0: वंदे मातरम।
1: वंदे मातरम सुजला सुफला।

सुप्रभात श्रोते हो, FM बँड 101 MHz तसंच न्यूज ऑन AIR या ॲपवर आकाशवाणीच्या विविध भारती सेवेचं हे पुणे केंद्र आहे. आज शुक्रवार भारतीय सौर दिनांक 22 ज्येष्ठ शके 1948, 12 जून 2026, सकाळचे 5:55 आणि 32 सेकंद झाली आहेत. आजचे कार्यक्रम आता सुरू करत आहोत. प्रातकालीन सभेत मी शिल्पा देशपांडे आपलं स्वागत करते. प्रारंभ करूया मंगल ध्वनीनं.

उस्ताद बिस्मिल्ला खा यांचं सनई वादन आपण ऐकलं. राग होता गुणकली. सकाळचे 6 वाजतायत. दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या हिंदीतून बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: श्रोते हो, रोज सकाळी 7:15 जरूर ऐका कार्यक्रम क्रिसेंट अमृत सरिता गीता। या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड। कन्वर्ट लाइफ इंटू सेलिब्रेशन।
1: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत। इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती,
2: भारत का गम एक्सपर्ट।
3: रोज सकाळी 8:15 जरूर ऐका कार्यक्रम जोगळेकर आयव्हीएफ सेंटर शिरवळ, गंमत गाणी। या कार्यक्रमाचे प्रायोजक जोगळेकर आयव्हीएफ सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम।
4: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत। प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य।
5: आणि लग्न बसण्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामींनी मध्ये बिझलँड बिल्डिंग, कुंठेकर रोड, पुणे।
6: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली। या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध।
0: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी। या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल, किडनी तुमची काळजी आमची।
6: श्रोते हो, दररोज सकाळी 9:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा ऐकेर मर्मबंधातली ठेव ही। या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा ऐकेर, मिशन हेल्दी आईज।
4: रोज सकाळी 11 ते 12 या वेळेत ऐकायला विसरू नका चंदूकाका सराफ ज्वेल्स, मधुमालती। प्रायोजक चंदूकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून परंपरा तीच, रूप नवे।
6: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा ऐकेर सहंज धारा। या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा ऐकेर, मिशन हेल्दी आईज।
0: श्रोते हो, रोज संध्याकाळी 7:15 जरूर ऐका कार्यक्रम ओंकार आयुर्वेद अमृत सरिता गीता। या कार्यक्रमाचे प्रायोजक डॉक्टर सत्यन गुजर यांचे ओंकार आयुर्वेद, व्याधीमुक्त आनंदी।

0: जीवनासाठी।
1: पुणे पीपल्स बँक प्रस्तुत गजर हरिनामाचा दररोज संध्याकाळी 7:30 ते 8 जरूर ऐका। प्रायोजक पुणे पीपल्स बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ।
2: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत। इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट। कल रात 7 बजे सुनिए विशेष जयमाला। इस कार्यक्रम के पहले भाग के प्रायोजक देवदर्शन धूप अगरबत्ती, धूप स्टिक्स, कोन्स एवं हवन सामग्री।
3: तेजोमय नाद ब्रह्म।
4: शास्त्रीय संगीतातले राग, त्यांचा भाव आणि त्याचा आपल्या शारीरिक आणि मानसिक स्तरावर कसा संबंध आहे, आपल्यामध्ये असलेली ऊर्जा केंद्र आणि स्वर यांचा संबंध मी अनुभवायला लागले। या दररोजच्या अनुभवामुळे माझा अभ्यासही वाढायला लागला, त्यातली माझी गोडी वाढायला लागली आणि त्याची खोली हळूहळू समजून घेण्याचा मी अजूनही प्रयत्न करत।
5: श्रोतेहो, जागतिक योग दिन आणि जागतिक संगीत दिनाच्या अनुषंगानं 17 जूनला वनिता मंडळ कार्यक्रमात 12:00 अवश्य ऐका। ध्यान संगीत आणि चक्र उपचार पद्धती याविषयी सुप्रसिद्ध गायिका धनश्री कुलकर्णी यांची यशश्री पुणेकर यांनी घेतलेली मुलाखत महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर।

0: श्रोते हो, आपल्या रक्तातल्या लाल पेशी शरीराच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये प्राणवायू पोहोचवतात, पण जेव्हा या पेशींचा आकार सिकल सारखा होतो तेव्हा अनेक आरोग्य समस्यांना आपल्याला सामोरं जावं लागतं। सिकल सेल हा अनुवंशिक रक्तविकार आजही अनेक कुटुंबांसमोर मोठं आव्हान बनून उभा आहे। सिकल सेल म्हणजे नेमकं काय, त्याची लक्षणं, निदान आणि आधुनिक उपचार कोणते, आयुर्वेद या विकाराकडे कशा पद्धतीनं पाहतो, या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी सहभागी होऊया हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणात 16 जून रोजी दुपारी 3:30 ते 4 या वेळेत। सिकल सेल आणि आयुर्वेदाची साथ याविषयी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत तज्ज्ञ डॉक्टर गिरीश कुलकर्णी। फोन नंबर आपले नेहमीचेच 02025531705 किंवा 6। तेव्हा नक्की सहभागी होऊया आपल्या आवडीच्या कार्यक्रमात। हॅलो डॉक्टर।
1: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
2: आकाशवाणी
1: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणे
2: ऐकत रहा आकाशवाणी, ऐकत रहा आकाशवाणी।
3: हम विविध भारती से बोल रही हैं, आइए सुनिए श्री रामचरित मानस का आज भाग 217।

0: आप सुन रहे थे श्री रामचरित मानस का।
1: ये आकाशवाणी का प्रसारण है।
2: हे आकाशवाणी नेटवर्क 1045 मिनिट होत आहे। प्रसारित करत आहोत क्रिसेंट अमृत सरिता गीता।
3: श्रोते हो, क्रिसेंट अमृत सरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड। कन्वर्ट लाईफ इंटू सेलिब्रेशन। भगवत गीतेत श्रीकृष्ण सांगतात, योग हा कर्मसु कौशलम, कामातील कुशलता चिकाटी म्हणजे योग।
4: आर्थिक जीवनात ही कुशलता येते शिस्तबद्ध आणि सातत्यपूर्ण गुंतवणुकीतून।
3: योग्य गुंतवणुकीतून आर्थिक समृद्धी आणि गीतेतील शिकवणीतून मनशांती मिळवा।
4: क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड, आर्थिक समृद्धीचा मार्ग विश्वासाच्या साथीनं।
3: संपर्क 97-64-12-55-33
4: 9764125533।
5: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे। गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत।

क्रिसेंट अमृत सरिता गीता या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. आजच्या भागात ऐकूया श्रीमद भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायातील 71वा श्लोक आणि त्याचं विवरण. विवरण लेखन केलं आहे विनया मेहेंदळे यांनी. श्लोक गायन केलं आहे शैलजा भानेगावकर यांनी. निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी.

0: मधिगच्छति।
1: श्रीमद भगवद्गीतेतल्या दुसऱ्या अध्यायातला हा 71वा श्लोक, याचा अर्थ असा, जो पुरुष सर्व वासनांचा त्याग करून या संसारात निर्ममत्वानी म्हणजे हे माझं ते माझं अशी अभिलाष बुद्धी सोडून निरहंकारांनी निस्पृहतेने वागतो

त्यालाच चित्ताची अखंड शांती प्राप्त होते. तो कधी मी हे केलं किंवा मी ते केलं असला अभिमान बाळगत नाही आणि कसलीही फलाशा त्याच्या मनात नसते. त्यालाच शांतीचा लाभ होतो. आचार्य विनोबा भावे यांनी केलेला अनुवाद असा आहे. सोडूनी कामना सर्व, फिरे होऊन निस्पृह, अहंता ममता गेली, झाला तो शांतिरूपची. हे स्थितप्रज्ञ लक्षणाचं उपसंहाराचं वाक्य आहे. स्थितप्रज्ञ लक्षणांचा प्रारंभ आणि उपसंहार हे कामना त्यागाचाच आहे. मनुष्याला सतत मी आणि माझ याचा मोह असतो. मी दुखावला की अहम दुखावतो. मी किंवा माझ म्हणून आपण जे जे म्हणतो त्या सर्व व्यक्ती आणि वस्तूंविषयी आपल्या मनात ममता जागृत होत असते. ती ममता किंवा माया वेगवेगळ्या मोहपाशात गुरफटवून टाकते. त्यामुळे मी आणि माझेचे पाश जेव्हा गळून पडतील तेव्हाच याचं चित्त विचलित होणार नाही. सुखदुःखाचे आवेग त्रास देणार नाहीत. त्याचं अंतःकरण सदैव प्रसन्न राहील. त्याला अखंड शांती मिळेल. याबद्दल माऊली ज्ञानेश्वर म्हणतात, ऐसा आत्मबोधे तोषला जो परमानंदे पोखला, तोच स्थिरप्रज्ञ भला ओळखतो. जे अहंकाराने दंडुनी सकळ काम सांडोनी, विचरे विश्व होऊनी विश्वची माझी. स्थितप्रज्ञाच्या लक्षणांमध्ये उल्लेख झालाय तो कामनांच्या उच्चाटनांचा. आत्म्याच्या ठिकाणी मन स्थिर व्हायचं असेल तर ते प्रथम वासनांच्या मोहातून बाहेर पडायला हवं. या कामना म्हणजे पुत्रेच्छा, वित्तेच्छा, लोकेच्छा यांच्याप्रमाणे मनोराज्य, विषय वासना यांचा समावेश होतो. अशा भोगाविषयी आसक्ती असणाऱ्यांना शांती मिळणं दुरापास्तच असतं, कारण त्यांचं मन आणि बुद्धी सतत विषयांकडे धाव घेतं. ही अस्थिरता शांती लाभू देत नाही. शांती नसल्याने त्याला निर्णयही घेता येत नाही. कुठल्याही परिस्थितीत शांत राहणं हे साधणं इतकं सोपं नाही. या कामना सुटण्यासाठी साधकाला दोन गुणांची आवश्यकता असते. तो निर्मम असायला हवा आणि निरहंकारी असायला हवा. कारण ममत्व आणि अहंकार हे परस्परावलंबी आहेत. ममत्वानी अहंकार आणि अहंकाराने ममत्व वाढत असतं. मला हे पाहिजे, मग ते कसंही मिळवीन, यातला मीपणा घालवणं हे आवश्यक असतं. माझी हाव कमी व्हायला हवी. प्रत्येक गोष्टीत इतरांना डावलून ते मलाच मिळायला हवं, ही भावना जायला हवी. मी एकटाच नसून इतरांसाठी देखील आपण कष्ट करावेत, झिजावं असं वाटणं ही मीपणा कमी करण्याची पहिली पायरी आहे. दुसऱ्यासाठी काही केल्यावरही निखळ आनंद मिळू शकतो याची जाणीव झाली की आपोआप मीपणा गळून पडायला मदत होते. हे माझं ते माझं यात मी कोणीतरी मोठा या भावनेवर मात करायची असेल तर आपण सर्वच परमेश्वराची लेकर आहोत. त्याचा अंश आपणा सर्वांच्यातच आहे ही जाणीव हवी. मग आपोआपच आपण सर्व समान आहोत या भावनेमुळे द्वेष, स्पर्धा, चढाओढ बाजूला पडतात. अहंकार गळाला की आसक्ती जाते. मनाची तगमग, उद्वेग गेल्यामुळे आपोआप शांतीचा अनुभव येऊ लागतो. मीपणा आणि अहंकार गेल्याने समाजाभिमुख राहून त्या समाजाकडून उत्तमात उत्तम कर्म कसं करून घेता येईल याचा तो विचार करायला लागतो. स्वामी रंगनाथानंद म्हणतात, ही जर एकत्वाची भावना निर्माण झाली आणि वाढायला लागली की आपोआपच जे काही आहे ते देणं ईश्वराचं आहे असं वाटून हाव कमी होईल, अपपरभाव दूर होईल. ज्ञानेश्वरांचीच एक प्रसिद्ध ओवी आहे, हे विश्वची माझे घर ऐसी मती तयाची स्थिर. ही ज्ञानपूर्ण सहजावस्था वर्णन करणारी ओवी आहे. सर्व तऱ्हेच्या सर्व माणसांबरोबर वावरताना कसल्याही भावभावनांच्या चक्रात न अडकणाऱ्याची ही स्थिर मती आहे. उमांश चरती यात बऱ्याच वेळा भिक्षा मागत हिंडतो असा अर्थ काढला जातो, परंतु लोकमान्य टिळक सांगतात इथे चरती म्हणजे वागतो, जगाचे व्यवहार करतो असा अर्थ घ्यायला हवा. शरीर जीवन यात्रा चालावी ही मूलभूत अशी स्पृहा इच्छा जाणं हा या मार्गातला अखेरचा टप्पा आहे. जीवनाभिलाषा किंवा जगण्याची इच्छा सुद्धा हा सोडतो याचा अर्थ मरावं असा नाही. जगण्याची इच्छा जाते त्याबरोबरच मरणातून सुटका करून घेणं नव्हे तर मरणाचीही पर्वा नसणं हा आहे. एखाद्या ध्येयासाठी झटणारा मरणाचीही पर्वा न करता कार्यरत राहतो. इथे आठवण येते ती स्वातंत्र्य चळवळीत मरणाला सामोरं गेलेल्या क्रांतिकारकांची. फासावर आनंदाने चढून गेलेले भगतसिंग, राजगुरू सुखदेव तसंच चाफेकर बंधू. चाफेकरांनी तर फासावर जाण्यापूर्वी

हुकुमांनी टिळकांकडूनच त्यांची भगवद्गीतेची प्रत मागून घेतली होती. ती हातात घेऊन ते आनंदाने मृत्यूला सामोरे गेले. याच क्षेत्रात नव्हे तर सामाजिक क्षेत्रातही अशी मरणाची पर्वा न केलेली कितीतरी माणसं डोळ्यापुढे येतात. कुष्ठरोगाविषयी समाजात असलेली भीती, त्याची पर्वा न करता आयुष्य वाहून घेतलेले जीवनव्रती, कोरोनाच्या काळात जीवाची पर्वा न करता कोरोना पीडितांसाठी काम करणारे डॉक्टर्स, हॉस्पिटलचे सेवक, इतर मदत करणारे समाजसेवक, ही सगळी निस्पृहतेची उदाहरणं आहेत. जीवनाभिलाषा नाही आणि मरणाची पर्वा नाही अशांच्या बाबतीत संत तुकाराम महाराजांनी म्हटलंय त्याची आठवण येते. तुकार म्हणे आता उरलो उपकारापुरता, पण या श्लोकात निस्पृहतेबरोबरच निर्मम, निरहंकार या तीन गुणांचा उल्लेख केलेला आहे. स्थितप्रज्ञ व्यक्तीमध्ये या तीन गुणांचा समावेश असल्यामुळेच त्याला परमशांती मिळू शकते. कारण स्थितप्रज्ञता ही पूर्णावस्था आहे. त्याचे निस्पृह, निर्मम आणि निरहंकार हे तीन प्रकाश किरण आहेत. त्याला ज्ञानाचं अधिष्ठान हवं. ज्ञानप्राप्ती झाली की हे गुण आपोआपच यायला लागतील. स्थितप्रज्ञाची लक्षणं असतील तर विचारे विश्व होऊनि विश्वा माझी ही अवस्था येईल. आजच्या परिस्थितीत सर्वसामान्य माणूस मी आणि माझं यातून बाहेर पडून आसपासच्या इतर माणसांचा, समाजाचा विचार करायला लागला तर त्याची उद्विग्नता कमी होईल. शांतीचा अनुभव येण्यासाठी मन स्थिर व्हायला लागेल आणि आपसातले दुरावे, मतभेद दूर व्हायला मदत होईल. पर्यायाने सामाजिक समरसतेकडे वाटचाल होईल. आजच्या संदर्भात हा श्लोक स्थिर, शांत आणि अथांग मन तयार करण्याच्या दिशेने प्रवास कसा असावा, कोणत्या अडचणींना तोंड देत करावा लागेल हे सांगतो. एक म्हणजे मनात इच्छा असणं वेगळं आणि त्याचं लोढणं, गळ्यात बांधून जगणं वेगळं. दुसरं म्हणजे अतिअपेक्षा ठेवणं घातक. मी हे केलं तर हे मिळालंच पाहिजे हा अट्टहास त्रासदायक ठरू शकतो. तिसरं म्हणजे ममत्वाचा कळस. ही वस्तू, ही व्यक्ती फक्त माझीच आहे, यावर फक्त माझाच हक्क आहे, हा विचार घातक ठरू शकतो. अहंकार हा मोठा शत्रू आहे. जोपर्यंत मीपणा विरघळत नाही तोपर्यंत मनाला विश्रांती आणि शांतता नाही. आपणच आपल्याला आटी घालतो आणि आपलंच मन अशांत, अस्वस्थ ठेवतो. एकदा स्वतःला सांगूया, मनाला बजावूया की मी प्रामाणिकपणे काम करीन, अहंकार बाजूला ठेवीन. त्याच दिवशी आपल्याला खूप हलकं फुलकं वाटेल आणि आत्मिक आनंद मिळेल.

0: सशांतीमधिगच्छति श्रीकृष्णार्पणमस्तु।
1: श्रोते हो, क्रिसेंट अमृत सरिता गीता या कार्यक्रम मालिकेच्या आजच्या भागात आपण श्रीमद भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायातील 71वा श्लोक आणि त्याचं विवरण ऐकलं. विवरण लेखन केलं होतं विनया मेहेंदळे यांनी. श्लोक गायन केलं होतं शैलजा भानेगावकर यांनी. निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी. श्रोते हो, हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा. प्रसारण .pune@gmail.com या ईमेल ॲड्रेसवर, किंवा आपण आम्हाला पत्रही पाठवू शकता. केंद्र संचालक, आकाशवाणी पुणे, शिवाजीनगर, पुणे 411-005 या पत्त्यावर.

0: श्रोते हो क्रिसेंट अमृत सरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक होते क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाईफ इंटू सेलिब्रेशन.
1: आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM. वेळ लक्षात घ्या, सकाळचे ठीक 7 वाजता आहेत.
2: उन्हाळा हिवाळा असो पावसाळा, जीएस चहा परिवाराचा जिव्हाळा.

भुले भिसरे गीत कार्यक्रमाचा उत्तरार्ध आपण ऐकणार आहोत प्रादेशिक बातम्यानंतर. थोड्याच वेळात म्हणजे 7:10 सहक्षेपित करत आहोत प्रादेशिक बातम्या पुणे केंद्रावरून.

आकाशवाणी पुणे, सविता म्हसकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. जागतिक अस्थिरतेच्या वातावरणातही भारत आत्मविश्वासानं विकासाच्या मार्गावर पुढे जात असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. नीती आयोगाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांकडून महाराष्ट्राच्या प्रगतीचा आराखडा सादर. इथेनॉल मिश्रित पेट्रोलला केंद्रीय उत्पादन शुल्कातून सूट देण्याचा सरकारचा निर्णय. आणि एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 58% वाढवण्याची परिवहन मंत्र्यांची घोषणा. आता सविस्तर बातम्या. जागतिक स्तरावर अनिश्चितता आणि अस्थिरतेचं वातावरण असतानाही भारत आत्मविश्वासानं आणि निर्धारानं विकासाच्या मार्गावर पुढे जात असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. राष्ट्रपती भवनात आयोजित नीती आयोगाच्या नियामक मंडळाच्या 11व्या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते काल बोलत होते. विकसित भारत 2047 सर्वसमावेशक मानवी विकास अशी या बैठकीची मुख्य संकल्पना होती. विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारांची सामूहिक जबाबदारी महत्त्वाची आहे. राज्यांमध्ये सहकार्य, संवाद आणि अनुभवांची देवाणघेवाण वाढवणंही आवश्यक आहे. यासाठी नीती आयोग प्रभावी भूमिका बजावू शकतो, असं पंतप्रधान म्हणाले. नीती आयोगाच्या या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित होते. यावेळी त्यांनी विकसित महाराष्ट्र 2047 पथदर्शी आराखडा सादर केला. विकसित भारताचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र शासन शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरण आणि सर्वसमावेशक मानवी विकास या 5 प्रमुख क्षेत्रांवर विशेष भर देत असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत दिली. राज्यानं 2030 $1 trillion आणि 2047 $5 trillion अर्थव्यवस्था उभारण्याचं लक्ष ठेवलं असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. आकांक्षित जिल्हे तालुक्यांच्या शाश्वत विकासावर सरकारचा विशेष भर आहे. तसंच युवकांना आंतरराष्ट्रीय स्तरावर रोजगार संधी देण्याचं नियोजन आहे, असंही मुख्यमंत्री म्हणाले. सरकारनं इथेनॉल मिश्रित पेट्रोलला केंद्रीय उत्पादन शुल्कातून सूट दिली आहे. BIS मानांकनानुसार असलेल्या 22%, 25%, 27% आणि 30% इंधन मिश्रणांवर 0 उत्पादन शुल्क आकारलं जाईल. अर्थ मंत्रालयानं काल या संदर्भातली अधिसूचना जारी केली. भारताचं कच्च्या तेलावरील अवलंबित्व कमी करण्यासाठी आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक बळ देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. एसटी कर्मचाऱ्यांचा

0: महागाई भत्ता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे 53% / 58% टक्क्यांपर्यंत वाढवण्याची घोषणा परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केली. कर्मचाऱ्यांच्या घरभाडे भत्त्यात देखील वाढ करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. मुंबईतील महामंडळाच्या मुख्यालयात राज्य परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत काल महत्त्वपूर्ण बैठक झाली, त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला. नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांनी माघार घेतली आहे. मंत्री गिरीश महाजन, उदय सामंत आणि दादा भुसे यांच्या शिष्टाईनंतर हा निर्णय घेण्यात आला. महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांना पाठिंबा देण्यासाठी नव्हे, तर ते महायुतीचे अधिकृत उमेदवार असल्यानं माघार घेत असल्याचं स्पष्ट करण्यात आलं. मात्र अधिकृत मुदत संपल्यानंतर माघार घेतल्यानं गीते यांचं नाव मतपत्रिकेवर कायम राहणार आहे. नाशिक इथं पुढील वर्षी होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर ध्वजस्तंभ शिलान्यास पूजन सोहळा काल मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत झाला. नाशिक आणि त्र्यंबकेश्वर इथे 31 ऑक्टोबर रोजी धर्मध्वजारोहण होऊन कुंभमेळा पर्वाला प्रारंभ होणार आहे. या कुंभमेळ्यासाठी 12 कोटींपेक्षा जास्त भाविक येण्याची अपेक्षा आहे. राज्यातील कुंभार समाजाच्या पारंपरिक व्यवसायाला चालना देण्यासाठी विटा, कावेलू निर्माते आणि मूर्तिकारांना वर्षाकाठी 700 ब्रासपर्यंत माती तसंच वाळू मोफत देण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. याबरोबरच वीज निर्मिती केंद्रांमधून उपलब्ध होणारी फ्लाय ऍश देखील देण्यात येणार असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. ते काल नागपूर इथं प्रसारमाध्यमांशी बोलत होते. PhD चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या वतीनं पर्यटन मंत्रालय, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट यांच्या सहकार्यानं 3री जागतिक आध्यात्मिक पर्यटन परिषद आज आणि उद्या शिर्डी इथं आयोजित करण्यात आली आहे. भारतामधील वेगानं वाढणाऱ्या आध्यात्मिक पर्यटन क्षेत्राच्या भविष्यासंदर्भात विचारमंथन करण्यासाठी आयोजित या परिषदेत धोरणकर्ते, पर्यटन क्षेत्रातील तज्ज्ञ, मंदिर प्रशासक, आदरातिथ्य क्षेत्रातील प्रतिनिधी, विविध आध्यात्मिक संस्थांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. सिंहस्थ कुंभमेळा 2027-28 हा यंदाच्या परिषदेचा केंद्रबिंदू आहे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. पालघर जिल्ह्यातल्या तलासरी तालुक्यामधल्या अणवीर गावानं पर्यावरण संरक्षणाबरोबरच ग्रामीण रोजगारालाही नवी दिशा देण्याचं काम केलं आहे. मनरेगा अंतर्गत राबवलेल्या वृक्षारोपण उपक्रमातील 95% रोपांचं यशस्वी संवर्धन या गावानं केलं आहे. ऐकूया अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
1: जिल्हा प्रशासन, मनरेगा, सामाजिक वनीकरण विभाग आणि यशराज रिसर्च फाउंडेशन यांच्या संयुक्त प्रयत्नातून हा उपक्रम राबवण्यात आला. विशेष म्हणजे ट्रीगार्ड सिस्टम आणि ठिबक सिंचनाच्या आधुनिक तंत्रामुळे झाडांचं संरक्षण आणि पाण्याची बचत प्रभावीपणे झाली. या प्रकल्पातून आतापर्यंत 631 मनुष्य दिवस रोजगार निर्माण झाला, ज्या माध्यमातून 1,92,000 रुपयांची मजुरी थेट कामगारांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली आहे. महिलांनीही या उपक्रमात मोठ्या प्रमाणावर सहभाग घेत आर्थिक सक्षमीकरणाची नवी वाट खोली गेली आहे. विद्यार्थ्यांना झाडांची जबाबदारी देऊन पर्यावरण संवर्धनाची जाणीवही रुजवण्यात आली, त्यामुळे अणवीर गावाचा हा हरित उपक्रम आज राज्यातील इतर गावांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. शाश्वत विकासाचं एक यशस्वी मॉडेल म्हणून हे गाव समोर येत आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी पालघरहून नीता चौरे.
0: राष्ट्रवादी काँग्रेसचा 27वा वर्धापन दिन काल मुंबईत साजरा करण्यात आला. पक्षाच्या अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह वरिष्ठ नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. अजितदादांना अपेक्षित असलेला विकसित महाराष्ट्र उभा करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रत्येक कार्यकर्ता कटिबद्ध राहील असा विश्वास सुनेत्रा पवार यांनी यावेळी व्यक्त केला. कामाच्या ठिकाणी महिलांवर होणारा लैंगिक छळ रोखण्यासाठी पॉश कायद्यानुसार समिती स्थापन करणं अनिवार्य असून या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होत आहे किंवा नाही याची तातडीनं तपासणी करण्याचे निर्देश आयुक्त डॉ जगदीश मिनियार यांनी दिले आहेत. यासंदर्भात मिनियार यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक झाली. या बैठकीला राज्यातील जिल्हाधिकाऱ्यांसह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. ज्या कार्यालय अथवा आस्थापनांमध्ये योग्य अंमलबजावणी होत नाही त्यांच्यावर अधिनियमातील कलम 26 नुसार दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश देखील देण्यात आले आहेत.

0: राज्यातील सार्वजनिक आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्यासाठी आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी नवी दिल्लीत राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या केंद्रीय अतिरिक्त सचिव आणि व्यवस्थापकीय संचालक आराधना पटनाईक यांची कर्तव्य भवनात काल भेट घेतली. 2026-27 कार्यक्रम अंमलबजावणी आराखड्याअंतर्गत निधी मंजुरी तसंच अतिरिक्त निधीच्या मागणीसाठी ही बैठक महत्वाची मानली जात होती. पुण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळीत अत्यंत कमी पाणीसाठा शिल्लक असल्यानं पुणे महानगरपालिका हद्दीमध्ये पाणी कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. येत्या सोमवारपासून पुण्यात एक दिवसाआड पाणी पुरवठा केला जाईल. महापालिकेनं या संदर्भात विविध प्रभाग आणि तिथल्या सम आणि विषम तारखांचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. त्याचबरोबर पाण्याचा काटकसरीनं वापर करण्याचं आवाहनही महापालिकेनं केलं आहे. जम्मू काश्मीरमधील उरी सेक्टरजवळील कमलकोट इथं झालेल्या भीषण स्फोटात महाराष्ट्राच्या 2 वीर सुपुत्रांना वीरमरण आलं. विक्रम चव्हाण हे नवी मुंबईतील ऐरोली येथील तर अर्जुन जाधव हे सातारा जिल्ह्यातील शहापूर येथील रहिवासी होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दोन्ही हुतात्म्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. नाशिकच्या गंगापूर धरणाच्या जलाशयामध्ये आंघोळीसाठी उतरलेल्या एकाच कुटुंबातील चौघांचा काल पाण्यात बुडून मृत्यू झाला. हे सर्वजण नाशिक तालुक्यातील सावरगावचे होते. इंग्लंडमध्ये आजपासून महिलांच्या 20 षटकांच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेला सुरुवात होत आहे. यात 12 संघ सहभागी होत आहेत. भारतीय संघाचा पहिला सामना 14 जून रोजी बर्मिंगहॅम इथं पाकिस्तान विरुद्ध होईल. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ या विश्वचषकाचं विजेतेपद मिळवण्यास सज्ज झाला आहे. कोकण आणि विदर्भात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी आज सोसाट्याचा वारा आणि विजांसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याचीही शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. जागतिक अस्थिरतेच्या वातावरणातही भारत आत्मविश्वासानं विकासाच्या मार्गावर पुढे जात असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. नीती आयोगाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांकडून महाराष्ट्राच्या प्रगतीचा आराखडा सादर. इथेनॉल मिश्रित पेट्रोलला केंद्रीय उत्पादन शुल्कातून सूट देण्याचा सरकारचा निर्णय आणि एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 58% वाढवण्याची परिवहन मंत्र्यांची घोषणा. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आता ऐकूया भुले बिसरे गीत कार्यक्रमाचा उत्तरार्ध.

0: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. 7:30 वाजतायत. प्रसारित करत आहोत देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेराच्या लेन्समधून.
1: देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेराच्या लेन्समधून या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.

0: मंडळी, आज आपण बोलणार आहोत 1960 प्रदर्शित झालेल्या अवघाचे संसार या चित्रपटाबद्दल. आशा भोसले आणि सुधीर फडके यांच्या स्वरातलं, वसंत पवार यांनी संगीतबद्ध केलेलं, गीतकार वसंत अवसरे यांचं युगुल गीत आत्ताच आपण ऐकलं, जे होतं अवघाचे संसार या चित्रपटातलं. अवघाचे संसार हा अनंत माने दिग्दर्शित एक गाजलेला सामाजिक पण विनोदी चित्रपट बरं का. या चित्रपटात जयश्री गडकर, राजा गोसावी आणि रमेश देव यांच्या मुख्य भूमिका होत्या आणि विनोदी शैलीमुळे हा चित्रपट त्या काळात खूप लोकप्रिय झाला. एका श्रीमंत व्यक्तीच्या घरात चोरी करण्यासाठी एका चोराने प्रवेश केल्यानंतर घडणाऱ्या घटनांचं मजेशीर, मनोरंजक आणि नाट्यमय असं कथानक या चित्रपटात गुंफलेलं बघायला मिळतं. आणि याच चित्रपटातून राजा गोसावी आणि शरद तळवलकर या प्रतिष्ठित विनोदी जोडीच्या कारकिर्दीची सुरुवात झाली. चित्रपटातली पडद्यावरची त्यांची केमिस्ट्री इतकी गाजली की यानंतर सुद्धा अनेक चित्रपटांमध्ये दोघांनी एकत्र काम केलं. तुम्हाला माहितीये मंडळी, खरतर शरद तळवलकर हे रंगभूमीवर त्या काळी प्रचंड लोकप्रिय होते, पण तरी सुद्धा चित्रपटामध्ये येण्यासाठी त्यांना बराच कालावधी द्यावा लागला आणि अवघाची संसार हा त्यांचा पहिला चित्रपट ठरला. मंडळी, या चित्रपटाबद्दलच्या अजूनही गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे, पण या छोट्याशा ब्रेक नंतर.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
2: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
0: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
3: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
0: संपर्क 89 39 41 42. मंडळी, देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा

मंडळी, अवघाची संसार या चित्रपटातलं गीतकार वसंत अवसरे यांचं वसंत पवार यांनी संगीतबद्ध केलेलं आणि आशा भोसले यांनी गायलेलं हे किती गोड गीत आहे ना. अवघाची संसार या चित्रपटाची आणखीन एक गंमत म्हणजे 2000 बॉलिवूडमध्ये लोकप्रिय अभिनेता गोविंदा आणि अभिनेत्री ट्विंकल खन्ना यांच्यावर चित्रित झालेला जोरू का गुलाम हा चित्रपट तुम्हाला आठवतोय? अहो, हा चित्रपट म्हणजे अवघाची संसार या चित्रपटाचा अधिकृत रिमेक आहे असं म्हणतात. अवघाची संसार या चित्रपटातले कलाकार रमेश देव यांनी मराठी चित्रपटाबरोबरच नंतर आनंद सारख्या क्लासिक हिंदी चित्रपटांमध्ये सुद्धा काम केलं. आणि असंही म्हणतात की चित्रपटातल्या अभिनेत्री जयश्री गडकर या चित्रपटांमध्ये काम करण्यापूर्वी व्ही शांताराम यांच्या चित्रपटात समूह नृत्यांगना म्हणून काम करत होत्या. नंतर रामानंद सागर यांच्या रामायण या महाकाव्य टीव्ही मालिकेतून प्रभू रामाची आई कौसल्या यांची भूमिका त्यांनी साकारली आणि ही अभिनेत्री घराघरात पोहोचली. अवघाची संसार या चित्रपटातलं जे वेड मजला लागले आणि रूपास भाळलो मी ही त्या काळातली गीतं आजही शब्दांसकट लोकांच्या मनात येत. मग आता ऐकूयात गीतकार वसंत अवसरे यांचं वसंत पवार यांनी संगीतबद्ध केलेलं आणि आशा भोसले सुधीर फडके यांनी गायलेलं हे युगुल गीत. आणि चित्रपटाची अशीच माहिती जाणून घेऊयात उद्याच्या भागात देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून या कार्यक्रमात.

0: देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्समधून या कार्यक्रमाचे प्रायोजक होते देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड पिरंगुट आणि देहू.
1: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM. पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. 7:40 होत आहेत. प्रसारित करत आहोत ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम बेडेकर मसालेवाले.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक
3: सूचना. या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.

0: नमस्कार श्रोते हो, बेडेकर मसालेवाले प्रस्तुत लोणच्यात मुरलेले आणि मसाल्यात गाजलेले बेडेकर मसाले या कार्यक्रमात सगळ्यांचं मनापासून स्वागत. बेडेकर मसाले यांचे संचालक अजित बेडेकर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार अजित सर.
1: नमस्कार.
0: अजित सर, बेडेकर मसाल्याची सुरुवात कशी झाली याबद्दल आम्हाला ऐकायला आवडेल, कारण बेडेकर हे नाव इतकं गाजलेलं आहे, म्हणजे मी तर माझ्या लहानपणापासून ऐकलेलं नाव आहे.
1: तुम्ही तुमच्या लहानपणापासून ऐकलंय असं म्हणाला. लोणचं, बेडेकर लोणचं विक्रीला सुरुवात होऊन 100 वर्ष होऊन गेली.
0: बापरे.
1: 1921 साली आमच्या आजोबांनी पहिल्यांदा बेडेकर लोणचं विक्रीस काढलं, आणि ते काढण्याची गोष्ट सुद्धा अशी घडली होती. गिरगाव मधल्या एका छोट्या चाळीमध्ये आमचं किराणा मालाचं दुकान होतं. तिथे माझे आजोबा, जे त्यावेळेला साधारण 20 वर्षाचे होते, आणि त्यांचे वडील असे मिळून ते दुकान चालवत होते. आणि त्यावेळेच्या पद्धतीप्रमाणे, म्हणजे आगे दुकान पिछे मकान अशा पद्धतीनेच ते पाठी राहून पुढे दुकान चालवायचं. मसाले कुठून विकायची सुरुवात ऑलरेडी झालेली होती, त्याच्यामुळे आमच्या दुकानामध्ये किराणा मालाच्या सामानाबरोबर विविध मसाले मिळत असत. एकदा असं झालं की खरेदीच्या कारणासाठी पणजोबा आमचे बाहेर गेले होते, आणि माझे आजोबा जे वयाने 21 वर्षाचे होते, ते आजारी पडलेले होते. ताप येत होता, अंगात कणकण होती, तोंडाची चव गेली होती, खाणं पिणं जात नव्हतं. तर ते त्यांच्या चेहऱ्यावरती पण सगळं थकलेपण दिसत होतं, बरोबर नाही तब्येत. तरी पण ते दुकान उघडच होतं, गल्ल्यावरती बसून काम करत होते. नेहमी येणाऱ्या एका गिराईकांनी हे सगळं बघितलं आणि विचारलं, अरे तुला काय झालंय? मग आपलं गाराणं त्यांनी त्या गिराईकासमोर मांडलं की तब्येत बरी नाहीये, खाणं जात नाहीये. समोरच्याच बिल्डिंग मध्ये राहणारा गिराईक असावं, त्यांनी एका वाटीतून थोडंसं लोणचं आणून दिलं. आणखीन सांगितलं, हे घा भाताबरोबर, तर तुला जिवेला चव येईल. लिंबाचं लोणचं होतं, आणि ते लिंबाचं लोणचं भाताबरोबर खाताना खरंच त्यांच्या तोंडाला चव आली. आणखीन त्यांना वाटलं की अरे, माझ्यासारखी एकटी राहणारी, ज्यांचं फॅमिली इकडे नाहीये, असे मुंबईमध्ये बरीच माणसं आहेत, तर ह्या माणसांच्या साठी आपण जर का लोणचं बनवून दिलं तर फार चांगलं होईल. आणि म्हणून त्यांनी 200 लिंबांचं लोणचं पहिल्या वर्षी बनवलं 1921 साली, आणि तिथून बेडेकर लोणच्याची सुरुवात झाली.
0: श्रोते हो, बेडेकरांची खास चविष्ट उत्पादनं आता आपल्या जवळच्या दुकानांमध्ये उपलब्ध. कैरी, लिंबू यांसह 14 प्रकारची लोणची, गोडा मसाला, संडे मसाला यासह 15 प्रकारचे मसाले, लसूण चटणी, शेंगदाणा चटणी यासह इतरही चटण्या, याशिवाय गौरी, गणपती, नवरात्र, दिवाळी, फराळ या सर्व पारंपरिक सणांचा गोडवा वाढवणारी उकडीचे मोदक, उपवासाचे पदार्थ अशी खास बेडेकर उत्पादनं, 114 वर्षांची परंपरा. ऑनलाइन ऑर्डर साठी संपर्क करा 99-877-98-747, 99-877-98-747, 9987-98747, वेबसाईट www.vpbedekar.com. अजित सर, तुम्ही सांगितलं की लोणच्याची

0: सुरुवात कशी झाली? आधी 200 लिंबांपासून सुरू झालेला हा व्यवसाय पुढे हळूहळू कसा वाढत गेला याबद्दल आम्हाला सांगा.
1: खरं आहे की पहिल्याच वर्षी जे 200 लिंबाचं लोणचं माझ्या आजोबांनी बनवलं त्याला चांगल्यापैकी मागणी आली. कारण त्यांचं जे रिडिंग होतं की आपल्यासारखी खूप माणसं असतील की ज्यांची फॅमिली इथे नाहीये त्यांना घरचं लोणचं कुठून मिळणार, तर ह्या घरच्या सारख्या चवीच्या लोणच्याला आणि खरं म्हणजे बाजारात पहिल्यांदाच लोणचं ही वस्तू विक्रीसाठी उपलब्ध झाली होती.
0: अच्छा.
1: मुंबईत कुठेही लोणचं विकत मिळत नव्हतं. ते एकतर आपल्या काकूंनी बनवायचं किंवा मावशींनी बनवायचाच पदार्थ होता. आणि दुसरं एक त्या काळी आमचा व्यवसाय वाढण्या जी सुरुवात होती त्याच्यात आजोबांनी ठरवलं की एका दुकानामध्ये किती गिराईक येणार त्याला लिमिटेशन आहेत. म्हणून त्यांनी दुकानं वाढवायला सुरुवात केली.
0: ओके.
1: आणि दुकानं वाढवल्यावरती जास्त गिराईक यायला लागली आणि आमचा व्यवसाय वाढला.
0: अरे वा. श्रोते हो, पुन्हा भेटूयात. बेडेकर मसालेवाले प्रस्तुत लोणच्यात मुरलेले आणि मसाल्यात गाजलेले बेडेकर मसाले या कार्यक्रमात अजित बेडेकर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.

0: मसाले। निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर, ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक तयार
1: मसाला। फोकर का सारा काम मुझे ही करना पड़ता है, सफाई भी, शॉपिंग भी। एक किलो शुद्ध नमक देना, शुद्ध नहीं समझते हो क्या? शुद्ध नमक सफेद, स्वच्छ, फ्री फ्लो, वैक्यूम डाइट के हर दाना समान।
2: तो ऐसा बोलो ना,
1: निर्मा शुद्ध नमक, ये हुई ना बात।
3: क्यों छोटे साहब?
1: मम्मी मैं तो
3: निर्मा शुद्ध नमक, इतना शुद्ध कि बच्चे भी जानते हैं इसके सारे गुण।
4: आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM। 7:45 झाली आहेत। प्रसारित करत आहोत कार्यक्रम
5: जोगळेकर IVF सेंटर शिरवळ, गंमत गाणी। या कार्यक्रमाचे प्रायोजक जोगळेकर IVF सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान, कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम।
6: गर्भाशयातील अंधारात कधी येईल चांदणं, कधी मिळेल मला आईपणाचं लेणं।
7: इवल्या इवल्या पावलांचं घरभर बागडणं, त्याचं हसणं रडणं बोबडं बोबडं बोलणं,
6: या दोन जीवांचं आता हे एकच मागणं,
7: होऊ दे ना पूर्ण
6: आमचं बाळाचं स्वप्न।
7: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव, तुम्हीही तो अनुभवू शकता। योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी आजच संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा। संपर्क 866-91-676-72।

0: परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: अहो सकाळी सकाळी मी छान चहा केलाय, तो घ्यायचा. तर तुम्ही दरवाजाकडे काय पाहताय?
2: अगं मी तरुण भारतची वाट बघतोय. माझ्या वडिलांचा आवडता तरुण भारत आणि मीही आवडीने वाचत असे. आता पुण्यात पुन्हा सुरू झालाय तरुण भारत. वाचला ना की खऱ्या बातम्या वाचल्याचं समाधान मिळतं बघ.
1: आता घराघरात सकाळच्या वेळी हाच संवाद, कारण सर्वांनाच वाचावासा वाटतो तरुण भारत. राष्ट्रीय विचारांचा वसा, तसंच शनिवारी मागोवा आणि रविवारी आसमंत पुरवणी.
2: नागपूरच्या श्री नरकेसरी प्रकाशनचे दैनिक तरुण भारत, 100 वर्षांचा तरुण, दैनिक तरुण भारत, आता पुणेकरांचा फॅमिली न्यूज पेपर.

0: पु ल देशपांडे यांनी संगीतबद्ध केलेलं आशा भोसले यांच्या स्वरातलं बालगीत आपण आत्ताच ऐकलं.
1: जोगळेकर आयव्हीएफ सेंटर शिरवळ गंमत गाणी या कार्यक्रमाचे प्रायोजक जोगळेकर आयव्हीएफ सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान, कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम.
0: आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM. 7:50 होत आहेत. प्रसारित करत आहोत ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम PNG आणि त्यानंतर क्रिसेंट म्युच्युअल फंड.
2: या कार्यक्रमातील विचार हे तज्ञांचे वैयक्तिक विचार असून रेडिओ चॅनेल याच्याशी सहमत असेलच असं नाही.
3: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना, गाडगिळ आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत लोकप्रिय सुवर्ण पेढी पूना, गाडगिळ आणि सन्स, पुणे जिल्ह्यात 11 शोरूम्स, कुंटे चौक, लक्ष्मी रोड सह.
4: यंदाच्या अधिक महिन्यात आपल्या विष्णुरूप जावयासाठी गिफ्ट ठरलं का? मग आजच भेट द्या PN गाडगिळ अँड सन्सच्या जवळच्या शोरूमला.
5: आकर्षक चांदीच्या वस्तू आणि सुंदर पूजा साहित्याची खास रेंज
4: आणि जावयासाठी ट्रेंडी, बजेट फ्रेंडली भरपूर व्हरायटीज.
5: शिवाय आपल्या लाडक्या लेकीसाठी जोडवी आणि पैंजणचे शेकडो स्टायलिश डिझाईन्स.
4: आजच भेट द्या पुना, गाडगिळ अँड सन्स, अधिक महिन्यासाठी खास व्हरायटी सह आपल्या सेवेत.
3: श्रोते हो, सर्वांच्या जिव्हाळ्याचा दागिना म्हणजे तोडे. लग्न समारंभात किंवा खास धार्मिक समारंभात महिला अभिमानाने आपले तोडे मिरवत असतात. आज आपल्याला तोड्यांचे विविध प्रकार कोणते त्याची माहिती देणार आहे पूना, गाडगिळ आणि सन्स या सराफी कंपनीचे संचालक श्रीयुत अमित मोडक सर. मोडक साहेब नमस्कार.
6: नमस्कार.
7: मुख्यतः तोडा म्हटलं की आपल्याला शिंदेशाही तोडा, पूर्वीच्या काळी त्याचं रामराजे तोडा म्हणून त्याला म्हणायचं, पण आता अनेक वर्ष त्याला शिंदेशाही तोडा म्हणून म्हटलं जातं. तर मासोळ्याच्या आकाराचे पीसेस असतात आणि ते एकात एकात एक गुंफले जातात, म्हणजे ते इंटरलॉक केलेले असतात.
3: अच्छा, बर.
7: आणि तो साधारणपणे जो पूर्वीचा शिंदेशाही तोडा यायचा तो 150-200 ग्रॅमचा यायचा सिंगल तोडा, म्हणजे तोच वजनदार असायचा, तुम्हाला तुमचं मनगटही तेवढं स्ट्रॉंग पाहिजे. आताच्या काळामध्ये ते तोडे येतात ते 45-50 ग्रॅमपासून ते 70-90 ग्रॅमपर्यंत येतात. या शिंदेशाही तोड्याला खीळ असते,
3: बर,
7: म्हणजे त्याचा एक पीस जो असतो तो थोडासा इंजेस सारखा उघडला जातो, तिथून तुम्ही तुमचं मनगट आत घालायचं, तो बंद करायचा, खिळीने त्याचं लॉकिंग करायचं, त्यामुळे तुम्हाला तो हातातून पुढून घालायचा नसतो, त्यामुळे जनरली तो रेडीमेड पण मिळू शकतो. म्हणजे तुम्ही गेलात तर, नाही तर बांगडी किंवा तोडा म्हटलं तर मापाप्रमाणे बनवणार, पण हा तयार मिळू शकतो. याच्यामध्ये जे हॉलो पण येतात पण मासोळ्या म्हणतो त्या सॉलिड येतात, ज्याचं वजन 50-90 ग्रॅमच्या दरम्यान भरतं एका तोड्याचं आहे, पण त्याच्यामध्ये हॉलो पण येतं की ज्याच्यामध्ये थोडी लाख भरलेली असते आणि हॉलो वरची ती मासळी असते, ते साधारणपणे 25-40 ग्रॅमपर्यंत येतात. आणि याचं जर मजुरी म्हणाल तर सॉलिड असतात त्याला साधारण 15-17% मजुरी असते, पण जे लाखी असतात त्याला काम जास्त करावं लागतं, तर त्याच्यात साधारण 20-22% मजुरी असते. आता शिंदेशाही तोडा हा खूप वजनदार होतो आणि मग तो करणं शक्य आहे का? नाही. तर त्याला एक पर्याय म्हणून एक टिकली तोडा म्हणून म्हणतात, की त्या मासळ्या असतात तशाच आकार दिसेल दुरून दुरून, जवळ आल्यानंतर ते कळतं की काहीतरी वेगळं आहे, तर त्या आकार दिसेल अशा प्रकारच्या टिकल्या एकामध्ये एक एकामध्ये एक ते डाग देऊन फॅब्रिकेट केलेले असतात आणि ते शिंदेशाही तोड्यासारखं दिसतं, पण ते बांगडीसारखं घालावं लागतं, त्याला खीळ नसते, त्यामुळे ते मात्र मापानुसार करायला लागतं आणि त्याची मजुरी साधारण 12-14% असते आणि आउटर डिझाईन शिंदेशाही तोड्यासारखं दिसतं त्याचं. आता जसं रामराजे तोडे मी म्हटलं,

0: तर रामराजे तोडा आणि कल्याणी तोडा असं पूर्वीची एक जोडी होती तोड्यायची. त्याच्यातला रामराजे झाला, शिंदेशाही तोडा, पण अजूनही कल्याणी तोड्याला कल्याणी तोडाच म्हटलं जातं. त्याची टिकली दुरून शिंदेशाही तोड्यासारखीच दिसते, फक्त त्याला कल्याणी तोडा म्हणतात कारण थोडं डिझाईन मध्ये फरक आहे, जे मी आधी टिकली तोडा म्हटलं त्याच्यापेक्षा. आणि तो 25 ग्रॅम पर्यंत एक तोडा बनतो, 12-14% मजुरी असते. एक फार नाविन्यपूर्ण तोडा आहे की ज्याच्यामध्ये डिझाईनला फार महत्व दिलंय, की याच्यामध्ये थोडीशी रुंद पाटलीच्या आकाराची बांगडी केली जाते, बाजूनी 2-2 लाईन छोट्या रव्याच्या किंवा मण्याच्या मध्ये त्या फॅब्रिकेट करून बनवल्या जातात, आणि सेंटर पार्ट जो असतो त्याच्यावरती गजरा जर बांधला तर कसा दिसेल तसे ते एलिव्हेट झालेली फुलं दिसतात. कलाकुसर खूप छान असते आणि त्याला खूप चांगल्या प्रकारे तास दिलेले असतात. ते तास दिले असल्यामुळे ते अगदी फुलच वाटतं, आणि अशा छोट्या छोट्या फुलांचा तो गजरा त्या बांगडीवर किंवा पाटलीवर बांधलाय अशा प्रकारचं ते डिझाईन असतं. साधारण 25-1 ग्रॅम पर्यंत एक तोडा बनतो तो, आणि मजुरी म्हणाल तर 14% त्याला मजुरी असते. आणि त्याचं जे सौंदर्य आहे ते आधुनिक पेक्षा ट्रॅडिशनल आहे, त्यामुळे ते 2 तोडे घालणं किंवा हे तिन्ही प्रकारचे जे तोडे आहेत ते 2 तोडे घालण्याचं जास्त करून
1: प्रथा आहे. मोडक सर, आज आपण आम्हाला विविध प्रकारच्या तोड्यांची माहिती दिलीत, त्याबद्दल आपले धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगीळ आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत लोकप्रिय सुवर्ण पेढी पूना गाडगीळ आणि सन्स, पुणे जिल्ह्यात 11 शोरूम्स कुंटे चौक लक्ष्मी रोड सह.
2: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड.
4: साठवून पैसा योग्य वेळी गुंतवेन म्युच्युअल फंड.

0: consent.
1: AMFI registered Christian Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration.
2: गुड मॉर्निंग श्रोते हो, क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत स्मार्ट गुंतवणूकदारांना स्मार्ट सल्ला या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, योग्य वेळेत योग्य इन्व्हेस्टमेंटला सुरुवात योग्य मार्गदर्शनाने केली तर वर्तमान आणि भविष्य दोन्हीचाही आनंद द्विगुणित होतो आणि म्हणूनच आम्ही देतोय स्मार्ट गुंतवणूकदारांना स्मार्ट सल्ला. त्यासाठी आजही आपल्या बरोबर आहेत क्रिसेंटचे संचालक भूषण वाणी सर. गुड मॉर्निंग भूषण सर.
3: गुड मॉर्निंग मॅडम. गुड मॉर्निंग श्रोते हो.
2: तुम्ही नेहमी एक मुद्दा बोलत असता इन्व्हेस्टमेंटच्या बाबतीत, जेव्हा जेव्हा आपण बोलतो तेव्हा ऍसेट रिअलोकेशन याबद्दल आज सांगा.
3: सो ऍसेट रिअलोकेशन, रिबॅलन्सिंग असा जेव्हा विचार होतो किंवा करायला पाहिजे ही योग्य वेळ आहे असं मी म्हणेल. कारण गेल्या 2 वर्षात गोल्डने किंवा सिल्वरने चांगला परफॉर्म केलेला आहे, रिअल इस्टेट इक्विटीने कम्पॅरेटिव्हली कमी परफॉर्म केलेला आहे. तर कुठलीही व्यक्ती ज्या एजची असेल, म्हणजे समजा एखादा व्यक्ती 40 मध्ये असेल आणि त्याने वेगवेगळ्या ऍसेटमध्ये पैसे लावलेले असतील, तर आता ही योग्य वेळ आहे. उदाहरण घेऊयात, 100 रुपये लावलेले आहेत, 100 रुपयातले 25 रुपये इक्विटी मध्ये आहेत, 40 रुपये गोल्ड सिल्वर मध्ये आहेत, 25 ते 30 रुपये हे साधारण रिअल इस्टेट मध्ये आहेत आणि 10-15 रुपये हे बँक FD किंवा डेट सिक्युरिटीज मध्ये आहेत. सो या सगळ्यांचं रिअसेट अलोकेशन करण्याची वेळ आलेली आहे. आत्ताचा ओव्हरऑल अंडर परफॉर्मन्स बघता थोडासा पैसा इक्विटी म्युच्युअल फंड मध्ये जर वाढवला तर कदाचित त्या 40 एजच्या माणसाला, कारण त्याच्या हातात आता 20 वर्ष पुढची आहेत, त्याला योग्य परतावा हा मिळू शकतो. म्हणून ते रिअसेट अलोकेशन हे अत्यंत गरजेचं आहे. एज 50 असेल आणि जर इक्विटी म्युच्युअल फंड मध्ये जास्त पैसे असतील किंवा रिअल इस्टेट मध्ये जास्त पैसे असतील, सोन्यामध्ये कमी पैसे असतील, तर याचं देखील रिअसेट अलोकेशन होण्याचं गरजेचं आहे. कारण 60 जवळ येत चाललेली आहे, सेकंड इनिंग पुढच्या 5 ते 10 वर्षात सुरू होणारी आहे आणि मग आपला पोर्टफोलिओ कसा रिस्ट्रक्चर करायचा आहे, त्याचं ऍसेट रिअलोकेशन कसं करायचं आहे याचा विचार करण्याची गरज आलेली आहे. तिसरं, यंग जनरेशन आहे, सुरुवात गेल्या 3 वर्षांपूर्वी केलेली होती पण दबकत सुरुवात केलेली होती. कमी पैसे म्युच्युअल फंडात लावलेले होते, ट्रेडिशनल प्लॅन मध्ये जास्त पैसे लावलेले होते, किंबहुना इन्व्हेस्टमेंट जेवढी करायला पाहिजे होती तेवढी केलेली नाहीये. रिअसेट अलोकेशन करण्याची

0: गरज आहे, रिथिंक करण्याची गरज आहे. सो एकंदरीतच वय कुठलंही असेल तरी ऍसेट अलोकेशन ही की आहे आणि रिअसेट अलोकेशन वयानुसार होणं गरजेचं आहे, तरच आपण इकॉनॉमीला धरून योग्य परतावा आपल्या पोर्टफोलिओमध्ये घेऊ शकतो. रिअसेट अलोकेशनचा विचार करा, नक्की एकदा त्याच्यावर सिरियसली थॉट द्या.
1: आणि या संदर्भात कुठल्याही मार्गदर्शनासाठी तुम्ही संपर्क करू शकता क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेडला. संपर्क 97-64-12-55-33 9764125533. पुन्हा भेटूयात क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत स्मार्ट गुंतवणूकदारांना स्मार्ट सल्ला या कार्यक्रमाच्या उद्याच्या भागात भूषण वाणी सर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार मॅडम. नमस्कार श्रोतेओ. पुन्हा भेटूयात. धन्यवाद. बाय बाय. गुड डे.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड.
3: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.

0: Grand Prix Registered Christian Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration.
1: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.
2: पुणे विविध भारती 8:08 झाली आहेत. ऐकूया ठळक बातम्या.
3: त्यांची अभिमानानं संलग्न आहेत प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. सुरक्षित गुंतवणूक, सुखद भविष्य. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
4: विविध भारती पुणे ठळक बातम्या. जगाच्या विविध भागात सुरू असलेल्या संघर्षाबाबत परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी चिंता व्यक्त केली आहे. या संघर्षाचे दूरगामी परिणाम होणार आहेत आणि संबंधित क्षेत्राच्या पलीकडे अन्य भागांनाही याची किंमत मोजावी लागेल असं जयशंकर यांनी म्हटलं आहे. फिनलंडमध्ये कुलतारंता संवादामध्ये उदयोन्मुख शक्ती आणि नवीन भूराजकीय स्पर्धा या विषयावर त्यांनी फिनलंडच्या परराष्ट्र मंत्री एलिना वॉल्टनन आणि संयुक्त अरब अमिरातीच्या सहाय्यक परराष्ट्र मंत्री लाना नुसेबे यांच्याशी त्यांनी चर्चा केली. आखाती प्रदेशातील संघर्षग्रस्त भागातून प्रवास करणाऱ्या भारतीय आणि परदेशी ध्वज असलेल्या जहाजांवरील सर्व भारतीय खलाशांनी अत्यंत सावधगिरी आणि सतर्कता बाळगण्याचा सल्ला केंद्र सरकारनं दिला आहे. बदलत्या सागरी सुरक्षा परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर बंदर, जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्रालयानं एक निवेदन प्रसिद्ध केलं आहे. वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल आजपासून स्वित्झर्लंडच्या 2 दौऱ्यावर रवाना होणार आहेत. या दौऱ्यात ते स्वित्झर्लंडचे राष्ट्राध्यक्ष गाय पार्मेलिन आणि स्वित्झर्लंडच्या आर्थिक व्यवहार विभागाच्या प्रमुख हेलेन बुडलिंगर आर्टिडा यांची भेट घेतील. तसंच स्विस औषध निर्माण क्षेत्रातल्या प्रमुख प्रतिनिधींशीही ते संवाद साधतील. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धा 2026 कालपासून सुरुवात झाली. मेक्सिको सिटीमध्ये एका शानदार समारंभात या स्पर्धेचं उद्घाटन करण्यात आलं. काल झालेल्या उद्घाटनाच्या सामन्यात मेक्सिकोनं दक्षिण आफ्रिका संघाचा 2-0 पराभव करत विजयी सलामी दिली. जगभरातले 48 संघ या स्पर्धेत सहभागी झाले असून या विश्वचषक स्पर्धेचं यजमानपद अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको हे 3 मिळून भूषवत आहेत. पुण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवस्था धरण साखळीत अत्यंत कमी पाणीसाठा शिल्लक असल्यानं पुणे महानगरपालिका हद्दीमध्ये पाणी कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. येत्या सोमवारपासून पुण्यात 1 पाणी पुरवठा केला जाईल. महापालिकेनं यासंदर्भात विविध प्रभाग आणि तिथल्या सम आणि विषम तारखांचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. त्याचबरोबर पाण्याचा काटकसरीनं वापर करण्याचं आवाहनही महापालिकेनं केलं आहे. या होत्या आत्तापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या 8:58
5: उज्ज्वल आर्थिक भविष्याची अरेंजमेंट प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
6: अधिक माहितीसाठी कॉल 9850819041.
7: म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट्स आर सब्जेक्ट टू मार्केट रिस्क. रीड ऑल स्कीम रिलेटेड डॉक्युमेंट्स केअरफुली.
3: ठळक बातम्यांची अभिमानानं संलग्न होते प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. सुरक्षित गुंतवणूक, सुखद भविष्य. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
2: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM. 8:13 झाली आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम
8: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत.

0: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य।
1: आणि
2: लग्न बसत्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामिनी मध्ये बिझलँड बिल्डिंग कुंठेकर रोड पुणे।

0: उषा मंगेशकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरात वसंत बापट यांची भक्तिरचना आताच आपण ऐकली. यशवंत देव यांचं संगीत होतं.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: सुरक्षितता आणि समृद्धी, लोकसमृद्धीने होईल आर्थिक वृद्धी.
3: सादर आहे लोकमान्यची लोकसमृद्धी निवेश योजना. 15 महिन्यांच्या ठेवीवर 9.50% व्याज, ज्येष्ठ नागरिकांसाठी 18% अधिक.
2: आमच्या नजीकच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 1800-212-4050.
3: लोकमान्य प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. योजना फक्त सभासदांकरिता. नियम व अटी लागू.

0: स्वामिनी अत्याधुनिक आणि पारंपरिक साड्यांचं विलोभनीय दालन, तुमची आवड जाणणार, तुमचं सौंदर्य उजळवणार स्वामिनी।
1: सौभाग्य सुंदर लेऊनी बसने उभी मन भवनी।
0: स्वामिनी बिझलँड बिल्डिंग, कुंठेकर रोड, पुणे। साड्यांची महाराणी स्वामिनी।
2: श्री स्वामी स्नेह डायनिंग हॉल।
3: घरी पाहुणे आलेत, मग स्वामी स्नेह डायनिंग हॉल आहे ना।
2: चांदीच्या ताटात, पेशवाई थाटात अस्सल महाराष्ट्रीयन जेवणाचा आस्वाद घ्यायला नक्की भेट द्या।
3: केळवण असो वा व्याही भोजन किंवा असो स्नेह भोजन, फक्त स्वामी स्नेह डायनिंग हॉल मध्येच।
2: स्वामी स्नेह डायनिंग हॉल, मोरया गोसावी मंदिर।

0: सर्व प्रकारच्या ब्रँडेड बॅग्स, स्कूल बॅग्स, कॉलेज सॅकसाठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाईंग. आजच जवळच्या शाखेस भेट द्या.
1: चकाचक चकाचक घर आमचे चकाचक, डीटी केमिकल्स मुळे घर होते चकाचक.
2: घराच्या स्वच्छतेसाठी आणि प्रसन्नतेसाठी प्रत्येकाची पहिली पसंती दीप्ती कंझ्युमर प्रॉडक्ट.
3: लिक्विड सोप, फिनाइल, डिटर्जंट पावडर, परफ्यूम्स, रूम फ्रेशनर्स, अत्तर, लॉन्ड्री केमिकल्स आणि खास वॉशिंग मशीन साठी लिक्विड डिटर्जंट.
2: उत्कृष्ट दर्जा आणि वाजवी किंमत फक्त दीप्ती कंझ्युमर प्रॉडक्ट्स. विजय टॉकीज शेजारी लक्ष्मी रोड आणि मूलचंदच्या शेजारी सिंहगड रोड. दीप्ती कंझ्युमर प्रॉडक्ट्स. घराघरात स्वच्छता, मनामनात प्रसन्नता.
4: जून महिना म्हणजे शाळा कॉलेजेस सुरू होण्याचा महिना. उज्ज्वल करिअरच्या दिशेने होणाऱ्या तुमच्या वाटचालीत विश्वेश्वर बँकेचाही छोटासा हातभार.
5: विश्वेश्वर बँक देते अतिशय किफायतशीर व्याजदरावर तुमच्या पाल्याच्या सर्व शैक्षणिक गरजांसाठी सुलभ शैक्षणिक कर्ज.
4: विश्वेश्वर बँकेचा छोटासा प्रयास शिक्षण होईल विनासायास.
5: अर्थ सार्थ करणारी मल्टी स्टेट शेड्युल्ड बँक
4: ती विश्वेश्वर सहकारी बँक लिमिटेड पुणे.

0: प्रत्येकीलाच प्रतिमा मध्ये जायची घाई झाली आहे,
1: कारण प्रतिमा मध्ये सर्व तऱ्हेच्या साड्या, ड्रेस मटेरियल्स आणि सलवार कमीजच्या फ्रेश स्टॉक वर आहे 60% डिस्काउंट.
2: आपली प्रतिमा आता आणखीनच एक्सक्लुसिव्ह. प्रतिमा एक्सक्लुसिव्ह, चळक रोड, पुणे.
3: श्रोतेहो, आपण ऐकत आहात लोकमान्य कोऑपरेटिव्ह सोसायटी मराठी भक्तिगीत. कार्यक्रमात यानंतर ऐकूया सुचित्रा भागवत आणि सहकाऱ्यांच्या स्वरात कमलाकर राऊत यांची भक्तिरचना, दीपक पाटेकर यांचं संगीत.

डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.

0: अशा घराचं जे तुम्ही पाहिलेलं स्वप्न आहे ते साकारायचं काम मी राजेंद्र भोसले करतोय आणि हे घर तुमच्या साऱ्या अपेक्षांची पूर्तता करेल असा मला विश्वास आहे. कारण आम्ही फक्त घर बांधत नाही तर नाती जोडतो.
1: राजेंद्र भोसले इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड निगडी.

0: अधिकरण पिंपरी चिंचवड संपर्क 9130089221।
1: अहो रिझल्ट लागले, आपल्या रुपालीच्या पुढील शिक्षणाविषयी काही विचार केलाय का तुम्ही?
2: अगं महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचं श्री सिद्धिविनायक महिला महाविद्यालय असताना काळजीच नाही, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न नॅक ए ग्रेड प्रमाणित श्री सिद्धिविनायक महिला कॉलेजमध्ये अगदी 11वी कॉमर्स पासून बीकॉम, एमकॉम, बीए, एमए, बीएससी, बीबीए, बीएससीसीएस अशा व्यवसायभिमुख अभ्यासक्रमांसाठी ऍडमिशन जोरात सुरू।
1: संपर्क 9404598-9975।
2: वेबसाईट siddhivinayakcollege.org।
3: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास। या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या। चंदूकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट। ऑफर 14 जून पर्यंत, आजच भेट द्या चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून। टोल फ्री नंबर 0796999-1827।
4: कार्यक्रमात यानंतर ऐकूया पांडुरंग दीक्षित यांनी स्वरबद्ध केलेली संत तुकाराम महाराजांची भक्तिरचना, अजित कडकडे यांचा स्वर आहे।

0: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
1: सुरक्षितता आणि समृद्धी, लोकसमृद्धीने होईल आर्थिक वृद्धी.
2: सादर आहे लोकमान्यची लोकसमृद्धी निवेश योजना. 15 महिन्यांच्या ठेवीवर 9.50% व्याज, ज्येष्ठ नागरिकांसाठी 10% अधिक.
1: आमच्या नजीकच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 1800-212-4050.
2: लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. योजना फक्त सभासदांकरिता. नियम व अटी लागू.
3: अहो बहिणबाई विचारत होत्या लग्नाचा बस्ता कुठे आणि कधी बांधायचा ते.
4: अगं मग सांगायचंच की 3 मजली प्रशस्त एअर कंडिशन दालन, अगत्यशील कर्मचारी वर्ग आणि आपल्या लग्नाचा बस्ता जिथे बांधला होता त्या स्वामिनी मध्येच बांधायचा बस्ता.
3: स्वामिनी मध्ये पारंपरिक पद्धतीने बस्त्याची विधिवत पूजा करून नाव घ्यायला लावून बस्ता बांधला जातो म्हणे.
4: तर मग स्वामिनी मध्येच बस्त्याला जायची तयारी करा म्हणावं.
3: स्वामिनी, साड्यांची महाराणी, बिझी लँड बिल्डिंग, कुंठेकर रोड, पुणे. स्वामिनीच्या इंस्टाग्राम आणि फेसबुक पेज ला नक्की फॉलो करा.
5: मंगल नात्यांच्या स्नेहबंधांना परंपरेचा सुवास लाभला. अधिक महिन्याच्या शुभक्षणी जावयाच्या मानाचा सोहळा खुलला. अधिक महिन्याच्या निमित्ताने श्री विष्णुरूप जावयाला दिल्या जाणाऱ्या वाणाचा मंगल समारंभ साजरा करा. रुचकर भोजन आणि खास आदरातिथ्यासह दुर्वांकूर डायनिंग हॉलमध्ये आमरसासह 2 स्वीट्स आणि चौरस आहाराने सजलेली लज्जतदार मेजवानी. जिव्हा तृप्त करणारा जिव्हाळा दुर्वांकूर डायनिंग हॉल, हत्ती गणपती चौक, टिळक रोड, पुणे.

0: पंडित सुरेश बापट यांच्या स्वरात स्वामी स्तवन आपण आताच ऐकलं.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: सुरक्षितता आणि समृद्धी, लोकसमृद्धीने होईल आर्थिक वृद्धी.
3: सादर आहे लोकमान्यची लोकसमृद्धी निवेश योजना. 15 महिन्यांच्या ठेवीवर 9.50% व्याज. ज्येष्ठ नागरिकांसाठी 18% अधिक.
2: आमच्या नजीकच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 1800-212-4050.
3: लोकमान्य प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत.

0: सर्व प्रकारच्या ब्रँडेड बॅग्स, स्कूल बॅग्स, कॉलेज सॅग साठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाईंग. आजच जवळच्या शाखेस भेट द्या.
1: आणि आता जाणून घेऊया आमच्या एका कार्यक्रमाविषयीची माहिती.
2: ते जो मयनाद ब्रह्म हे.
3: शास्त्रीय संगीतातले राग, त्यांचा भाव आणि त्याचा आपल्या शारीरिक आणि मानसिक स्तरावर कसा संबंध आहे, आपल्यामध्ये असलेली ऊर्जा केंद्र आणि स्वर यांचा संबंध मी अनुभवायला लागले. या दररोजच्या अनुभवामुळे माझा अभ्यासही वाढायला लागला, त्यातली माझी गोडी वाढायला लागली आणि त्याची खोली हळूहळू समजून घेण्याचा मी अजूनही प्रयत्न करत.
4: श्रोतेहो, जागतिक योग दिन आणि जागतिक संगीत दिनाच्या अनुषंगानं 17 जूनला वनिता मंडळ कार्यक्रमात दुपारी 12 वाजता अवश्य ऐका ध्यान संगीत आणि चक्र उपचार पद्धती याविषयी सुप्रसिद्ध गायिका धनश्री कुलकर्णी यांची यशश्री पुणेकर यांनी घेतलेली मुलाखत महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर.
1: आणि याबरोबरच लोकमान्य कोऑपरेटिव्ह सोसायटी मराठी भक्तिगीतांचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत.
5: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत या कार्यक्रमाचे प्रायोजक होते लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. आपले विश्वासू लोकमान्य.
6: आणि लग्न बस्त्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामिनी मध्ये बिझलँड बिल्डिंग कुंठेकर रोड पुणे.
1: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. 8:30 आणि 23 सेकंद झाली आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम
7: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध.
8: कॉस्मॉस डिजिटल बँकिंग सेवा, सहज सोपी आणि सुरक्षित.
9: इंटरनेट बँकिंग,
8: मोबाईल बँकिंग,
9: व्हॉट्सअप बँकिंग,
8: ई KYC,
9: NEFT, RTGS,
8: IMPS,
9: कॉस्मॉस रुपे व व्हिसा डेबिट कार्ड,
8: UPI, अशा अनेक डिजिटल सेवांचा लाभ घेण्यासाठी आपलं खातं कॉस्मॉस बँकेत हवंच.
9: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध.

0: युनिव्हर्सल, तुमच्या कुटुंबाला देखण्या घराचं कुंदण. या अशा आवाजाने तुमचंही घर भरून जाईल,
1: कारण आता अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि योग्य मार्गदर्शनानं बाळ होऊ शकतं.
0: तुम्ही आई बाबा होऊ शकता.
1: सौजन्य डॉक्टर मृण्मयी धर्माधिकारी यांचं सिल्वर लाइनिंग IVF सेंटर, हडपसर, पुणे.
0: संपर्क 78 23 84 11 20
1: 7823 84 1120.

0: Ampere Registered Christian Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration. Crescent Mutual Fund गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. सर्व योजना संबंधित कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावी.
1: मॅथ्सची भीती वाटते, पाढे पाठतच नाहीत.
2: मग आता ही भीती घालूया.
3: 99 पर्यंतचे पाढे अगदी सहज येतात.
2: ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन चुटकी सरशी होतात.
3: कॉन्सन्ट्रेशन आणि मेमरी होते एकदम स्ट्रॉंग.
2: मुलं होतात कॅल्क्युलेटर सारखी फास्ट.
3: स्पर्धा परीक्षांमध्ये देतात उत्तम परफॉर्मन्स.
2: यातूनच तर वाढतो मुलांचा कॉन्फिडन्स.
3: म्हणूनच आजच आपल्या मुलांना शिकवा अबॅकस.
2: सक्सेस अबॅकसच्या उन्हाळी सुट्टीतल्या बॅचेसचा प्रवेश सुरू.
3: आजच

0: ऍडमिशन घ्या आणि मुलांना बनवा गणितात सुपर फास्ट.
1: ऑनलाइन आणि ऑफलाइन क्लासेस साठी संपर्क सक्सेस अबॅकस 88 86 56 00 11
0: 88 88 56 00 11.
2: क्रिस्पी

0: पालेकर फूड प्रोडक्ट्स सातारा। हर चाय के साथ पालेकर।
1: अहो सकाळी सकाळी मी छान चहा केलाय तो घ्यायचा, तर तुम्ही दरवाजाकडे काय पाहताय?
2: अगं मी तरुण भारतची वाट बघतोय, माझ्या वडिलांचा आवडता तरुण भारत आणि मीही आवडीने वाचत असे। आता पुण्यात पुन्हा सुरू झालाय तरुण भारत, वाचला ना की खऱ्या बातम्या वाचल्याचं समाधान मिळतं बघ।
1: आता घराघरात सकाळच्या वेळी हाच संवाद, कारण सर्वांनाच वाचावासा वाटतो तरुण भारत, राष्ट्रीय विचारांचा वसा, तसंच शनिवारी मागोवा आणि रविवारी आसमंत पुरवणी।
2: नागपूरच्या श्री नरकेसरी प्रकाशनचे दैनिक तरुण भारत, 100 वर्षांचा तरुण, दैनिक तरुण भारत, आता पुणेकरांचा फॅमिली न्यूज पेपर।
3: काय काकू, आजच्या पेपरातील नाटकाची जाहिरात वाचलीत का? खूप छान नाटक आहे म्हणे।
4: अरे डोळ्यांना अंधुकसं दिसतंय, धड पेपर वाचता येत नाही आणि नाटकाला गेलो तर नटांचे चेहरेच कळत नाहीत।
3: काकू मग माझ्या सोबत जंगली महाराज रोडवरच्या गॅलेक्सी आय हॉस्पिटल मध्ये झाला, तिथे मोतीबिंदू, काचबिंदू, रेटिना विषयक आजारांसाठी डोळ्यांची अगदी काळजीपूर्वक तपासणी होते आणि नव्या आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे वाजवी दरात वेदना विरहित यशस्वी शस्त्रक्रियाही केली जाते। मग बघा तुम्हालाही स्पष्ट आणि स्वच्छ दिसायला लागेल, प्रत्येक नाटकाला जाल।
5: पद्मश्री डॉक्टर मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशनचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल, मॉडर्न हायस्कूल समोर, जंगली महाराज रोड, पुणे। फोन 8087807977।
6: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या सदस्यांना खास सवलत।
7: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास। या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या। चंदूकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट। ऑफर 14 जून पर्यंत, आजच भेट द्या चंदूकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून। टोल फ्री नंबर 0796999827।
8: श्रोतेहो आज 12 जून महाराष्ट्राचं हास्यदैवत, विनोदी लेखक, कथाकथनकार, संगीतकार पु ल देशपांडे यांचा स्मृतिदिन। पु ल देशपांडे यांना गीतातला सूर माहिती होता आणि गदिमांना गाण्यातलं संगीत ऐकू येत होतं। सूर या दोघांमधला सृजननिर्मितीचा समान धागा, याच धाग्यात गुंफलेली गदिमा पु ल गाणी आजच्या द कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजलीमध्ये। सुरुवातीचं गाणं आशा भोसले आणि वसंतराव देशपांडे यांच्या स्वरात।

0: फिक्स डिपॉझिट स्कीम, सुरक्षितता, उत्तम व्याजदर आणि ठेवींचे आकर्षक पर्याय.
1: व्याजदर सर्वसाधारण ठेवीदार 7.05%, ज्येष्ठ नागरिक 7.30%, मासिक आणि त्रैमासिक व्याजाच्या पर्यायांसह, मुदत 16 महिने, अटी लागू.
0: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध.

0: अशा घराचं जे तुम्ही पाहिलेलं स्वप्न आहे ते साकारायचं काम मी राजेंद्र भोसले करतोय आणि हे घर तुमच्या साऱ्या अपेक्षांची पूर्तता करेल असा मला विश्वास आहे. कारण आम्ही फक्त घर बांधत नाही तर नाती जोडतो.
1: राजेंद्र भोसले इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड, निगडी प्राधिकरण, पिंपरी चिंचवड. संपर्क 9130089221.

0: सर्व प्रकारच्या ब्रँडेड बॅग्स, स्कूल बॅग्स, कॉलेज सॅग साठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाईंग. आजच जवळच्या शाखेस भेट द्या.
1: चकाचक चकाचक
2: घराच्या स्वच्छतेसाठी आणि प्रसन्नतेसाठी प्रत्येकाची पहिली पसंती दीप्ती कन्झ्युमर प्रॉडक्ट.
3: लिक्विड सोप, फिनाइल, डिटर्जंट पावडर, परफ्युम्स, रूम फ्रेशनर्स, अत्तर, लॉन्ड्री केमिकल्स आणि खास वॉशिंग मशीन साठी लिक्विड डिटर्जंट.
2: उत्कृष्ट दर्जा आणि वाजवी किंमत फक्त दीप्ती कन्झ्युमर प्रॉडक्ट. विजय टॉकीज शेजारी लक्ष्मी रोड आणि मूलचंदच्या शेजारी सिंहगड रोड. दीप्ती कन्झ्युमर प्रॉडक्ट. घराघरात स्वच्छता, मनामनात प्रसन्नता.
4: जानते हैं व्हिएतनाम देश की जनसंख्या कितनी होगी? यही कोई 10 करोड़. इससे भी ज्यादा घरों में हम उज्ज्वला गैस पहुंचा चुके हैं पिछले 12 सालों में. सोचो, जब करीब 11 करोड़ रसोई से लकड़ी का धुआं छटा होगा तब कितना कष्ट घटा होगा.
5: प्रधानमंत्री उज्ज्वला योजना अब सामाजिक परिवर्तन के माध्यम से देश के सतत विकास का एक बहुत बड़ा स्रोत बन चुकी है.
4: 12 साल विश्वास के, विकास के, जन कल्याण के.
6: आपण ऐकत आहात द कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली. श्रोते हो, कवितांची गाणी होताना तत्कालीन वेळी पसंतीचे कधी विरोधाचेही वारं वाहत होतं. गदिमांनी काव्याच्या बाबतीत काढलेले उद्गार हा गोंधळ नाहीसा करतो. ते म्हणतात, काव्य गायल्यामुळे त्याचं कवित्व नाहीसं होत नाही, रसत्वाचे अलंकारही गळून पडत नाहीत. आणि म्हणूनच की काय, पु ल देशपांडे यांना गदिमांच्या गाण्यातील शृंगार कळला, अलंकार कळला, आणि म्हणूनच गदिमांच्या अनेक गाण्यांना पु ल देशपांडे यांनी संगीत दिलं, चाली दिल्या.

पुलं म्हणतात आपल्याला अष्टसिद्धी माहिती आहेत, अणिमा, महिमा, गरिमा, आणि महाराष्ट्राला नववी सिद्धी लाभली ती म्हणजे गदिमा. आणि म्हणूनच इतर काहीही देणाऱ्या माणसांपेक्षा समाजाला गाणे देणाऱ्या माणसाचे उपकार फार मोठे असतात. राग, द्वेष, निराशा घटकेत घालून टाकतं ते हे गाणं.

0: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली.
2: उद्योजकांना आर्थिक पाठबळ देणारी कर्ज योजना
3: कॉस्मॉस स्मॉल बिझनेस लोन, व्याजदर फक्त 9.25% पुढे.
2: कॅश क्रेडिट किंवा टर्म लोन स्वरूपात ₹5 crore कर्ज उपलब्ध. अटी लागू.
3: इंडस्ट्री, ट्रेडिंग, सर्व्हिस इंडस्ट्री यांच्यासाठी अत्यंत उपयुक्त कर्ज योजना कॉस्मॉस स्मॉल बिझनेस लोन.
2: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.

0: युनिव्हर्सल, तुमच्या कुटुंबाला देखण्या घराचं कुंदण. या अशा आवाजाने तुमचंही घर भरून जाईल,
1: कारण आता अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि योग्य मार्गदर्शनानं बाळ होऊ शकतं.
0: तुम्ही आई बाबा होऊ शकता.
1: सौजन्य डॉक्टर मृण्मयी धर्माधिकारी यांचं सिल्वर लाइनिंग IVF सेंटर, हडपसर, पुणे.
0: संपर्क 78 23 84 11 20
1: 7823 84 1120.

Fear Registered Christian Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration. Crescent Mutual Fund गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. सर्व योजना संबंधित कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावी.

0: परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: श्रोते हो द कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजलीमध्ये आपण ऐकत आहात पु ल देशपांडे यांनी स्वरबद्ध केलेली गदिमा गाणी. कार्यक्रमातलं यानंतरचं गाणं नवरा बायको या चित्रपटातलं वसंतराव देशपांडे यांच्या स्वरात, गदी माडगुळकर यांची रचना, पु ल देशपांडे यांचं संगीत.

0: पुलंनी आपल्याला हास्य दिलं तर गदिमांनी नवरसांचा सोहळा दिला. अगदी पुलंच्याच शैलीत सांगायचं झाल्यास पुलं आणि गदिमा यांचं शारदीय चांदणं कोणत्याही खगोलशास्त्रात सापडणं अशक्य. मात्र मराठी मनामध्ये हे चांदणं भर दिवसासुद्धा लखपणे सापडतं. द कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजलीमध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. धन्यवाद.
1: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.
0: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. 8:58 होत आहेत. ऐकूया ठळक बातम्या.
2: ठळक बातम्यांशी अभिमानाने संलग्न आहे क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाईफ इंटू सेलिब्रेशन.
3: विविध भारती पुणे, ठळक बातम्या. पुरंदर इथल्या प्रस्तावित छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पासाठी जमीन अधिग्रहण आणि मोबदला स्वीकारण्याची मुदत 30 जूनपर्यंत वाढवण्यात आली आहे. शेतकरी आणि सरपंचांच्या मागणीनुसार ही मुदतवाढ देण्यात आल्याचं जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी काल सांगितलं. या मुदतवाढीमुळं प्रलंबित कागदपत्र आणि महसुली प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी शेतकऱ्यांना अतिरिक्त वेळ मिळणार असून उर्वरित जमीन संपादनाची प्रक्रिया अधिक सुलभ होण्यास मदत होईल असा विश्वास जिल्हा प्रशासनानं व्यक्त केला आहे. राज्यात कृषीमित्र भरतीच्या नावाखाली समाजमाध्यमं आणि इतर माध्यमांद्वारे काही व्यक्तींकडून फसव्या जाहिराती प्रसारित केल्या जात आहेत. शेतकरी, युवक आणि नागरिकांनी अशा कोणत्याही खोट्या जाहिरातींवर विश्वास ठेवू नये असं आवाहन कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केलं आहे. कोणत्याही भरती प्रक्रियेची माहिती केवळ शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर, अधिकृत प्रसिद्धी माध्यमांद्वारे किंवा संबंधित कार्यालयांमार्फतच जाहीर केली जाते

असं त्यांनी सांगितलं. विधानसभा सदस्यांमार्फत निवडून दिल्या जाणाऱ्या राज्यसभेच्या महाराष्ट्रातील एका जागेसाठीच्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राजेंद्र जैन बिनविरोध निवडून आल्याचं निवडणूक निर्णय अधिकारी मेघनाथ तळेकर यांनी काल जाहीर केलं. या जागेसाठी राज्यातून जैन यांचा एकमेव अर्ज दाखल झाला होता. आपापला व्यवसाय उच्च गुणवत्तेनं, नीतीनं आणि प्रामाणिकपणे करणं हीच उत्तम समाजसेवा आहे असा रोटरीचा विश्वास असून समाजातल्या अशा व्यक्तींचा गौरव केल्यानं इतरांनाही प्रेरणा मिळते असं प्रतिपादन मराठी व्याकरणतज्ज्ञ आणि विदुषी प्राध्यापिका यास्मिन शेख यांनी केलं आहे. वयाची 100 ओलांडलेल्या शेख यांना नुकताच रोटरी क्लब पुणे साऊथतर्फे व्यावसायिक उत्कृष्टता पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. ज्येष्ठ करसल्लागार गोविंद पटवर्धन यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. हवामान. पुणे शहर आणि परिसरात आज आकाश अंशतः ढगाळ राहील. कमाल तापमान 35 आणि किमान तापमान 26 अंश सेल्सिअस राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. या होत्या आत्तापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 9:58

0: एसआयपी रजिस्टर्ड क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड.
1: क्रिसेंट म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.
2: ठळक बातम्यांशी अभिमानाने संलग्न आहे क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाइफ इंटू सेलिब्रेशन.
3: श्रोते हो, हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM. 9:01 झाली आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम
4: एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल एरंडवणे पुणे. किडनी तुमची, काळजी आमची.
3: पदोपदी मज कमळ घालते गुणगंधाचा नवा उखाणा. या नयानं कवितेच्या गीतांच्या प्रांतात ज्यांनी शब्दकळीने लावण्याचे मळे फुलवले ते कवी गीतकार बाळकृष्ण भगवंत बोरकर अर्थात बा ब बोरकर. आजची एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी बा ब बोरकर यांची आणि तीही पु ल देशपांडे यांच्या नजरेतून. पु ल देशपांडे आणि बा ब बोरकर यांचा स्नेह नव्या कलानिर्मितीचा संयोगच ठरला. पु ल देशपांडे बोरकरांच्या काव्याच्या सौंदर्याचं वर्णन करताना त्या वर्णनातली सुद्धा सौंदर्यदृष्टी खुलून येते. दोघांची आस्वादक तरीही स्वतःच्या निर्मितीकडे तटस्थपणे बघणारी त्यांची कलावृत्ती आणि म्हणूनच पु लंच्या कथेतील पात्र आणि बोरकरांच्या काव्याचं सौंदर्य कधीही फिकं पडलं नाही. अनुभवांची सुखदुःखांची स्पंदनं कवितेनं त्यांच्या जपलेली आहेत आणि जे जे दिव्य भव्य तेथे आपलेही स्वाभाविकपणे कर जुळतात.

0: जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
1: युरोलॉजी मध्ये 40 वर्षांहून अधिक काळ अत्याधुनिक उपचार देणारे एस हॉस्पिटल.
2: किडनी स्टोन, प्रोस्टेट, मूत्रमार्ग कॅन्सर, स्त्रिया आणि लहान मुलांच्या मूत्रविकारांवर लेझर ते रोबोटिक अशा अत्याधुनिक उपचारांसाठी एस हॉस्पिटल, एरंडवणे, पुणे.
1: संपर्क 02-0670-29100.
3: मॅथ्सची भीती वाटते, पाढे पाठतच नाहीत.
2: मग आता ही भीती घालवूया.
1: 99 पर्यंतचे पाढे अगदी सहज येतात.
2: ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन चुटकी सरशी होतात.
1: कॉन्सन्ट्रेशन आणि मेमरी होते एकदम स्ट्रॉंग.
2: मुलं होतात कॅल्क्युलेटर सारखी फास्ट.
1: स्पर्धा परीक्षांमध्ये देतात उत्तम परफॉर्मन्स.
2: यातूनच तर वाढतो मुलांचा कॉन्फिडन्स.
1: म्हणूनच आजच आपल्या मुलांना शिकवा अबॅकस.
2: सक्सेस अबॅकसच्या उन्हाळी सुट्टीतल्या बॅचेसचा प्रवेश सुरू.
1: आजच ऍडमिशन घ्या आणि मुलांना बनवा गणितात सुपर फास्ट.
2: ऑनलाईन आणि ऑफलाईन क्लासेस साठी संपर्क सक्सेस अबॅकस 88-88-56-00-11.
1: 88-56-00-11.
4: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत. आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. टोल फ्री नंबर 07969991827.
5: एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी बाब बोरकर यांची पुलंच्या नजरेतून. साफ्याचं झाड कितीही जुनं झालं तरी त्याला येणारं नवीन फूल ताजच असतं. बोरकरांच्या कवितेच्या बाबतीतही पु ल देशपांडे हाच निष्कर्ष लावतात. बोरकरांची कविता म्हणते, समुद्र होऊनी चंद्र रेखावा, चंदन होऊनी अग्नी भोगावा. शृंगारा इतकंच वैराग्यही बोरकर अशाच रीतीनं भोगत असावेत आणि म्हणूनच जळण्यातही सुख आहे ज्वालातून फुलण्याचे हा भाव प्रत्येक कवितेत उमटतो. हेच शृंगारातलं वैराग्य निसर्गाला कवितेतून पाहण्याचे बाकी बाब यांचे डोळे पु ल देशपांडे यांना आकर्षित करत होते. त्यांच्या कवितेच्या आणि रसग्रहणाच्या ओढीनंच पु ल देशपांडे यांनी बोरकरांच्या कवितेच्या सादरीकरणाचे प्रयोग केले. तापल्या आहेत तारा तोवरी गाऊन घे याचा प्रत्यक्ष अनुभव रसिकांना काव्यमंचावर येऊ लागला.

0: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी.
2: युरोलॉजी मध्ये 40 वर्षांहून अधिक काळ अत्याधुनिक उपचार देणारे एस हॉस्पिटल.
3: किडनी स्टोन, प्रोस्टेट, मूत्रमार्ग कॅन्सर, स्त्रिया आणि लहान मुलांच्या मूत्रविकारांवर लेझर ते रोबोटिक अशा अत्याधुनिक उपचारांसाठी एस हॉस्पिटल, एरंडवणे, पुणे.
2: संपर्क 0206701900.

0: अशा घराचं जे तुम्ही पाहिलेलं स्वप्न आहे ते साकारायचं काम मी राजेंद्र भोसले करतोय आणि हे घर तुमच्या साऱ्या अपेक्षांची पूर्तता करेल असा मला विश्वास आहे. कारण आम्ही फक्त घर बांधत नाही तर नाती जोडतो.
1: राजेंद्र भोसले इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड, निगडी प्राधिकरण, पिंपरी चिंचवड. संपर्क 9130089221.

0: डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: जानते हो, बेल्जियम या ग्रीस की कुल आबादी भी इतनी नहीं है, जिससे ज्यादा महिलाएं हमारे देश में लखपति दीदी बनी हैं. 3 करोड़ से अधिक महिलाएं लखपति दीदी बनकर बनी हैं परिवार और देश का आर्थिक आधार.
2: लखपति दीदी बनाने का ये अभियान आने वाली पीढ़ियों को सशक्त करने का एक महाअभियान है.
1: 12 साल विश्वास के, विकास के, जन कल्याण के.
3: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती,
4: भारत का गम एक्सपर्ट.
5: श्रोते हो, रोज सकाळी 7:30 वाजता नक्की ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पेरंगुट आणि देहू.
6: बोरकरांच्या कवितेच्या आनंद यात्रेत पु ल देशपांडे अगदी स्वाभाविकपणे सामील झाले. पार्ल्याच्या त्यांच्या आजोळच्या घरात आणि पुलंच्या मनात एकाच वेळी बोरकर यांचा प्रवेश झाला. बोरकर तेव्हा गुणगुणतच आत आले. चपळ तुझे चरण जरा यास घरी स्थिरावे, आणि दिव्य किरण तुझे अंतरी शिरावे. चपळ तुझे चरण जरा या घरी स्थिरावे, आणि दिव्य किरण तुझे अंतरी शिरावे. पु ल देशपांडे यांच्या घरात आणि अंतरात बोरकरांच्या काव्याचे किरण दरवेळी त्यांना बोरकरांच्या दिव्यत्वाची प्रचिती देत गेले. पोर्तुगीजांच्या विरुद्ध लिहिताना बोरकरांची लेखणी आणि उत्कट प्रेमाचं काव्य लिहिणारी लेखणी या दोन टोकांवरचा विरोधाभास अचंबित करणारा होता. ज्वाळेची पूजा करणारा पारिजात, मांगल्याचे पुजारी, जीवनप्रेमी अशा अनेक विशेषणांमध्ये पु ल देशपांडे यांनी दिलेलं आनंद यात्री हे नाव बोरकरांच्या लेखणीच्या रसग्रहणाचं मापक ठरलं.

पु ल देशपांडे यांचा विनोद जेवढा उत्स्फूर्त तेवढीच उत्स्फूर्त बोरकरांची कविता. आणि म्हणूनच पु ल देशपांडे सांगतात, चैतन्याचा स्पर्श झाला की बोरकरांची कविता अशी प्रकट होते आणि ती प्रकट होतानाच वृत्त छंद लय लिहूनच प्रकट होते. पु ल देशपांडे यांनी व्यक्ती आणि वल्लींवर तसेच कथेतील प्रत्येक पात्रांवर मनापासून प्रेम केलं. बोरकरांच्या कवितेतील पात्र म्हणजे निसर्ग, गोव्याची भूमी, स्त्रीतत्व, अध्यात्मवाद, योग आणि भोगवादही. आणि याच पात्रांच्या प्रेमापोटी पु ल देशपांडेंना बोरकरांचा सहवास जास्त मिळत गेला. आयुष्यातील आलेल्या व्यक्तींना विनोदवृत्तीनं पाहण्याची दृष्टी पुलंकडे होती, ती दृष्टी बोरकरांना भावली आणि बोरकरांची मानवी भावभावनांकडे बघण्याची दृष्टी, आयुष्यावरील श्रद्धा, आनंद शोधण्याची बोरकरांची दृष्टी पुलंना आनंद यात्रेमध्ये सामावून घेत होती.

0: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी.
2: युरोलॉजी मध्ये 40 वर्षांहून अधिक काळ अत्याधुनिक उपचार देणारे एस हॉस्पिटल.
3: किडनी स्टोन, प्रोस्टेट, मूत्रमार्ग कॅन्सर, स्त्रिया आणि लहान मुलांच्या मूत्रविकारांवर लेझर ते रोबोटिक अशा अत्याधुनिक उपचारांसाठी एस हॉस्पिटल, एरंडवणे, पुणे.
2: संपर्क 02-0670-29100.
4: सर्व प्रकारच्या स्कूल बॅग, ट्रॅव्हलर बॅग, छत्र्या, रेनकोट साठी एकच नाव, रमेश डाईंग.
5: रमेश डाईंग.
6: तेव्हा आजच नजीकच्या शोरूमला भेट द्या. दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत. प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य.
7: आणि लग्न बसत्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामींनी मध्ये बिझलाइन बिल्डिंग, कुंठेकर रोड, पुणे.
5: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.
1: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल. किडनी तुमची, काळजी आमची.
8: स्त्रीतत्वाचा सन्मान करावा तर बाब बोरकर यांनीच. एकाच वेळी शृंगार आणि विरक्तीच्या काठावर भरत जाणारं बोरकरांचं काव्य पु ल देशपांडे यांना दरवेळेस आश्चर्यचकित करत होतं.

0: तुला कसे कळत नाही फुलत्या वेलीस वय नाही, शीतज ज्यांचे थांबले नाही त्याला कसलेच भय नाही, त्याला कसलाच क्षय नाही। अक्षय जिवंतपणाचा स्पर्श लाभलेली बोरकरांची कविता अव्याहतपणे वाहत राहणार आपल्या मनामनात आणि जगण्याचे काठ समृद्ध करत राहणार। त्या बाळकृष्णास, त्या पुरुषोत्तमास आणि त्यांच्या लेखणीला अभिवादन। एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी या कार्यक्रमात वेळ झाली, इथेच थांबण्याची। धन्यवाद।
1: एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल एरंडवणे पुणे। किडनी तुमची, काळजी आमची।
0: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM। 9:30 आणि 23 सेकंद झाली आहेत। प्रसारित करत आहोत कार्यक्रम
2: पुन्हा आय केअर, मर्मबंधातली ठेव ही। या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर, मिशन हेल्दी आईज।

0: कार्यक्रमाच्या सुरुवातीला मानंदा नाटकातलं पद आपण ऐकलं, शौनक अभिषेकी यांच्या स्वरात. अशोकजी परांजपे यांची पदरचना होती, पंडित जितेंद्र अभिषेकी यांचं संगीत होतं.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.

0: पुना आयकेअर मध्ये FDA अप्रूव्ड झाई स्माइल प्रो प्रोसिजर मुळे 10 सेकंदापेक्षा कमी लेझर एक्सपोजर न फास्टर रिकव्हरी सह तुम्ही तुमचा चष्मा सहज घालवू शकता. पुना आयकेअर, कर्वे रोड आणि आकांक्षा पुना आयकेअर वानवडी इथं. संपर्क 73-502-77-77-9.
1: प्रिया, सगळे उपचार करून झाले पण मी आई नाही ग होऊ शकले.
2: मधु, तू एकदा भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर मध्ये जा ना. त्यांच्याकडे उत्तम सक्सेस रेट, अनुभवी डॉक्टर्सची टीम, पारदर्शक उपचार आणि सर्व अद्ययावत IVF ट्रीटमेंट एकाच छताखाली आहेत.
1: हो,
2: आम्हाला तर खूप चांगला अनुभव आलाय.
1: ए मग आम्ही एकदा प्रयत्न करतो. मला भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटरचा नंबर दे ना.
2: घे ना, 8805-18178. भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, नवी पेठ, पुणे.
3: काय काकू, आजच्या पेपरात नाटकाची जाहिरात वाचलीत का? खूप छान नाटक आहे म्हणे.
4: अरे, डोळ्यांना अंधुकस दिसतंय, धड पेपर वाचता येत नाही आणि नाटकाला गेलो तर नटांचे चेहरेच कळत नाहीत.
3: काकू, मग माझ्यासोबत जंगली महाराज रोडवरच्या गॅलेक्सी आय हॉस्पिटल मध्ये झाला. तिथे मोतीबिंदू, काचबिंदू, रेटिना विषयक आजारांसाठी डोळ्यांची अगदी काळजीपूर्वक तपासणी होते आणि नव्या आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे वाजवी दरात वेदना विरहित यशस्वी शस्त्रक्रियाही केली जाते. मग बघा, तुम्हालाही स्पष्ट आणि स्वच्छ दिसायला लागेल. प्रत्येक नाटकाला जाल.
5: पद्मश्री डॉक्टर मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशनचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल, मॉडर्न हायस्कूल समोर, जंगली महाराज रोड, पुणे. फोन 8087-8087-97.
6: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या सदस्यांना खास सवलत.

0: कानूनी सहायता टेलीलॉ के ऐप वेबसाइट www.tele-law.in या टोल फ्री नंबर 14454 से प्राप्त की जा सकती है।
1: माझा एक हट्टी शेजारी आहे, संपूर्ण कॉलनीने सोलर पॅनल बसवले पण तो काही केल्या मान्यच करत नव्हता की बिल खरंच शून्य येऊ शकत। मी म्हटलं अरे बाबा, नावच आहे पीएम सूर्य घर मोफत वीज योजना। मग जेव्हा हळूहळू सगळ्यांचं वीज बिल शून्य यायला लागलं तेव्हा म्हणाला आता बसवूनच घेतो। पीएम सूर्य घर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in।
2: हर घर सूर्य घर।
3: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास। या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या। चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट। ऑफर 14 जून पर्यंत, आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून। टोल फ्री नंबर 0796999187।
4: आपण ऐकत आहात पुन्हा आयकेअर मर्मबंधातली ठेव ही नाट्यसंगीताचा कार्यक्रम। कार्यक्रमातलं यानंतरचं पद कुमार गंधर्व यांच्या स्वरात, कृष्णाजी प्रभाकर खळीलकर यांची शब्दरचना।

0: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
1: पुन्हा आय केअर मर्मबंधातली ठेवही या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर मिशन हेल्दी आईज.

अशा अमूल्य डोळ्यांची तपासणी तुम्ही यापूर्वी कधी केली होती? नसेल केली तर आजच करून घ्या पूना आय केअर मधून. पूना आय केअर कर्वे रोड आणि आकांक्षा पूना आय केअर वानवडी इथे. संपर्क 73 502 77 77 9. पूना आय केअर, मिशन हेल्दी आईज.

0: अशा घराचं जे तुम्ही पाहिलेलं स्वप्न आहे ते साकारायचं काम मी राजेंद्र भोसले करतोय आणि हे घर तुमच्या साऱ्या अपेक्षांची पूर्तता करेल असा मला विश्वास आहे. कारण आम्ही फक्त घर बांधत नाही तर नाती जोडतो.
1: राजेंद्र भोसले इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड, निगडी प्राधिकरण, पिंपरी चिंचवड. संपर्क 9130089221.
0: श्रोते हो, रोज संध्याकाळी 6:05 नक्की ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
2: रोज सकाळी 11 ते 12 या वेळेत ऐकायला विसरू नका चंदूकाका सराफ ज्वेल्स मधुमालती. प्रायोजक चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. परंपरा तीच, रूप नवे.
3: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5 जरूर ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी. श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा आय केअर सहज धारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर मिशन हेल्दी आईज.
4: दररोज सायंकाळी 5:30 ते 6 या वेळेत जरूर ऐका सुमधुर मराठी गाण्यांचा कार्यक्रम सांज धारा. सहप्रायोजक जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक.
2: दररोज संध्याकाळी 6:15 जरूर ऐका सुमधुर गीतांचा कार्यक्रम डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
5: पुणे पीपल्स बँक प्रस्तुत गजर हरिनामाचा दररोज संध्याकाळी 7:30 ते 8 जरूर ऐका. प्रायोजक पुणे पीपल्स बँक विश्वास.

0: स्वयंवर नाटकातलं नीलाक्षी जुवेकर यांच्या स्वरातलं पद आपण ऐकलं.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: पुन्हा आय केअर मर्मबंधातली ठेवही या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर मिशन हेल्दी आईज.
3: हे कस्टमर केअर कुठे? मॅडम
4: बोला.
3: हे केवायसी अपडेट साठी मला वारंवार मेसेज काय येत आहे?
4: कारण बँकिंग सेवांसाठी निश्चित वेळेत केवायसी अपडेट करायला हवं.
3: पण हे होईल कसं?
4: जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा एटीएम मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डेंट म्हणजे बीसी कडे जा, किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याचं डिक्लेरेशन द्या.
3: अच्छा, आणि जर कोणताही बदल असेल तर?
4: तर अशा वेळी ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा देऊन केवायसी अपडेट करू शकता.
3: बस
4: बस
3: समजलं.
4: आपलं केवायसी अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्रामपंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा.
5: आरबीआय सांगते,
6: जाणकार बना, सतर्क रहा.
7: कॅनडा देश तो आप जानते ही होंगे. कनाडा की टोटल पॉपुलेशन जितनी पक्की छत बांधी है हमारे देश ने अपने गरीबों के सिर पर. 12 साल में 4 करोड़ से

0: आणि याबरोबरच पुन्हा ऐकेर मर्मबंधातली ठेवही हा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत.
1: पुन्हा ऐकेर मर्मबंधातली ठेवही या कार्यक्रमाचे प्रायोजक होते पुन्हा ऐकेर मिशन हेल्दी आईज.
0: आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM. 9:58 मिनिटं झाली आहेत. ऐकूया ठळक बातम्या.
2: ठळक बातम्यांशी अभिमानानं संलग्न आहेत प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. सुरक्षित गुंतवणूक, सुखद भविष्य. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
3: विविध भारती पुणे ठळक बातम्या. आदिवासी मुलींचं अपहरण करून त्यांचा विवाह लावून देत विक्री करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीला गजाड करण्यात नाशिक ग्रामीण पोलिसांना यश आलं आहे. या कारवाईत 10 संशयितांना अटक करण्यात आली असून त्यामध्ये नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रत्येकी 5 संशयितांचा समावेश आहे. नाशिक जिल्ह्यातील हर्सुल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका आदिवासी गावातील एक 16 वर्षाची अल्पवयीन मुलगी अचानक बेपत्ता झाली होती. मुलीच्या वडिलांनी या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी तत्काळ वेगवेगळी तपास पथकं पाठवून काही दिवसातच या बेपत्ता मुलीचा शोध लावला, पण यातून एक मोठ्या आंतरजिल्हा मुली विकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला. येत्या सोमवारपासून पुण्यात 1 दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी पाण्याचा काटकसरीनं वापर करावा असं आवाहन पुणे महानगरपालिकेच्या वतीनं करण्यात आलं असून काही महत्वपूर्ण सूचना देण्यात आल्या आहेत. यानुसार कोणत्याही बांधकामासाठी पिण्याचं पाणी वापरू नये. घरातील आणि रहिवासी इमारतींमधील सर्व नळ तसंच सार्वजनिक स्वच्छतागृह इथलं नळ कनेक्शन, फ्लश टाक्या, पाईपलाईनमधली गळती तत्काळ दुरुस्त करावी. आंघोळ, भांडी, कपडे धुणे यासाठी आवश्यक तेवढ्याच पाण्याचा वापर करावा. पाण्याच्या टाक्या

0: ओव्हरफ्लो होणार नाहीत याची दक्षता घ्यावी. सार्वजनिक तसंच खासगी वॉशिंग सेंटर्स बंद करावीत. वाहन धुणं, अंगण किंवा पदपथ स्वच्छ करणं यासाठी बोरिंग अथवा पुणे महापालिकेच्या पाण्याचा वापर करू नये. खासगी आणि सार्वजनिक स्विमिंग पूल तसंच खासगी मनपाच्या उद्यानांकरता पिण्याच्या पाण्याचा वापर बंद करण्यात यावा. सार्वजनिक हॉटेल्स, रेस्टॉरंट्स तसंच खासगी आणि महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची वसतिगृहं यांच्या व्यवस्थापकांनी पिण्याच्या पाण्याची सर्व प्रकारे बचत करून सहकार्य करावं असं आवाहन महापालिका प्रशासनानं केलं आहे. अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील समशेरपूर इथं काल अधिक मासातील एकादशीच्या पार्श्वभूमीवर काटेपूर्णा नदीत धार्मिक स्नानासाठी गेलेल्या मायलेकाचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. यावेळी बुडत असलेल्या इतर दोन महिलांना वाचवण्यात युवकांना यश मिळालं. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या होत्या 57 ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 10:58.
1: उज्ज्वल आर्थिक भविष्याची अरेंजमेंट प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
2: अधिक माहितीसाठी कॉल 9850819041.
3: म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट्स आर सब्जेक्ट टू मार्केट रिस्क्स. रीड ऑल स्कीम रिलेटेड डॉक्युमेंट्स केअरफुली.
4: ठळक बातम्यांशी अभिमानानं संलग्न होते प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. सुरक्षित गुंतवणूक, सुखद भविष्य. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
5: आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. 10:01 आणि 11 सेकंद झाली आहेत. आता प्रसारित करत आहोत ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम. सुरुवातीला विक्रम फिटनेस.
6: सूचना: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
7: श्रोत्या नमस्कार. विक्रम फिटनेस प्रस्तुत थिंक फिट स्टे फिट या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. हेल्थ कोच विक्रम मेंदळे आपल्यासोबत. गुड मॉर्निंग विक्रम.
8: श्रोत्या नमस्कार.
7: विक्रम, आजची केस बघूयात. यांचं वय आहे 57 वर्ष. मिसेस उषा असं नाव समजूयात. उंची आहे यांची 154 सेंटीमीटर. yes. आणि तुझ्याकडे जेव्हा त्यांनी नाव नोंदवलं तेव्हा त्यांचं वजन होतं 82 किलो. आता त्यांना त्रास म्हणजे डायबेटीसचा मेन इश्यू होता त्यांचा आणि हेवी. हा, कारण इथे दिसतंय इन्सुलिन चालू होतं त्यांचं आणि ते सुद्धा दिवसभरात 48 युनिट.
8: उषा मॅडमची केस सांगतो. त्यांना उषा मॅडमना डायबेटीस हा त्यांच्या वयाच्या 35-36 वर्षीच डिटेक्ट झाला.
7: okay.
8: तेव्हा तो गोळ्यांवरती होता आणि मग हळूहळू ती काही शुगर लेवल त्यांची कंट्रोलमध्ये राहिना म्हणून डॉक्टरांनी 7-8 वर्ष म्हणजे आपल्याकडे यायच्या 7-8 वर्ष आधी इन्सुलिनवरती त्यांना चालू केलं आणि ते इन्सुलिनही वाढत गेलं होतं. आपल्याकडे त्या ज्या दिवशी आल्या तेव्हा त्यांची सिच्युएशन तू म्हणलीस तसं 154 सेंटीमीटर हाईट म्हणजे 5'2" हाईट साधारणपणे आणि ज्या हाईटला 82 किलो वजन म्हणजे वजन प्रचंड जास्त होतं त्याच्यामुळे आलेली गुडघे दुखी होती. त्यांना 48 युनिट इन्सुलिन दिवसाभरात आणि त्याच्याबरोबर त्याच्या व्यतिरिक्त 2 अजून गोळ्या डायबेटीस कंट्रोलमध्ये ठेवण्याकरता आणि ब्लड प्रेशरसाठी सुद्धा सकाळी 1 गोळी आणि रात्री 1 गोळी. इतक्या सगळ्या गोष्टी त्यांना बेसिकली चालू होत्या आणि प्रचंड त्रस्त होत्या त्यामुळे. ऑनेस्टली सांगायचं तर ह्या सगळ्या त्रासानी गोळ्यांनी सारखं इन्सुलिन टोचायला लागतं. हे अजून एक गोष्ट म्हणजे त्यांची वयाच्या 44व्या वर्षी त्यांची हिस्टरेक्टॉमी सुद्धा झाली होती कारण की त्यांना फायब्रॉइड डिटेक्ट झाले होते ज्याच्यामुळे डॉक्टरांनी त्यांना सांगितलं की तुम्हाला तुमचं युटरस आपल्याला काढून टाकायला लागेल. तेही झालं होतं आणि ते झाल्यानंतर इनफॅक्ट जास्त त्यांचं वजन वाढत गेलं होतं. तर अशी त्यांची साधारण सिच्युएशन होती. त्यांचे मिस्टर त्यांच्या ऑफिसला जाताना नेहमी आपले प्रोग्राम ऐकत असल्या कारणाने त्यांनी त्यांच्या मिसेसला सांगितलं की एकदा आपण जाऊन इकडे फक्त भेट देऊन येऊ, जमल्यास कर, नाही तर नाही केलंच तरी हरकत नाही. अशी सिच्युएशन होती त्यामुळे आपल्याकडे फक्त जाणून घ्यायला आले होते की काय करता येईल आणि काय फरक पडू शकेल.
7: श्रोते हो, कोणतेही गॅजेट सप्लिमेंट्स न वापरता फक्त रोजचा घरचा आहार आणि घरच्या घरी व्यायाम करून फिटनेस रखा. यासाठीच विक्रम्स फिटनेसला कॉन्टॅक्ट करा. प्रभात रोड लेन नंबर 5 आणि मृत्युंजय मंदिरासमोर बँक ऑफ महाराष्ट्रच्या वर कर्वे रोड पुणे इथेही. ऑनलाइन कन्सल्टेशन साठी सुद्धा संपर्क 9011135000 9011135000.
8: तर मी त्यांना जेव्हा समजावून सांगितलं की आपलं डाएट कसं असतं ते तेव्हा इतकं सोपं वाटलं त्यांना की नॉर्मल नाश्त्याला उपमा, पोहे, दिरड, थालीपीठ, दुपारी पोळी, भाजी, वरण, सॅलड, ताक, रात्री भाकरी, भाजी, डाळ, संध्याकाळच्या याच्या ड्राय फ्रुट्स, कधी मखाणा, कधी मखाणाची भेळ, कधी फळं, हे जेव्हा त्यांनी डाएट ऐकलं तर तेव्हा त्यांच्या मनात जो गैरसमज होता की आपल्याला डायबिटीस कमी करायचा आहे आणि आपल्याला वजन कमी करायचं आहे म्हणजे भयंकर काहीतरी अवघड करायला लागणार आहे. व्यायाम आणि डाएटच्या हिशोबाने तर तसा तो त्यांचा गैरसमज पहिले गेला आणि त्या रिलॅक्स झाल्या. दुसरी गोष्ट त्यांना जेव्हा मी समजावून सांगितलं की व्यायाम हे काय पद्धतीचे आहेत आणि ते घरच्या घरी कसे करता येईल तर ते सगळं त्यांना लक्षात आल्यानंतर आणखीन त्या रिलॅक्स झाल्या आणि फायनली त्यांनी आपला प्रोग्राम त्याच्यामध्ये घ्यायचा ठरवला.

0: आणि मग जेव्हा त्यांनी ठरवलं की आता हे चालू करायचं, त्या दिवसापासून मात्र त्यांनी काटेकोरपणे व्यवस्थित सगळ्या गोष्टी फॉलो करायला चालू केल्या. आता त्या फॉलो करण्याचा रिझल्ट असा आपण बघितला तर असा आहे, त्यांना आज आपल्याकडे जॉईन करून फक्त 4 महिने झालेले आहेत.
1: ओके.
0: आणि या 4 महिन्यात त्यांचं 8 किलोनी वजन कमी झालंय. 82 किलो वजन होतं, 74 ला ते आत्ताच आलंय नंबर 1. नंबर 2 48 युनिट वरनं त्यांच्या डॉक्टरांनी त्यांची शुगर लेवल्स बघून कमी कमी कमी कमी करत आता आजची जी त्यांची इन्शुलिनचा जो इंटेक आहे तर तो 48 वरनं 32 युनिट वरती आलेला आहे. त्यांना इन्शुलिन व्यतिरिक्त 2 गोळ्या होत्या डायबिटीस कंट्रोल करण्याकरता, त्यातलीही 1 गोळी कमी झालेली आहे. आणि आता त्यांची ही फक्त 4 महिन्यांनंतरची सिच्युएशन आहे आपल्याकडे जॉईन केल्यानंतरची. आणि आज त्यांना असा कॉन्फिडन्स आलाय की आपलं वजनही कमी होऊ शकेल, आपला डायबिटीस उत्तम पद्धतीने कमी होतोय, गुडघेदुखीचे वगैरे त्रास प्रचंड कमी झालेले आहेत, मोबिलिटी वाढलेली आहे, एनर्जी वाढलेली आहे, दिवसभर त्यांना फ्रेश वाटतं. आणि आता ते हे करत राहणार आहेत. त्या म्हणलं की होपफुली माझा डायबिटीस ह्याच्यात गेला तर चांगलं आहे, मलाही तेच होप्स आहेत. समजा कमी कमी होत जर का त्यांचा डायबिटीस गेला तर खूपच म्हणजे माझ्या मते चांगली सक्सेस स्टोरी ह्याची होईल.
2: श्रोते हो, कोणतेही गॅजेट सप्लिमेंट्स न वापरता फक्त रोजचा घरचा आहार आणि घरच्या घरी व्यायाम करून फिटनेस रखा. यासाठीच विक्रम्स फिटनेसला कॉन्टॅक्ट करा, प्रभात रोड लेन नंबर 5 आणि मृत्युंजय मंदिरासमोर बँक ऑफ महाराष्ट्रच्या वर कर्वे रोड पुणे इथेही. ऑनलाइन कन्सल्टेशन साठी सुद्धा संपर्क 9011135000 9011135000. विक्रम्स फिटनेस प्रस्तुत थिंक फिट स्टे फिट या कार्यक्रमात विक्रम सोबत अशाच गप्पा उद्या सुद्धा. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
3: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर. सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
4: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत लंडन जॉईंट्स क्लिनिक.
2: श्रोते हो नमस्कार. लंडन जॉईंट्स क्लिनिक प्रस्तुत रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट बद्दल या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. लंडन जॉईंट्स क्लिनिकचे ऑर्थोपेडिक तज्ज्ञ डॉक्टर आनंद जाधव सर आहेत आपल्यासोबत. डॉक्टर नमस्कार.
5: नमस्कार.
2: सर, वेगवेगळ्या शस्त्रक्रियांबद्दल आणि रोबोटिक शस्त्रक्रियेबद्दल तुम्ही सांगत असता, आज मला तुम्हाला विचारायचं आहे. बऱ्याच जणांच्या बाबतीत असं ऐकायला मिळतं, काही ऍक्सिडेंटल असेल म्हणजे घरी होतात अपघात किंवा एखाद्या ऍक्सिडेंटमध्ये खुब्याचं हाड मोडतं, विशेषतः 60 नंतर ही तक्रार बऱ्याचदा ऐकू येते, तर त्याची सर्जरी कशी करतात आणि रोबोटिकच्या सहाय्याने काय केलं जातं?
5: आता समजा एखाद्याचं खुब्याचं हाड मोडलं, त्या व्यक्तीला चालता येत नाही, हे फ्रॅक्चर जनरली एल्डरली लोकांमध्ये होतात. तर अशा वेळेस त्या फ्रॅक्चरच्या पॅटर्न नुसार हे ठरवलं जातं की हे फ्रॅक्चर आपण फिक्स करायला हवं किंवा त्याला रिप्लेस करायला हवं. तर जेव्हा रिप्लेसमेंटची वेळ येते, सहसा फ्रॅक्चर नेक ऑफ फिमर नावाचा प्रकार असतो. एल्डरली लोकांमध्ये हे फ्रॅक्चर जुळत नाहीत, जुळायला वेळ घेतं, तर अशामुळे त्यांना लवकर चालवायचं असेल तर रिप्लेसमेंटचा सल्ला दिला जातो. याच्यामध्ये पार्शल हिप रिप्लेसमेंट केलं जातं, त्याला हेमी आर्थोप्लास्टी म्हणतात. आता जर काही कारणाने जर पेशंटच्या सॉकेटचे पण काही तक्रारी असतील तर अशा बाबतीत मात्र टोटल हिप रिप्लेसमेंट केलं जातं. हे ऑपरेशन केल्यानंतर अगदी दुसऱ्या दिवशी पेशंटला तुम्ही उठून बसू शकता, चालवू शकता, त्यांची डिपेंडन्सी कमी होते. चेस्ट इन्फेक्शन, युरिन इन्फेक्शन, बेड सोर्स हे व्हायचं प्रमाण कमी असतं.
2: याबद्दल तुमच्याकडून ऐकायचंच आहे, पण त्याआधी श्रोते हो, सांध्यांच्या सर्व तक्रारींसाठी तसंच रोबोटिक सांध्यारोपण शस्त्रक्रियेविषयी तुम्हालाही जाणून घ्यायचं असेल तर संपर्क करा लंडन जॉईंट्स क्लिनिकच्या डॉक्टर आनंद जाधव यांना. लंडन जॉईंट्स क्लिनिकचे तज्ज्ञ वानवडी आणि बाणेर पुणे इथेही उपलब्ध. आमचा पत्ता: सॅक्रेड वर्ल्ड, जगताप चौक, वानवडी, पुणे. संपर्क 9049050990, 9049050990, 9049050990. डॉक्टर, तुम्ही सांगताय खुब्याचं हाड मोडलं पेशंटमध्ये, तर कशा पद्धतीनं ट्रीटमेंट होते याबद्दल काय सांगायला अजून?
5: आता खुब्याचं हाड मोडलं की सर्जरी तर गरजेची असते, इट इज कॉल्ड फ्रॅक्चर ऑफ नेसेसिटी.
2: ओके.
5: पण तुम्ही जेव्हा हिप रिप्लेसमेंट बद्दल बोलता, तर कोविड नंतर एक प्रमुख आजार लोकांना बसलाय खुब्याचा, तो म्हणजे ए वॅस्क्युलर नेक्रोसिस.
2: ओके.
5: ज्याच्यामध्ये बॉलचा हिस्स्याचा रक्त पुरवठा बंद होतो. तर कोविड हे आता रिसेंटली प्रमुख कारण होतं, पण जी मूळ कारणे आहेत, अति सेवन दारू किंवा स्टिरॉइडचे, एखाद्याला फ्रॅक्चर नेक ऑफ फिमर झालं तर त्याच्यामुळे होऊ शकतं.
2: बरं.
5: किंवा काही ब्लड डिसऑर्डर्स असतील ज्याच्यामुळे रक्ताच्या पेशी खूप चिकट होतात, त्याच्यामुळे मेन बॉलचा ब्लड सप्लाय कट ऑफ होतो. तर अशा पेशंटला आम्ही तपासतो, MRI करतो, त्याच्या AVN स्टेज ठरवलं जातं. पहिल्या आणि दुसऱ्या स्टेजमध्ये खुबा वाचवण्याचा प्रयत्न केला जातो.
2: बरोबर.
5: त्यामध्ये कोर डिकॉम्प्रेशन नावाची सर्जरी होते, ज्याच्यात ड्रिल करून

0: तिथला रक्तपुरवठा वाढेल अशी अरेंजमेंट असते.
1: अच्छा.
0: त्याच्यातनं मग खुब्याचं आयुष्य आपण साधारण 5 ते 10 वर्ष वाढवू शकतो. पण जेव्हा स्टेज 3 किंवा 4 येते ज्याच्यामध्ये खुब्याचा बॉल खराब झालेला असतो, अशा वेळेस मग टोटल हिप रिप्लेसमेंट ही शस्त्रक्रिया सांगितली जाते. आणि टोटल हिप रिप्लेसमेंट करताना जर रोबोटिक्स वापरलं तर इम्प्लांटची अलाइनमेंट ही योग्य राहते, पायाची लांबी व्यवस्थित राहते, स्नायूंची जी जो टेन्शन आहे ते योग्य राहतं आणि पेशंट अगदी दुसऱ्या दिवशी चालून घरी जाऊ शकतो.
1: या सगळ्यामध्ये पुन्हा पेशंटच्या दृष्टीने हीच महत्वाची गोष्ट असते की आपण लवकरात लवकर घरी कधी जाऊ आणि नॉर्मल रुटीन कसं चालू करू.
0: करेक्ट. एव्हियन हा ऍक्च्युली आयुष्य बदलणारा आजार आहे. जर त्याची वेळेत ट्रीटमेंट झाली तर पेशंटला परत पूर्वीसारखी सक्रिय जीवनशैली जगता येते.
1: अच्छा.
0: आता हिप रिप्लेसमेंट नंतर सर्व गोष्टी करता येतात, पण ज्या काही मर्यादा आहेत त्या म्हणजे खाली मांडी घालून बसायला सांगत नाही आणि रोड रनिंग किंवा स्किपिंग जम्पिंग असे हाय इंटेन्सिटीचे ऍक्टिव्हिटीज टाळायच्या असतात. मात्र पेशंट बाकीच्या त्याच्या रुटीन ऍक्टिव्हिटीज चालू
1: करू शकतो. श्रोते हो, सांध्यांच्या सर्व तक्रारींसाठी तसंच रोबोटिक सांधरोपण शस्त्रक्रियेविषयी तुम्हालाही जाणून घ्यायचं असेल तर संपर्क करा लंडन जॉईंट्स क्लिनिकच्या डॉक्टर आनंद जाधव यांना. लंडन जॉईंट्स क्लिनिकचे तज्ज्ञ वानवडी आणि बाणेर पुणे इथेही उपलब्ध. आमचा पत्ता सॅक्रेड वर्ल्ड जगताप चौक वानवडी पुणे. संपर्क 904-905-0990 904-905-0990. लंडन जॉईंट्स क्लिनिक प्रस्तुत रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट बद्दल या कार्यक्रमात डॉक्टर आनंद जाधव सर यांच्यासोबत पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत लंडन जॉईंट्स क्लिनिक.
3: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
2: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
1: श्रोत्यांनो नमस्कार. मनमोकळ्या गप्पा या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. या कार्यक्रमात विविध विषयांमधले तज्ज्ञ आपल्याशी येऊन बोलत असतात, आपण त्यांचे अनुभव ऐकत असतो. आज आपल्यासोबत मनमोकळ्या गप्पा करायला आहेत डॉक्टर कामठे पाईल्स क्लिनिकचे कुणाल कामठे सर. डॉक्टर कामठे सर नमस्कार.
4: नमस्कार.
1: सर, मी मागच्या वेळेला तुमच्याकडून जाणून घेतलं होतं की मुळव्याध किंवा या आजाराबद्दल तुम्ही खूप छान डिटेल माहिती दिली होती, तशाच गप्पा आज दुसऱ्या एका आजारासाठी तुमच्याशी मारायच्या आहेत. त्या म्हणजे फिस्ट्युला. बऱ्याच जणांना माहिती असेल किंवा भगिंदर मराठीमध्ये ज्याला म्हटलं जातं, पण म्हणजे नेमकं काय याबद्दल सांगा ना.
4: भगंदर म्हणजेच ज्याला इंग्लिशमध्ये फिस्टुला असं म्हटलं जातं, हा एक गुदप्रदेशी होणारा आजार आहे ज्यामध्ये शौचाच्या जागेच्या आजूबाजूला एखादी पुळी येते, ती पुळी सुजते, म्हणजे एखादा फोड येतो, तो फोड फुटतो आणि त्या फोडातनं की त्या पुळीतनं पस म्हणजे पू येतो किंवा चिकटस्राव किंवा रक्तस्राव येतो.
1: अच्छा.
4: याला जर आपण पाहिलं तर बाहेरच्या साईडने पुळीच्या स्वरूपामध्ये एक तोंड आणि दुसरं जे त्याचं तोंड असतं ते शौचाच्या ठिकाणी आतमध्ये कनेक्शन असतं. म्हणजे इट्स लाईक आपण एखादा पाईपलाईन सारखा ट्रॅक्ट म्हणू शकतो त्याला. एखाद्या पाईपलाईन सारखा ट्रॅक्ट तयार होतो ज्याचं बाहेरचं तोंड आपल्या स्किनमध्ये बटक्समध्ये किंवा शौचाच्या आजूबाजूला आणि त्याचं दुसरं तोंड गुदप्रदेशी हे असतं, त्याला भगंदर किंवा फिस्टुलाई नॅनो असं म्हटलं जातं.
1: बरं. मग आता रुग्णांची तक्रार नेमकी काय असते असा एखादा रोग झाला किंवा हा रोग झाला?
4: होय होय, हा प्रश्न अनेकांना पडत असतो
1: की म्हणजे नेमकं काय होतं.
4: खरंच की याच्यामध्ये डायग्नोसिस म्हणजे निदान हे खूप महत्वाचं असतं.
1: बर.
4: की आपल्याला माहिती आहे की आपल्याला छोटंसं बेंड येतं किंवा पुळी येते, केस तोडा होतो. बऱ्याच वेळा शौचाच्या ठिकाणी जर अशी कुठली छोटी गाठ आली, पुळी आली, तर मोर दॅन 80% लोक या हा केस तुटी आहे किंवा इथं एखादं बेंड झालंय असं म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष करतात. डॉक्टरांनाही दाखवायला लाजतात.
1: ओके.
4: आणि स्वतःच्या मनाने औषधं घेणं किंवा घरगुती उपाय करणं असं करत बसतात.
1: बर.
4: पण जर आपण व्यवस्थित पाहिलं तर त्या ठिकाणी शौचाची जागा सोडून जर आजूबाजूला सूज आली, तिथं खूप वेदना असतील किंवा इंड्युरेशन ज्याला आपण म्हणतो स्वेलिंगला, याचबरोबर काही रुग्णांमध्ये ताप असतो किंवा नसतो, वेदना ही प्रचंड असते आणि वेदनेचं जर प्रमाण आपण पाहिलं तर आज कमी वेदना असेल सुरुवातीच्या दिवशी, दुसऱ्या दिवशी जास्त असेल, तिसऱ्या दिवशी अजून वाढते, जोपर्यंत त्याच्यामध्ये तयार झालेला पू हा फुटत नाही, म्हणजे तिथं पुळी जी आहे ती फुटत नाही आणि त्याच्या पू बाहेर येत नाही तोपर्यंत वेदनाही राहते. या सुरुवातीच्या कंडिशनला ॲप्सिस असं म्हटलं जातं, ज्याला आपण विद्रदी असं म्हणतो. त्यामुळे याच्याकडे बरंचसं दुर्लक्ष होतं.
1: अच्छा.
4: याच्यामध्ये दोन्ही पॉसिबिलिटी असतात की

0: ॲप्सिस म्हणजे विद्रधी झाल्यानंतर फिस्टुला तयार होतो, किंवा फिस्टुला हा पुळीच्या स्वरूपामध्ये ओपन होऊन डायरेक्टली तयार होताना आपल्याला दिसून येतो. हा म्हणजे आतून इन्फेक्शन जर झालेलं असेल तर फिस्टुला हा तयारच होतो लगेच, आणि जर ॲप्सिसमुळे झाला तर हा कालांतरानंतर होत असतो. याच्यामध्ये वेदना ह्या प्रचंड प्रमाणामध्ये असतात, त्यामुळे याला निदान हे खूप महत्वाचं असतं.
1: अच्छा श्रोते हो, मुळव्यात भगंदर आणि फिचर या आजारांवर प्रभावी वेदनारहित उपचार करून घ्या आणि या त्रासापासून मुक्ती मिळवा. यासाठी संपर्क करा डॉक्टर कामठे पाईल्स क्लिनिकला. डॉक्टर कामठे पाईल्स क्लिनिकला तुम्ही ऑनलाईन अपॉइंटमेंटसाठी सुद्धा संपर्क करू शकता. डॉक्टर कामठे पाईल्स क्लिनिकच्या शाखा कोंढवा, पुणे स्टेशन, हिंजवडी आणि मुंबई इथे. संपर्क 88 886 65 185, 88 886 65 185, 888-666-185. सर, आता तुम्ही जे सांगितलं की लक्षणं काय जाणवतात रुग्णाला, आणि तुम्ही म्हणालात तसं की असह्य वेदना असतात यामध्ये, तर वेदनाशामक औषधं घेतली जातात का अशामध्ये, आणि मग मूळ इलाज करायचं बाजूला राहतं का, आणि त्यासाठी काय केलं पाहिजे हेही सांगा.
0: हा तुम्ही खूप छान प्रश्न विचारलेला आहे, कारण की याचं उत्तर जर आपण पाहिलं अनेकांना याचा लाभ होणार आहे. गुदप्रदेशी जर अशी सूज आली ज्याला आपण विद्रधी, करट अशा वेगवेगळ्या बोली भाषांमध्ये शब्द आहेत त्याला, जर सूज आली तर त्याला ॲप्सिस म्हणून ट्रीट करणं हे खूप गरजेचं असतं. शास्त्र हे सांगतं जर पू झालेला असेल तर तुम्हाला तो पू काढणं खूप आवश्यक आहे. ज्याला मेडिकल भाषेमध्ये आपण इन्सिजन आणि ड्रेनेज म्हणतो, म्हणजे तिथं छोटासा कट देऊन तो पू बाहेर काढणे आणि ती जखम स्वच्छ करणे हे करावंच लागतं. हे झालं ॲप्सिसचं. परंतु जर तो फिस्टुलाशी रिलेटेड असेल, जर तो भगंदरच असेल प्युअरली, की त्याचं एक तोंड बाहेर आहे पुळीच्या स्वरूपामध्ये आणि त्याचं दुसरं तोंड संडासच्या जागेशी कनेक्टेड आहे, तर याच्यामध्ये त्याच्यासाठी त्याला प्रमुख जे आहे ते आतूनच ट्रीटमेंट करणं पाईपलाईनची गरजेचं असतं. यासाठी खूप सारे उपचार आहेत, जसं आपण लेझर ट्रीटमेंट आहे की ज्याच्यामध्ये कमी कटिंगमध्ये अतिशय छान प्रकाराने उपचार होतात. त्यानंतर लिफ्ट आहे. आयुर्वेदामध्ये जर आपण पाहिलं तर क्षारसूत्रसारखी सुश्रुतांनी सांगितली अतिशय सुंदर उपचार पद्धती आहे. फिस्टुलॅक्टॉमी आहे. अशा अनेक साऱ्या उपचार पद्धतींनी फिस्टुला हा बरा करता येतो. परंतु याला दुर्लक्ष होता कामा नये. जर दुर्लक्ष झालं तर, जर तो सिंगल फिस्टुला असेल म्हणजे एक तोंड असेल, तर त्याला मल्टिपल फिस्टुला म्हणजे ज्याला आपण कॉम्प्लेक्स फिस्टुला असं म्हणतो, की एक तोंड नाही म्हणजे दोन तोंडांपेक्षा जास्त ओपनिंग्स तयार होणं असाही प्रकार होतो. आणि तो कॉम्प्लेक्स फिस्टुला झाला तर रेट ऑफ रिकरन्सचा प्रकार हा जास्त होताना दिसून येतो.
1: अच्छा, म्हणून मी तुम्हाला जे विचारते की मग औषधांचं काय, की वेदनाशामक गोळी घेतली जाते तात्पुरती, तर मुळावर उपचार करणं हे जास्त महत्वाचं आहे, तुम्ही काय सांगाल.
0: येस, जर अशा याच्यामध्ये वेदना असतील तर निश्चितपणे वेदनाशामक गोळ्या ज्या आहेत त्या तात्पुरतं इफेक्ट देतील. परंतु त्याचा इफेक्ट संपल्यानंतर वेदना या परत चालू होतात.
1: बरोबर.
0: म्हणून यासाठी जर हा जर काही आजार असेल, ॲप्सिस असेल किंवा भगंदर जर झालेला असेल, तर त्यासाठी ऑपरेटिव्ह प्रोसिजर करणं हे खूप महत्वाचं आणि गरजेचं असतं.
1: बरोबर.
0: वेदनाशामक घेऊन त्याला दाबणं किंवा अँटीबायोटिक घेऊन त्याला रेजिस्टंट क्रिएट करणं हे करू नये असं माझं परखड ओपिनियन असेल.
1: अच्छा, एकूणच या व्याधीबद्दल आज तुम्ही जी सगळी माहिती दिली ती खूपच महत्वपूर्ण होती, त्याबद्दल धन्यवाद. वेळ झाली इथंच थांबण्याची. श्रोते हो, मुळव्यात भगंदर आणि फिचर या आजारांवर प्रभावी वेदनारहित उपचार करून घ्या आणि या त्रासापासून मुक्ती मिळवा. यासाठी संपर्क करा डॉक्टर कामठे पाईल्स क्लिनिकला. डॉक्टर कामठे पाईल्स क्लिनिकला तुम्ही ऑनलाईन अपॉइंटमेंटसाठी सुद्धा संपर्क करू शकता. डॉक्टर कामठे पाईल्स क्लिनिकच्या शाखा कोंढवा, पुणे स्टेशन, हिंजवडी आणि मुंबई इथे. संपर्क 88 886 65 185, 88 886 65 185, 888-666-185. मनमोकळ्या गप्पाच्या आजच्या भागात आपल्यासोबत होते डॉक्टर कुणाल कामठे सर. पुन्हा भेटूयात पुढच्या भागात, तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार मॅडम.
2: काय छान दिसतोय ना आपला बटू.
3: हो ना,
2: बाप लेकाचं मस्त ट्विनिंग झालंय. पांढरा झब्बा, पांढरी धोती आणि उपरण.
3: आणि तू आहेस ना पांढऱ्या पैठणी मध्ये. 15 दिवसांपूर्वी मला वाटलंही नव्हतं की ही मुंज इतक्या निर्विघ्नपणे पार पडेल. काय तो फिशुलाचा त्रास, धड सहनही होत नव्हतं की सांगताही येत नव्हतं. शिवाय तिथून होणार

0: स्राव तर वेगळाच. कॉन्फिडन्सच गेला होता माझा आणि त्यात तुझा आग्रह. पांढरी धोतीच घालायची, टेन्शनच आलं होतं मला.
1: पण काही झालं नाही ना, उत्तम ट्रीटमेंट झाली तुमची आणि ती सुद्धा वेळेत.
0: तुझ्यामुळे. तू मला बळजबरीने डॉक्टरांकडे घेऊन गेली नसतीस तर आज खरंच अवघड होतं. अगं मला तर इतका संकोच वाटत होता तू भगंदर साठी डॉक्टरांकडे जायचा.
1: अहो डॉक्टरांकडे जायला कसला संकोच, उलट जितक्या लवकर डॉक्टरांकडे जाऊ तितके लवकर बरे होऊ ना. आणि आता तुम्ही पूर्ण बरे झालात. चला बटू वाट बघतोय, उठवतय ना का हात देऊ.
0: चल आता कितीही वेळा उठबस करायला लागली तरी काहीही टेन्शन नाही.
1: बरं का, तुम्हाला पण सांगते, अशा सांगता न येणाऱ्या आणि सहन न होणाऱ्या आजारांबद्दलचा मनातला संकोच बाजूला ठेवा आणि लवकरात लवकर जवळच्या डॉक्टरांना भेटा. हा संदेश डॉक्टर कुणाल कामठे यांच्या डॉक्टर कामठे पाईल्स क्लिनिक तर्फे जनहितार्थ जारी. डॉक्टर कामठे पाईल्स क्लिनिक मुळव्याध, फिशर आणि भगंदरवर अत्याधुनिक आणि वेदनारहित उपचार. संपर्क 88 886 185 888-666-185. शाखा कोंढवा, पुणे स्टेशन, हिंजवडी, उरळी कांचन आणि सायन मुंबई.
2: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.

0: Amphire Registered Christian Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration.
1: नमस्कार श्रोते हो, क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत फंडा म्युच्युअल फंडाचा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. श्रोते हो, क्रिसेंटचे संचालक भूषण वाणी सर या कार्यक्रमात इन्व्हेस्टमेंट बद्दल आपल्याशी नेहमीच गप्पा मारत असतात, पण सध्या क्रिसेंटच्या टीम मधले अनेक तरुण सुद्धा त्यांचे विचार आपल्या समोर बोलत आहेत आणि म्हणून त्यासाठी आज आपल्या बरोबर आहेत क्रिसेंटचेच रोहित वडनेरे. नमस्कार रोहित सर.
2: नमस्कार मॅडम. नमस्कार श्रोते हो.
1: खर तर गुंतवणूक करणं हा एक खूप छान विषय आहे हे आम्हाला आता हे कार्यक्रम करताना कळतंय, आणि तरुणाईचं प्रतिनिधित्व करताना तुम्ही या गुंतवणुकीकडे कसे बघता किंवा तुम्ही क्रिसेंट जॉईन केल्यानंतर गुंतवणूक करण्याच्या बाबतीत तुमच्या विचारात काही फरक पडला का?
2: विचारांमध्ये इन्व्हेस्टमेंट कशी असली पाहिजे या सर्व बाबतींमध्ये मला माहिती ज्ञान हे क्रिसेंटमध्ये आल्यावर मिळालंच. पण सर्वप्रथम थोडंसं माझ्याबद्दल सांगतो की मी क्रिसेंटमध्ये सर्वप्रथम इन्व्हेस्टर म्हणून आलो, त्याच्यानंतर इथे एम्प्लॉई आहे. सो इन्व्हेस्टर टू एम्प्लॉई हा प्रवासामध्ये घडलेले बदल हे मला चांगलेच माहिती आहे. सो त्यामध्ये मी असं सांगू इच्छितो की इन्व्हेस्टमेंट करताना प्रत्येक तरुणाचा आजकाल इंटरनेटवर सगळीच माहिती उपलब्ध असते, त्यामुळे प्रत्येक जण वेगवेगळ्या माध्यमातून ती इन्व्हेस्टमेंट करत राहतं. पण सर्वप्रथम ऍज अ न्यू इन्व्हेस्टर म्हणून मला काही गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे, जसं की माझे गोल्स काय आहेत, त्यानंतर माझं उद्दिष्ट त्या गोल बद्दल काय आहे आणि त्याचं ड्युरेशन किती आहे हे जर कधी मला माहीत असेल, आणि त्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे माझी रिस्क काय आहे, मी किती रिस्क त्या इन्व्हेस्टमेंटसाठी घेऊ इच्छितो किंवा घेऊ शकतो, त्यानुसार ती इन्व्हेस्टमेंट होणं खूप गरजेचं असतं. म्हणजे आज माझ्या कोणत्या मित्राने किंवा मैत्रिणीने मला एखादी इन्व्हेस्टमेंट टिप दिलेली आहे आणि मी त्याच्यातच इन्व्हेस्ट करतो आहे आणि त्यातून मला खूप उत्तम फायदा होईल असं कधीही होत नाही, कारण की त्या व्यक्तीने समोरच्या व्यक्तीने त्यांनी जी काही इन्व्हेस्टमेंट केली त्याचा काळ वेगळा होता, त्यांची रिस्क वेगळी आहे आणि त्या इन्व्हेस्टमेंटची स्टाईल ही वेगळी असते. म्हणून सगळ्यात पहिले आपण स्वतःची रिस्क कॅपिटाईट, गोल्स आणि त्याचं ड्युरेशन याचा सारासार विचार करूनच ती इन्व्हेस्टमेंट करणं आवश्यक आहे.
1: आता जेव्हा आपण गुंतवणुकीबद्दल बोलतो त्यावेळेला फॅमिलीचं सुद्धा एक यामध्ये खूप महत्वाचा विषय येतो. जेव्हा लग्न ठरली जातात, फॅमिली प्लॅनिंग केलं जातं, यावेळेला खर्च वाढत असतात, अगदी डिलिव्हरीपासून ते मुलांच्या शिक्षणापर्यंत सगळे खर्च आपण बघत असतो, तर हे जे एक्सपेन्सेस आहेत हे आपण कशा पद्धतीने मॅनेज करू शकतो याबद्दलही सांगा.
2: ज्यावेळेस फॅमिली प्लॅनिंग किंवा लग्न ठरतं आहे, सो फॅमिली साठीची इन्व्हेस्टमेंट जी काही आहे त्याची तयारी ही माझी पूर्वीपासूनच असली पाहिजे. म्हणजे ती मराठीत जशी म्हण आहे

0: तहान लागलं और विहीर खोदायला जाऊ नये. सो ते इन्व्हेस्टमेंट पण तसंच आहे. तर लग्न जमतं त्यावेळेस खर्चही वाढतात. मग आजकाल प्रत्येकाची ऍस्पिरेशन्स बदलत चाललेली आहे. मग प्री वेडिंग, मग पोस्ट वेडिंग, बरेच नवीन प्रकार आता आपल्या समोर येत आहेत. त्याच्यासाठी खर्चही तेवढाच मोठ्या प्रमाणात लागतो. सो ते करण्यासाठी माझी इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग ही आधीच कधी असली तर ते मला सोपे जाते. दुसरं, ती इन्व्हेस्टमेंट करत असताना माझ्या डोक्यामध्ये काही गोष्टींचा विचार असला पाहिजे. जसं की एक तर लग्न झाल्यानंतरची जी काही माझे व्यवहार आहेत, कॅश फ्लोज आहेत, हे दोन्ही मंडळींनी म्हणजे अगदी त्या मुला मुलींनी बसून एकमेकांशी बोललं पाहिजे. त्यांचे खर्च, त्यांचे इन्कम याचा आढावा घेणं तेवढंच गरजेचं आहे. किंवा दुसऱ्या भाषेमध्ये आपण असं म्हणू शकतो की फायनान्शियल प्रोफाइलिंग किंवा असेसमेंट होणं ती गरजेची असते. देन जसं आपण बघतो की दिवसेंदिवस खर्च हे वाढत चाललेले आहेत, त्यानुसार त्यांची इन्व्हेस्टमेंट करत असताना लॉंग टर्म गोल्स काय आहेत, त्यांचे शॉर्ट टर्म गोल्स काय आहेत आणि त्यांचे मिड टर्म गोल्स काय आहेत, हे सगळं बघणं तेवढंच आवश्यक आहे.
1: श्रोते हो, SIP, SWP, एक रकमी गुंतवणूक, रिटायरमेंट प्लॅनिंग, फायनान्शियल फ्रीडम, लाईफ इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स, होम लोन, एज्युकेशन लोन अशा सर्व प्रकारच्या गरजांसाठी आणि त्यांच्या बेस्ट फायनान्शियल सोल्युशनसाठी विश्वासाचं नाव म्हणजे क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. संपर्क 97 64 12 55 33, 97 64 12 55 33, 9764125533. हीच माहिती तुम्ही फंडा म्युच्युअल फंडाचा या क्रिसंटच्या पॉडकास्टवरही ऐकू शकता. रोहित सर, आपण बोलत होतो की खर्च वाढत चाललेले, जबाबदाऱ्या वाढत चाललेल्या आहेत, मग यामध्ये इन्व्हेस्टमेंट कशा पद्धतीने केली जाऊ शकते याबद्दल.
0: सो इन्व्हेस्टमेंट करत असताना एकाची इन्कम घर खर्चांसाठी आणि एकाची इन्कम ही पूर्णपणे इन्व्हेस्टमेंटसाठी केलीच गेली पाहिजे असं माझं मत आहे. पण व्यक्ती त्यांच्या रिस्पॉन्सिबिलिटीज काय काय आहेत त्यानुसारही त्याचा आढावा घेणं अपेक्षित आहे. नंतर आपण जर कधी बघितलं तर पुढे जाऊन फॅमिली प्लॅनिंग ह्या विषयी जर कधी आपण चर्चा केली तर सर्वप्रथम ज्यावेळेस लग्न जमलेलं आहे त्याचवेळेस हेल्थ इन्शुरन्स स्वतःचा पर्सनल घेणं अपेक्षित आहे. आता प्रत्येक जण ज्या क्षेत्रामध्ये काम करत असेल, ज्या कंपनीत किंवा ज्या ऑर्गनायझेशनमध्ये काम करत असेल, तिथून त्यांना ग्रुप हेल्थ इन्शुरन्स हे कव्हर मिळत असतं. पण त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा ते इन्शुरन्स असणं आवश्यक आहे ज्याच्यामध्ये इन फ्युचर डिलिव्हरी एक्सपेन्सेस कव्हर होऊ शकतील. बरेच इन्शुरन्स कंपनीज आहेत की ज्यांनी डिलिव्हरी एक्सपेन्सेस हे कव्हर करायला सुरुवात केलेली आहे. पण त्यासाठी पण लिमिटेशन्स आहेत त्याच्या बेसिक सम एश्योर्डच्या, त्याच्या टाइम ड्युरेशनचा, म्हणजे त्याला वेटिंग पिरियड हा लागतो, तो सर्व्ह करण्याचा आपल्याकडे वेळ असला पाहिजे. म्हणून मी हे सांगितलं की त्या एक्सपेन्सेस कव्हर होण्यासाठी आपल्याला आधीच ते इन्शुरन्स पॉलिसी घेणं आवश्यक राहील.
1: त्याचबरोबर पुढचा प्रश्न असा आहे की जेव्हा मुलांचे पालक म्हणून आपण त्यांना काही मार्गदर्शन करत असतो, त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट किंवा गुंतवणुकीचे धडे देणं पण तितकंच महत्वाचं असतं, त्याबद्दल तुमचं काय मत आहे?
0: हे इन्व्हेस्टमेंटचे बाळकडू हे अगदी सुरुवातीपासून दिले गेले पाहिजे. म्हणजे माझं ही थॉट प्रोसेस आहे की आपला जो काही पैसा आहे तो आपण आपल्या मुलांप्रमाणे त्यांना वागवलं पाहिजे पैशाला. ते कसं की आपण मुलांना वाढवतो त्यांना वाचवत नाही, तसंच पैसा हा सेव्ह नाही केला गेला पाहिजे तर तो वाढवला गेला पाहिजे. आणि ते वाढवू आपण कुठून करू शकतो त्याची, तर ते इन्व्हेस्टमेंट थ्रूज आपण त्याची वाढ उत्तम प्रकारे करून घेऊ शकतो. आता हे पालकांच्या बाबतीत झालं. मुलांना लहान वयापासूनच इन्व्हेस्टमेंट बद्दल ही माहिती देत राहणं गरजेचं आहे. त्यांच्यासाठीची केलेली इन्व्हेस्टमेंट मग ती SIP स्वरूपात असेल, लमसम स्वरूपात असेल किंवा दुसरी कुठलीही इन्स्ट्रुमेंट ही असू शकते, त्याची माहिती तुम्ही मुलांना द्या की हे आम्ही तुझ्यासाठी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे, त्या इन्व्हेस्टमेंटचं स्वरूप काय आहे हे अगदी तेव्हापासून त्यांना सांगत राहा. त्याची काय वाढ होत आहे त्याचा आढावा सुद्धा त्यांना सांगत राहा. आता ह्या याच्यामध्ये लहान वयामध्ये मुलांना त्याचे फारसे महत्व कळणार नाही,
1: बरोबर,
0: पण ते कुठेतरी त्यांच्या मनात बिंबवले जाऊ शकतं. ग्रॅज्युअली ज्यावेळेस टीन एजर्स मध्ये मुलं येतात तेव्हा त्यांना थोडंफार समजायला लागतं इन्व्हेस्टमेंट बद्दल. आजकालच्याही बऱ्याच काही शाळांमध्ये किंवा तुमच्या अभ्यासक्रमामध्ये इन्व्हेस्टमेंट किंवा त्याच्या संदर्भातले विषय किंवा धडे हे शिकवले जातात. सो ते मुलांना त्यांची आवड जास्त निर्माण होऊ शकते तिथे की अरे हे मला घरून त्यांना कुठेतरी कळालेलं आहे, ऐकलेलं आहे. देन त्याच्यानंतर मुलांना इन्व्हेस्टमेंट ज्यावेळेस चालू करतात, टीनेजर्स किंवा ग्रॅज्युएटच्या लेवलला मुलं आलीत त्यावेळेस त्यांना ती इन्व्हेस्टमेंटचा आढावा त्यांना स्वतःला घ्यायला शिकवा. ते कसा घेतला गेला पाहिजे किंवा तुमचे ऍडवायझर्स असतील त्यांच्यासोबत त्यांचं डिस्कशन झालं पाहिजे, त्याच्याने ती मुलं त्यांच्या ज्ञानामध्ये ती भर पडेल आणि ते इन्व्हेस्टमेंट बद्दल अजून सजग होऊ शकतील.
1: वा क्या बात आहे. रोहित सर, खूप छान माहिती तुम्ही आम्हाला दिली आणि या कार्यक्रमात तुम्ही आमच्या बरोबर सहभागी झालात त्याबद्दल मनपूर्वक आभार.
0: खूप खूप धन्यवाद मॅम तुमचेही आणि सर्व श्रोत्यांचेही.

0: हो SIP, SWP, एक रकमी गुंतवणूक, रिटायरमेंट प्लॅनिंग, फायनान्शियल फ्रीडम, लाईफ इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स, होम लोन, एज्युकेशन लोन अशा सर्व प्रकारच्या गरजांसाठी आणि त्यांच्या बेस्ट फायनान्शियल सोल्युशनसाठी विश्वासाचं नाव क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. संपर्क 97 64 12 55 33, 9764125533. पुन्हा भेटूयात. क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत फंडा म्युच्युअल फंडाचा या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
1: धन्यवाद.

0: Amphir registered Christian Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration.
1: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर. सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.

0: क्लीन।
1: सौ स्मृती आणि श्री संदीप पोद्दार यांचे बापूच सर्व्हिसेस हायजीन 1992 पासून क्लिनिंग इंडस्ट्री मधलं विश्वासार्ह नाव बापूच सर्व्हिसेस हायजीन। संपर्क 98 22 19 13 20 9822 19 13 20।
2: श्रोते हो नमस्कार। मनमोकळ्या गप्पा या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। आजच्या मनमोकळ्या गप्पा या कार्यक्रमात आपल्याशी गप्पा मारायला आलेल्या आहेत बापूच सर्व्हिसेस हायजीनच्या संचालिका सौ स्मृती पोद्दार मॅडम। स्मृती मॅडम नमस्कार।
3: नमस्कार।
2: आपण नेहमीच या विषयावरती बोलत असतो म्हणजे हायजीन पाण्याचं आणि त्यामुळं आपलं सुद्धा म्हणजे आरोग्याशी निगडीत असणारी महत्वाची गोष्ट आहे पाणी। आणि आता उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर आपण बघतोय आजूबाजूला वेगवेगळ्या सोर्सेस मधून हे पाणी आपल्या टाकीमध्ये येत आहे, तर ही टाकीची स्वच्छता कशी करायची याबद्दल तुम्ही खूप छान सांगत होतात की काय डोक्यात ठेवलं पाहिजे हायजीनसाठी। तर आता उन्हाळा संपताना आणि पावसाळ्याच्या सुरुवातीला काय विशेष काळजी घेतली पाहिजे असं तुम्हाला वाटतं?
3: हो, खूप छान प्रश्न विचारला तुम्ही। ऍक्च्युली आता पावसाळा सुरू होणार आहे, चाऊल लागतीये, आपण बघतो हवा ढगाळ होत चालली आहे किंवा, तर त्या दरम्यान काय केलं पाहिजे की पावसाळा सुरू व्हायच्या आधी आत्ता जे पाणी येतंय तुम्हाला ते तर तुम्हाला गढूळ येतंय, ते शुद्ध पाणी नसतं। शिवाय पावसाळा सुरू झाल्यानंतर देखील आपल्याला सगळं अशुद्धच पाणी येणार आहे, कारण ते पाणी जेव्हा त्याच्यात पडेल तेव्हा गाळ सगळा वरती येतो। त्यामुळे आता हीच ती वेळ आहे जेव्हा तुम्ही टाकी तुमची स्वच्छ करून घ्यायला पाहिजे। त्यामुळे ज्या ज्या संस्था आहेत ज्या टाकी स्वच्छ करतात त्यांच्याकडे तुम्ही जर तुमचं ऍडव्हान्स बुकिंग म्हणा किंवा ते ज्या पद्धतीत घेत असतील तर तुम्ही केला तर तुम्हाला पटकन संधी मिळेल आणि तुम्ही तुमची टाकी स्वच्छ करून घेऊ शकता। तर माझा असा सल्ला आहे की आत्ताचा जो काळ आहे म्हणजे मे एंड ज्याला आपण म्हणतो आणि मिड जून, तर त्या दरम्यान तुम्ही जर टाकी स्वच्छ केली तर खूप चांगलं राहील आणि तुम्हाला पुढे जाऊन त्रास होणार नाही।
2: बरोबर। आता तुम्ही जसं म्हणताय की पावसाळ्याच्या सुरुवातीला टाकी स्वच्छ केली तर खरं तर चांगलं आहे, पण नाही केली तर काय होऊ शकतं किंवा पुढे जाऊन काय प्रॉब्लेम्स होतात या सगळ्याबद्दल सुद्धा तुमच्याकडनं ऐकायचंय।
3: आता जर तुम्ही टाकी स्वच्छ केली नाही आणि जर तुम्हाला, आता तुम्हाला माहित आहे की पाणी हे निसर्गाचं पाणी जे साठतं ते साठवलेलंच पाणी तुम्हाला घरोघरी येतं।
2: बरोबर।
3: आता ते पाणी शुद्ध आहे नाहीये आपण सांगू शकत नाही, पण पावसाळ्यात नेमकं काय होतं की शुद्ध पाणी यायला सुरुवात होते। तुम्ही जर बघाल तर डिसेंट्री आणि अशा पोटाचे आजार या सगळ्या गोष्टी जास्त प्रमाणात व्हायला लागतात। तर तुम्हाला ह्या गोष्टी जर टाळायच्या असतील तर तुम्हाला आत्ता टाकी स्वच्छ करून घेणं खूप चांगलं आहे। मग इमर्जन्सी आल्यानंतर तुम्ही जर घाई केली आणि त्या दरम्यान जर तुम्हाला समजा त्या कुठल्याही संस्था ज्या आहेत त्यांच्याकडे बुकिंग मिळालं नाही तर तुमचे हाल होणार। त्याच्यापेक्षा तुम्ही एकदा स्वच्छ करून घ्या, मग जे पाणी येईल तेव्हा आपण पुढच्या काही गोष्टी असतील त्याची काळजी हळूहळू आपण घेऊ शकतो।
2: याबद्दल स्मृती मॅडम तुमच्याशी अजूनही गप्पा मारायच्याच आहेत पण एका विश्रांतीनंतर। श्रोते हो, पाण्याच्या टाकीची स्वच्छता, पाण्याच्या टाकीच्या झाकणाबद्दलचं मार्गदर्शन किंवा वॉटर पंपची देखभाल कशी करायची याबद्दलचं मार्गदर्शन हवं असेल, तसंच कमर्शियल जागांसाठी हाऊसकीपिंगच्या सर्व्हिसेस हव्या असतील तर संपर्क करा बापूच सर्व्हिसेस हायजीन यांना 98 221 91 320 या नंबरवर 98 221 91 320 9822 19 13 20। आमची वेबसाईट www.bapootservices.com। मनमोकळ्या गप्पाच्या आजच्या भागात विश्रांतीनंतर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। आपण बोलतोय बापूच सर्व्हिसेस हायजीनच्या संचालिका सौ स्मृती पोद्दार मॅडम यांच्याशी। स्मृती मॅडम, जसं तुम्ही म्हणालात की पावसाळ्याच्या सुरुवातीला आपण जिथे पाणी साठवतोय त्या जागेची काळजी घेतली पाहिजे, स्वच्छता ठेवली पाहिजे, जर नाही केलं तर काय काय होऊ शकतं या सगळ्या मुद्द्यांवरती तुम्ही बोलताय।
3: आता जसं मी सांगितलं की काय होऊ शकतो तर पाणी दूषित येतं, पाणी खराब यायला सुरुवात होते। जी नदी असते आपली त्या नदी मधला जो गाळ आहे तो वर येतो आणि तेच पाणी आपल्याला फिल्टर होऊन जरी आलं तरी सुद्धा ते दूषित असतं आणि मग काय होतं तो गाळ सगळा आपल्या टाकीत साठतो। तेव्हा आपण समजा अर्धीचा जो गाळ आहे, आता तुम्ही उन्हाळा होता तेव्हा समजा आता शेवट तुम्ही जर स्वच्छ करून घेतली तर जो गाळ जास्त प्रमाणात आढळेल तो कमी होईल कदाचित, तुम्हाला त्याचा त्रास कमी होईल. वेगवेगळे बॅक्टेरियाज असतात पाण्यामध्ये, त्याचा त्रास घरी राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना किंवा लहान मुलांना कमी प्रमाणात होईल. तर टाके स्टोअर करायची जे ठिकाणं आहेत ती सगळी स्वच्छ करून घेणं खूप गरजेचं आहे, कारण पाण्याचा साठा व्हायला लागतो. आपल्या घरातले फिल्टर सुद्धा तुम्ही जर पाहिलेत तर ते नियमित स्वच्छ नाही केले तर तेच पाणी आपण पितो आणि आजारी पडतो. मग शेवटी आपल्याला ते पाणी उकळावं लागतं, मग गार करावं लागतं, मग प्यावं लागतं. मग याची जशी आपण काळजी घेतो तशीच आपण आपली जी टाकी असते ज्याच्यातून आपण हे पाणी वापरतो ते देखील आपल्याला स्वच्छ ठेवणं गरज आहे ना त्याची, त्यामुळे ते करून घ्यावं आपण.
2: अच्छा स्मृती मॅडम, याबद्दल तुमच्याशी बोलायच आहे पण त्याआधी एक विश्रांती. श्रोते हो, पाण्याच्या टाकीची स्वच्छता, पाण्याच्या टाकीच्या झाकणाबद्दलचं मार्गदर्शन किंवा वॉटर पंपची देखभाल कशी करायची याबद्दलचं मार्गदर्शन हवं असेल, तसंच कमर्शियल जागांसाठी हाऊसकीपिंगच्या सर्व्हिसेस हवे असतील तर संपर्क करा बापूज सर्व्हिसेस हायजीन यांना 98221 91320 या नंबरवर. 98221 91320. 9822191320. आमची वेबसाईट www.bapudservices.com. विश्रांतीनंतर मनमोकळ्या गप्पामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आपल्यासोबत आहेत बापू सर्व्हिसेस हायजीनच्या सौस्मृती मॅडम. तुम्ही आता खूप छान मुद्दा मांडलात की काय काळजी आपण घेऊ शकतो पाणी साठवण्याची, म्हणजे पावसाळ्याच्या तोंडावर.
3: हो हो, आता आपण कसं, आपण जर वरवर उपचार करत राहिलो आपल्याला त्याचा परिणाम त्याचा आपल्याला मिळणार नाही पॉझिटिव्ह, का तर आपण मुळापर्यंत जात नाहीये. मग आता आपण पाणी काय फिल्टर मधनं, आपल्या घरामध्ये तर फिल्टर लावलेला असतो, फिल्टर मधलं पाणी आपल्याला प्यायला मिळतं म्हणजे सगळं ओके आहे, पण तसं नाहीये ना. तुम्ही पाणी कुठून येत आहे, कुठल्या तो स्रोत काय आहे हे थोडक्यात तुम्हाला जर माहीत असेल तर ते ठिकाण जे आहे ते स्वच्छ असणं गरजेचं आहे. मग ते कुठलं ठिकाण आहे, मग ते तुमचं कॉर्पोरेशनचं पाणी असो किंवा तुमचं बोरचं पाणी असो, तर ते तुम्ही टाकीमध्ये सगळं साठवता आणि साठवलेलं जे पाणी आहे ते वरवरच तुम्ही वापरता. जे बॉलकॉकच्या खाली तळाला असतं ते तळातच राहतं.
2: अच्छा.
3: आणि काय होतं, पावसाळा म्हणा किंवा अशी जेव्हा ढगाळ हवा होते तेव्हा तुम्ही बघाल की थोडंफार पाऊस पडतो आणि मग डबकी साठतात, मग त्या ठिकाणी ते डेंग्यूचे डास होतात किंवा त्या आळ्या होतात. तर हे सगळे जे प्रॉब्लेम्स आहेत याच्यापासून उद्भवणारे जे आजार आहेत आपण ते टाळण्यासाठी आपली टाकी आपण जर समजा स्वच्छ करू शकलो तर आपल्याला हे कोणतेही आजार आणि हे प्रॉब्लेम्स फेस करावे लागणार नाहीत असं मला वाटतं. आणि ज्या संस्था आहेत याच्यामध्ये कार्यरत आहेत, अनेक वर्ष काम करत आहेत, त्यांच्याकडे तुम्ही लवकरात लवकर अप्रोच होऊन तुमचा नंबर लावून तुम्ही ते स्वच्छ करून घ्यावं असं मला वाटतं.
2: म्हणजे आपण जे म्हणतो की प्रिकॉशन इज बेटर दॅन
3: एक्झॅक्टली,
2: या बाबतीत सुद्धा आहे की पाण्याच्या टाकीच्या बाबतीत सुद्धा प्रिकॉशन
3: इज बेटर दॅन क्युअर. एक्झॅक्टली, बरोबर.
2: खूप छान गप्पा आज आपल्या झाल्या. वेळ झाली इथंच थांबण्याची. श्रोते हो,

पाण्याच्या टाकीची स्वच्छता, पाण्याच्या टाकीच्या झाकणाबद्दलचं मार्गदर्शन किंवा वॉटर पंपची देखभाल कशी करायची याबद्दलचं मार्गदर्शन हवं असेल, तसंच कमर्शियल जागांसाठी हाऊसकीपिंगच्या सर्व्हिसेस हव्या असतील, तर संपर्क करा बापूत सर्व्हिसेस हायजीन यांना 98221 91320 या नंबरवर. 98221 91320. 9822191320. आमची वेबसाईट www.बापूतसर्व्हिसेस.com. मनमोकळ्या गप्पा या कार्यक्रमात आज आपल्या

0: नळाचं पाणीच गडूळ येतय की
1: काय.
0: मग आता 6 महिने झाले बंगल्यात राहायला येऊन, पण एकदा बी पाण्याच्या टाक्या साफ केल्या नाहीत. किती गण झाल्या असतील टाक्या.
1: हो ग, म्हणून तर ओम आणि आरोही सारखे आजारी पडतात. अगं पण कोणाला बोलवायचं, शिवाय मी एकटीच असते ना बंगल्यात.
0: अहो इथल्या समध्या बंगल्यांमध्ये बापू सर्व्हिसेस हायजीनची माणसं टाक्या साफ करतात, त्यांना बोलवा. लई खात्रीशीर माणसं आहेत. स्मृती पोद्दार वहिनी तर स्वतः जातीनं लक्ष घालत्यात.
1: बापू सर्व्हिसेस हायजीन का. बरोबर बोलावते, पण तू भांडी स्वच्छ घास आधी.
0: घासते ओ घासते.
2: स्मृती आणि संदीप पोद्दार यांचे बापू सर्व्हिसेस हायजीन. संपर्क 98-22-19-13-20 98-22-19-13-20.
3: तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत.

शतो विविध ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलेत. एफ एम बँड 101 मेगाहर्ट्झवर हे कार्यक्रम प्रसारित करण्यात आले. हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकताय पुणे विविध भारती 101 एफ एम, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय एफ एम चॅनल. सकाळच्या 10:41 आणि 40 सेकंद होत आहे. उर्वरित ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आपण काल 10:50 दरम्यान आता मराठी चित्रपट संगीत ऐकूयात.

शतो मराठी चित्रपट संगीत कार्यक्रमाच्या सुरुवातीला कुबेर चित्रपटाचं हे गीत आपण ऐकलं. पु ल देशपांडे यांनी गायलेली मोग रांगणेकर यांची ही गीतरचना होती. संगीत होतं श्रीधर पारसेकर यांचं. श्रोतो आज पु ल देशपांडे यांचा स्मृतिदिवस. संपूर्ण महाराष्ट्राचं लाडकं दैवत, प्रथितयश असे लेखक, तसंच सिने नाट्य अभिनेते, पटकथा लेखक, संगीतकार, वक्ते आणि गायक अशी ख्यातकीर्त असलेले हे व्यक्तिमत्व म्हणजे पु ल देशपांडे यांच्या स्मृतिदिनाच्या अनुषंगानं कार्यक्रमातलं हे यानंतरचं गीत. त्यांचीच ही रचना, त्यांच्या संगीत निर्देश

0: शकतो. कार्यक्रमात यानंतर आमच्या संग्रहातील पु ल देशपांडे यांच्या भाषणातला हा छोटासा अंश ऐकूयात.
1: माणसासारख्याच यंत्रांना सुद्धा काही जन्मजात खोडी असतात असं माझं मत झालंय. नाटक रंगात आलेलं असताना वीज पुरवठ्याला गुप्त होण्यात एक आसुरी आनंद असतो, तसंच जेवायला बसलं असताना भरल्या ताटावरून उठवण्यामध्ये टेलिफोनला आनंद असतो. आपण जेवायला बसल्याची वार्ता ही टेलिफोनला कशी काय लागते काही कळत नाही. वैतागून उठून आपण टेलिफोन घेतो आणि पलीकडला माणूस विचारत असतो, ढोलकिया पेट्रोल पंप. क्षणापूर्वी वरण भाताचा घास गिळलेला असतो, आता राग गिळायची पाळी येते. अशा प्रसंगी सॉरी रॉंग नंबर हे शब्द आवाजाची पट्टी चढू न देता उच्चारायला एक प्रकारचे योगसाधनाच करावी लागते.
0: पु ल देशपांडे यांच्या स्मृतिदिनाच्या अनुषंगानं आमच्या संग्रहातील भाषणाचा हा छोटासा अंश श्रोतेपुढे ऐकलात. याबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करतोय. FM बँड 101 मेगाहर्ट्सवर हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला. शतो हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि पुढे ऐकताय पुढे विविध भारती. पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. सकाळचे 10:50 आणि 10 सेकंद होत आहेत. आता प्लॅनेट फर्निचरद्वारा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम ऐकूयात.
2: तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि

0: आकरा घे तुझ्या आवडीचा रेड वेल्वेट केक.
1: काय झालं माऊ, आवडला नाही केक?
2: आवडला ग आई, थँक्यू बाबा. पण मला अर्जुन दादाची खूप आठवण येते ग. त्याचा आणि माझा बर्थडे एकाच दिवशी असतो ना, आणि माझ्या प्रत्येक बर्थडेला तो माझ्यासाठी स्वतः ग्रीटिंग कार्ड तयार करून मला देतो. मी पण त्याच्यासाठी एक छान गिफ्ट तयार केलंय, पण आज तो आणि काका काकू आपल्या बरोबर नाहीत.
0: हो बाळा, मला माहिती आहे तू जेवढी अर्जुनला मिस करतेस ना तेवढेच आम्ही पण मिस करतोय.
1: आणि अर्जुनलाही तुझी आठवण येतच असणार.
2: मग तरी ते का घर सोडून गेले?
1: मी उघडते दार. अर्जुन ये रे, 100 वर्ष आयुष्य तुला. आता आम्ही सगळे तुझीच आठवण काढत होतो. एकटाच आलास?
3: नाही, आई बाबा पण आलेत, खाली पार्किंग मध्ये थांबलेत.
1: बर बर, ये ना आत ये.
2: अर्जुन दादा हॅपी बर्थडे.
3: हॅपी बर्थडे आर्या. हे बघ तुझ्यासाठी ग्रीटिंग कार्ड.
2: वाव किती मस्त काढलंयस. मी पण तुझ्यासाठी काहीतरी आणलंय, चल आज तुला दाखवते.
0: बघितलं शर्वरी, खाली थांबले हे दोघं. काय म्हणायचं या वागण्याला?
1: जरा हळू, मुलं आतमध्ये आहेत आणि आधीच घरात जे झालंय त्यामुळे दोघे डिस्टर्ब आहेत. अजून काही नको. शिवानी शैलेश, तुम्हाला सुद्धा 100 वर्ष आयुष्य. या ना आत या.
4: वहिनी दादा, शैलेशचं चुकलं ह, आणि त्याला त्याची चूक कळलीय. प्लीज त्याला माफ करा प्लीज.
0: अगं शिवानी,
1: तुम्ही दोघं आधी बसावर. हे घ्या तुमच्या आवडीचं लिंबू सरबत.
0: दादा खरंच मला माफ कर, माझं खरंच चुकलं. मी असं तडकाफडकी घर सोडून जायला नको होतं. अरे माझंही चुकलंच रे, मी तुला तेव्हाच अडवायला हवं होतं.
1: आता जाऊ दे ना, झालं गेलं सगळं विसरून जाऊ आणि पुन्हा नव्याने एकत्र राहू. चला जेवायला बसूयात.
4: नाही नको अगं वहिनी.
0: हे बघा जेवला नाही तर ना मग मात्र.
4: बर ठीक आहे दादा, बसतो.
0: दादा घराचं रिनोव्हेशन केलंस? नवीन सोफा प्लॅनेट फर्निचर मधूनच घेतला असशील ना?
2: आई आम्हाला खूप भूक लागली आहे.
1: हो माहितीये, चला जेवायला बसूयात.
4: डायनिंग टेबल पण मस्त आहे ग वहिनी, कॉम्पॅक्ट 4 सीटर. हे पण प्लॅनेट फर्निचर मधूनच का?
0: हो आपल्या घरातलं सगळं फर्निचर प्लॅनेट फर्निचर मधूनच घेतो ना.
4: तुम्ही चौघं बसा इथे, मी आणि शैलेश बाहेर सोफ्यावर बसतो.
2: त्याची काही गरज नाही काकू, आपण सगळे एकत्र बसू पूर्वीसारखे. हे टेबल असं पटकन मोठं होतं आणि हा बेंच खास आमच्या दोघांसाठी.
0: वा
3: आई बाबा, आर्याच्या रूम मध्ये काका काकूंनी माझी पण रूम केली. नवीन बंक बेड, दोघांसाठी स्टडी टेबल आणि वॉर्डरोब सुद्धा.
4: दादा वहिनी, एवढं सगळं होऊन सुद्धा तुम्ही अर्जुनसाठी आणि आमच्यासाठी एवढं सगळं केलं?
1: शार्दूलला माहित होतं एक दिवस तुम्ही नक्की परत याल, म्हणून घराचं रिनोव्हेशन करताना सगळं तसंच डिझाईन केलंय.
4: थँक्यू दादा, थँक्यू वहिनी.
0: अगं थँक्यू काय. शैलेश शिवानी, आता मनातलं सगळं गिल्ट काढून उद्याच इकडे शिफ्टिंग करा काय?
5: हो दादा नक्की.
2: म्हणजे आता आपण सगळे एकत्र राहणार. ये
6: जिथे मन मोठं असतं तिथे नाती सहज जोडली जातात. अशा माणसांनी भरलेल्या घरासाठी फर्निचरची भरपूर व्हरायटी. प्लॅनेटचं सर्वात मोठं शोरूम प्लॅनेट फर्निचर देवाची उरळी पुणे इथे. संपर्क 9689911240 9689911240.
7: अभी प्रमोशन की पार्टी कब दे रहे हो?
8: जब तुम कहो, लेकिन एक शर्त पर. पार्टी होगी तुम्हारे घर पर.
7: क्यों?
8: तेरे डाइनिंग टेबल से उठने का मन ही नहीं करता.
7: क्या लुक,
8: क्या कंफर्ट, क्या डिजाइन और क्या क्वालिटी है यार. कहाँ से लिया है?
7: प्लैनेट फर्नीचर से. प्लैनेट का सबसे बड़ा शोरूम है पुणे में. बेस्ट क्वालिटी, लॉट्स ऑफ वैरायटी और ब्रांड की गारंटी.
9: प्लैनेट फर्नीचर देवाची उरळी पुणे.
8: कॉन्टैक्ट 9689911240.
10: निर्मिती संकल्पना मेसर्स बाळ एम जोगळेकर.

0: श्रोतो, प्लॅनेट फर्निचरद्वारा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आताच आपण ऐकलात. हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकताय पुढे विविध भारती 101 FM पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. सकाळचे 10:55 आणि 42 सेकंद झाले.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: घर का सारा काम मुझे ही करना पड़ता है, सफाई भी, शॉपिंग भी. 1 किलो शुद्ध नमक देना, शुद्ध नहीं समझते हो क्या? शुद्ध नमक सफेद, स्वच्छ, फ्री फ्लो, वैक्यूम डाइट के हर दाना समान.
3: तो ऐसा बोलो ना,
2: निर्मा शुद्ध नमक, ये हुई ना बात.
4: क्यों छोटे साहब?
2: मम्मी मैं तो
4: निर्मा शुद्ध नमक, इतना शुद्ध कि बच्चे भी जानते हैं इसके सारे गुण.
5: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदूकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत, आजच भेट द्या चंदूकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999187.
6: श्रोते हो, रोज सकाळी 7:45 जरूर ऐका कार्यक्रम क्रिसेंट अमृत सरिता गीता. या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्राइवेट लिमिटेड. कन्वर्ट लाइफ इनटू सेलिब्रेशन.
7: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.
6: श्रोते हो, रोज सकाळी 7:30 नक्की ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पेरंगुट आणि देहू.
8: दररोज संध्याकाळी 6:15 जरूर ऐका सुमधुर गीतांचा कार्यक्रम. डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली, प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.

0: शुभ सकाळचे 10:58 होत आहेत. वेळ झाली आता ठळक बातमीपत्राची.
1: विविध भारती पुणे, ठळक बातम्या. भाजप प्रणित सरकारच्या गेल्या 12 वर्षात देशात महिलांच्या विकासासाठी आणि त्यांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी अनेक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले असून त्याचं यश आज जीवनाच्या सर्वच क्षेत्रात महिला करत असलेल्या उत्तुंग कामगिरीद्वारे दिसून येत आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. मोदी सरकारच्या तपपूर्तीनिमित्त देशातील स्त्री शक्तीचा विकास या संदर्भात पंतप्रधान मोदी यांनी समाज माध्यमावर आज प्रसिद्ध केलेल्या संदेशात महिलांच्या होत असलेल्या सर्वांगीण प्रगतीचा आढावा घेतला आहे. महिला सध्या शेती, शिक्षण, संशोधन, आरोग्य, विज्ञान, अंतराळ तंत्रज्ञान, संरक्षण, कृत्रिम बुद्धिमत्ता, ड्रोन तंत्रज्ञान अशा अनेक क्षेत्रात उत्तम कामगिरी करत असून त्यामुळे भारतमातेचा गौरव वाढत असल्याचं मोदी यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. प्रसिद्ध भारतीय नेमबाज आणि प्रशिक्षक जसपाल राणा यांचं आज नवी दिल्लीत खासगी रुग्णालयात निधन झालं. ते 49 वर्षांचे होते. आशियाई खेळांमध्ये जसपाल राणा यांनी नेमबाजीमध्ये भारताला सुवर्णपदक मिळवून दिलं होतं. जर्मनीतील म्युनिच इथं नेमबाजीच्या विश्वकरंडक स्पर्धेत भारतीय खेळाडूंचे प्रशिक्षक म्हणून ते सहभागी झाले होते. भारतात परतत असताना त्यांची तब्येत बिघडली आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जसपाल राणा यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं असून ही भारतीय क्रीडा क्षेत्राची मोठी हानी झाली असल्याचं म्हटलं आहे. परभणीमधल्या प्रभावती डेली रायडर्स या संस्थेच्या वतीनं आषाढी एकादशीनिमित्त परभणी ते पंढरपूर अशी 300 किलोमीटर सायकल वारी 10 ते 12 जुलै दरम्यान आयोजित करण्यात आली आहे. पर्यावरणपूरक जीवनशैली, निसर्ग संवर्धन आणि सामाजिक एकतेचा संदेश देण्यासाठी ही सायकल वारी काढण्यात येणार असून या उपक्रमाचं हे 3रं वर्ष आहे. यामध्ये परभणी शहरातील 20 सायकल स्वार सहभागी होणार आहेत. मराठीतील पहिले ज्ञानकोशकार कैलासवासी डॉक्टर श्रीधर व्यंकटेश केतकर यांच्या स्मरणार्थ पहिलं एकदिवसीय साहित्य संमेलन येत्या 18 जून रोजी सातारा इथं आयोजित करण्यात आलं आहे. साताऱ्यातील लोकमंगल समूह शिक्षण संस्था आणि केतकर कुलमहासभा या संस्थांनी संयुक्तपणे हे संमेलन आयोजित केलेलं असून संमेलनाचं अध्यक्षपद सुप्रिया

0: प्रसिद्ध साहित्यिक प्राचार्य श्याम भुरके हे भूषवणार आहेत. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 11:58.
1: शदोहे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि पुण्यात आहे पुणे विविध भारती 101 FM पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. यासोबतच जगभरातल्या श्रोत्यांशी आम्ही जोडले गेले आहोत आमच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून. सकाळचे 11:50 झालेत. चंदुकाका सराफ मधुमालती हा लोकप्रिय हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आता प्रसारित करीत आहोत.
2: चंदुकाका सराफ ज्वेल्स मधुमालती या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत चंदुकाका सराफ ज्वेल्स. 1827 पासून परंपरा तीच, रूप नवे.
1: आजचा मधुमालती ऐकूयात कैलास शेंद्रसोबत कार्यक्रमातलं हे पहिलं गीत.

शतो हे बंगाली छोकरा आणि दाक्षिणात्य अभिनेत्री अभिनेत्री पद्मिनी यांचा अभिनय असलेल्या रागिणी चित्रपटाचं हे गीत आपण ऐकलं. आज दाक्षिणात्य अभिनेत्री पद्मिनी यांचा जन्मदिवस त्या अनुषंगाने कार्यक्रमातलं हे सुरुवातीचं गीत. किशोर कुमार आशा भोसले यांच्या आवाजातलं कमर जलालबादी यांचं होतं संगीत होतं. ओ पी नय्यर यांचा चित्रपट होता रागिणी. 12 जून 1932 तिरुअनंतपुरम इथला अभिनेत्री पद्मिनी यांचा जन्म. हिंदी चित्रपटसृष्टीतल्या ज्या अनेक अभिनेत्री दक्षिणेतून आल्या त्यापैकी

0: या एक प्रमुख अभिनेत्री म्हणजेच अभिनेत्री पद्मिनी. त्या सिनेनाट्य अभिनेत्रीबरोबरच भरतनाट्यम नर्तकी देखील होत्या. त्यांची मोठी बहीण पद्मिनी, त्यानंतरची ललिता आणि लहान बहीण रागिनी यांच्याबरोबरच नृत्याचं कार्यक्रम करत असत. त्यांना त्रावणकोर सिस्टर्स या नावानंही ओळखत असत. पद्मिनी यांनी हिंदीमध्ये अनेक चित्रपटांमध्ये अभिनय केला होता. दरम्यान या काही जाहिराती आणि त्यानंतर त्यांचा अभिनय असलेल्या चित्रपटाचं आणखी एक गीत कार्यक्रमात ऐकूयात.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत. आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999827.
3: श्री स्वामी स्नेह डायनिंग हॉल.
4: घरी पाहुणे आले मग स्वामी स्नेह डायनिंग हॉल आहे ना.
3: चांदीच्या ताटात, पेशवाई थाटात अस्सल महाराष्ट्रीयन जेवणाचा आस्वाद घ्यायला नक्की भेट द्या.
4: केळवण असो वा व्याही भोजन किंवा असो स्नेह भोजन, फक्त स्वामी स्नेह डायनिंग हॉल मध्येच.
3: स्वामी स्नेह डायनिंग हॉल, मोरया गोसावी मंदिराजवळ, चिंचवड गाव, चिंचवड पुणे. संपर्क 94 22 311 106.
5: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
6: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे खोरे दालन. पुन्हा गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
5: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुन्हा गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन अधिक कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे.
7: सर्व प्रकारच्या स्कूल बॅग्स, ट्रॅव्हलर बॅग्स, छत्र्या, रेनकोट साठी एकच नाव, रमेश डाईन.
8: रमेश डाईन.
9: तेव्हा आजच नजीकच्या शोरूमला भेट द्या.
0: अभिनेत्री पद्मिनी यांनी ज्या हिंदी चित्रपटामध्ये अभिनय केला होता ते चित्रपट मेरा नाम जोकर, आशिक, अफसाना, वासना, चंदा और बिजली, भाई बहन, दर्द का रिश्ता, मस्ताना, काजल, रागिनी, अमरदीप, राजतिलक, परदेसी, कैदी, पायल, कल्पना, औरत, अप्सरा, नन्ना फरिश्ता, चंदा और बिजली, मुजरिम, तसंच जिस देश में गंगा बहती है.

0: हो प्यार की हर अदा ला जवाबी ला जवाबी।
1: अभिनेत्री पद्मिनी यांचा अभिनय असलेला हा चित्रपट जिस देश में गंगा बहती है, या चित्रपटाचं हे गीत आपण ऐकलं लता मंगेशकर आणि सहकाऱ्यांच्या आवाजातलं हसरत जयपुरी यांनी लिहिलेली रचना, संगीत होतं शंकर जयकिशन यांचं। आज अभिनेत्री पद्मिनी यांच्या जन्मदिनाच्या अनुषंगानं कार्यक्रमातली ही सुरुवातीची दोन गीतं त्यांचा अभिनय असलेल्या चित्रपटातली अभिरसिकांसाठी प्रसारित केली।

0: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
1: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत, आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999 1827.
2: काय काकू, आजच्या पेपरातील नाटकाची जाहिरात वाचलीत का? खूप छान नाटक म्हणे.
3: अरे डोळ्यांना अंधुकस दिसतंय, धड पेपर वाचता येत नाही आणि नाटकाला गेलो तर नटांचे चेहरेच कळत नाहीत.
2: काकू मग माझ्या सोबत जंगली महाराज रोड वरच्या गॅलेक्सी आय हॉस्पिटल मध्ये झाला. तिथे मोतीबिंदू, काचबिंदू, रेटिना विषयक आजारांसाठी डोळ्यांची अगदी काळजीपूर्वक तपासणी होते आणि नव्या आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे वाजवी दरात वेदना विरहित यशस्वी शस्त्रक्रियाही केली जाते. मग बघा, तुम्हालाही स्पष्ट आणि स्वच्छ दिसायला लागेल. प्रत्येक नाटकाला जाल.
4: पद्मश्री डॉक्टर मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशनचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल, मॉडर्न हायस्कूल समोर, जंगली महाराज रोड, पुणे. फोन 8087808797.
5: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या सदस्यांना खास सवलत.
6: अहो सकाळी सकाळी मी छान चहा केलाय तो घ्यायचा, तर तुम्ही दरवाजाकडे काय पाहताय?
7: अगं मी तरुण भारतची वाट बघतोय. माझ्या वडिलांचा आवडता तरुण भारत आणि मीही आवडीने वाचत असे. आता पुण्यात पुन्हा सुरू झालाय तरुण भारत. वाचला ना की खऱ्या बातम्या वाचल्याचं समाधान मिळतं बघ.
6: आता घराघरात सकाळच्या वेळी हाच संवाद, कारण सर्वांनाच वाचावासा वाटतो तरुण भारत. राष्ट्रीय विचारांचा वसा, तसंच शनिवारी मागोवा आणि रविवारी आसमंत पुरवणी.
7: नागपूरच्या श्री नरकेसरी प्रकाशनचे दैनिक तरुण भारत, 100 वर्षांचा तरुण, दैनिक तरुण भारत, आता पुणेकरांचा फॅमिली न्यूज पेपर.
8: चकाचक चकाचक घर आमचे चकाचक, डीके केमिकल्स मुळे घर होते चकाचक.
9: घराच्या स्वच्छतेसाठी आणि प्रसन्नतेसाठी प्रत्येकाची पहिली पसंती दीप्ती कंझ्युमर प्रॉडक्ट.
10: लिक्विड सोप, फिनाइल, डिटर्जंट पावडर, परफ्युम्स, रूम फ्रेशनर्स, अत्तर, लॉन्ड्री केमिकल्स आणि खास वॉशिंग मशीन साठी लिक्विड डिटर्जंट.
9: उत्कृष्ट दर्जा आणि वाजवी किंमत फक्त दीप्ती कंझ्युमर प्रॉडक्ट्स, विजय टॉकीज शेजारी लक्ष्मी रोड आणि मूलचंदच्या शेजारी सिंहगड रोड. दीप्ती कंझ्युमर प्रॉडक्ट्स, घराघरात स्वच्छता, मनामनात प्रसन्नता.
11: जून महिना म्हणजे शाळा कॉलेजेस सुरू होण्याचा महिना. उज्ज्वल करिअरच्या दिशेने होणाऱ्या तुमच्या वाटचालीत विश्वेश्वर बँकेचाही छोटासा हातभार.
12: विश्वेश्वर बँक देते अतिशय किफायतशीर व्याजदरावर तुमच्या पाल्याच्या सर्व शैक्षणिक गरजांसाठी सुलभ शैक्षणिक कर्ज.
11: विश्वेश्वर बँकेचा छोटासा प्रयास, शिक्षण होईल विनासायास.
12: अर्थ सार्थ करणारी मल्टी स्टेट शेड्यूल्ड बँक
11: ही विश्वेश्वर सहकारी बँक लिमिटेड, पुणे.
13: शतो व्यावसायिक विश्रांतीनंतर आमच्या चंदुका कचरा मधुबालती या लोकप्रिय हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात रसिकांचं पुन्हा एकदा स्वागत. 11:14 36 सेकंद झाले. कार्यक्रमातलं यानंतरचं गीत संगीतकार गणेश यांनी संगीतबद्ध केलेलं. किशोर कुमार आणि आशा भोसले यांच्या युगलस्वरातली रचना, गीतकार हसरत जयपुरी यांचे चित्रपट चालाक.

0: परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदूकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत. आजच भेट द्या चंदूकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून. टोल फ्री नंबर 07 9 6 9 9 1 8 2 7.

0: प्रत्येकीलाच प्रतिमा मध्ये जायची घाई झाली आहे,
1: कारण प्रतिमा मध्ये सर्व तऱ्हेच्या साड्या, ड्रेस मटेरियल्स आणि सलवार कमीजच्या फ्रेश स्टॉक वर आहे 60% डिस्काउंट.
2: आपली प्रतिमा आता आणखीनच एक्सक्लुसिव्ह. प्रतिमा एक्सक्लुसिव्ह, टिळक रोड, पुणे. दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत. प्रायोजक

0: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य.
1: आणि लग्न बस्त्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामींनी मध्ये बिझलँड बिल्डिंग कुमठेकर रोड पुणे.
2: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
3: दात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत, आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999182.

0: युनिव्हर्सल, तुमच्या कुटुंबाला देखण्या घराचं कुंदण.
1: मंगल नात्यांच्या स्नेहबंधांना परंपरेचा सुवास लाभला. अधिक महिन्याच्या शुभक्षणी जावयाच्या मानाचा सोहळा खुलला. अधिक महिन्याच्या निमित्ताने श्री विष्णुरूप जावयाला दिल्या जाणाऱ्या वाणाचा मंगल समारंभ साजरा करा रुचकर भोजन आणि खास आदरातिथ्यासह दुर्वांकूर डायनिंग हॉलमध्ये. आमरसासह दोन स्वीट्स आणि चौरस आहाराने सजलेली लज्जतदार मेजवानी, जिव्हा तृप्त करणारा जिव्हाळा, दुर्वांकूर डायनिंग हॉल, हत्ती गणपती चौक, टिळक रोड, पुणे.
2: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येताय आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
3: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे कोरे दालन, पुन्हा गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
2: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुन्हा गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन, अगदी कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे.

0: पालेकर फूड प्रोडक्ट्स सातारा,
1: हर चाय के साथ पालेकर।
2: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली। या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध।
3: व्यावसायिक विश्रांतीनंतर आमच्या चतुर्गा सराफ मधुबालती या लोकप्रिय हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात श्रोत्यांचं पुन्हा एकदा स्वागत। आपण ऐकताय मधुबालती हा लोकप्रिय हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम। किशोर कुमार आणि मन्नाडे यांचा हा आवाज, अमित खन्ना यांच्या या गीत रचनेसाठी संगीत दिले राजेश रोशन यांनी, चित्रपट मक्कार।

0: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
1: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत. आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999182.

0: कानूनी सहायता टेली लॉ के ऐप वेबसाइट www.daily-law.in या टोल फ्री नंबर 14454 से प्राप्त की जा सकती है।
1: प्रिया, सगळे उपचार करून झाले पण मी आई नाही ग होऊ शकले।
2: मधु, तू एकदा भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर मध्ये जा ना। त्यांच्याकडे उत्तम सक्सेस रेट, अनुभवी डॉक्टर्सची टीम, पारदर्शक उपचार आणि सर्व अद्ययावत IVF ट्रीटमेंट्स एकाच छताखाली आहेत।
1: हो,
2: आम्हाला तर खूप चांगला अनुभव आलाय।
1: मग आम्ही एकदा प्रयत्न करतो। मला भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटरचा नंबर दे ना।
2: घे ना, 8800551878। भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, नवी पेठ, पुणे।

शोधूया हे आकाशवाणी नेटवर्क आणि प्रयाग त्यापुढे विविध भारती 101 FM पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. सकाळच्या 11:30 झाली. तर एक 10 धुका कसरा मधुमाला ती हा लोकप्रिय हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम. कार्यक्रमातलं हे गीत पण ऐकता येते आशा भोसले आणि सहकाराच्या आवाजातलं. संगीतकार लक्ष्मीकांत कारीलाल, आनंद बक्षी यांची ही रचना, चित्रपट अपनापण.

0: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
1: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत. आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999127.
2: अहो, रिझल्ट लागले. आपल्या रुपालीच्या पुढील शिक्षण विषयी काही विचार केलाय का तुम्ही?
3: अगं, महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचं श्री सिद्धिविनायक महिला महाविद्यालय असताना काळजीच नाही. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न नॅक ए ग्रेड प्रमाणित श्री सिद्धिविनायक महिला कॉलेजमध्ये अगदी 11वी कॉमर्स पासून बीकॉम, एमकॉम, बीए, एमए, बीएससी, बीबीए, बीएससीसीएस अशा व्यवसायभिमुख अभ्यासक्रमांसाठी ऍडमिशन जोरात सुरू.
2: संपर्क 9404598-9975.
3: वेबसाइट siddhivinayakcollege.org.
4: आपको पता है, जो सपना कुछ विकसित देशों की बेटियां भी नहीं देख सकती हैं, वो सपना भारत की बेटियां साकार कर रही हैं. बेटी बचाओ बेटी पढ़ाओ से लेकर के सेना में स्थायी कमीशन तक, ड्रोन से लेकर फाइटर जेट्स उड़ाने तक, भारत की बेटियां नामुमकिन को मुमकिन कर रही हैं.
5: हमारी माँ बहनों का गर्व, उनका योगदान, उनका सामर्थ्य आज देश अनुभव कर रहा है.
4: 12 साल विश्वास के, विकास के, जन कल्याण के.
6: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल, किडनी तुमची काळजी आमची.
7: श्रोते हो, रोज संध्याकाळी 6:05 नक्की ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
8: श्रोते हो, व्यावसायिक विश्रांतीनंतर कार्यक्रमात आता ऐकूयात संगीतकार राहुल देवबर्मन यांच्या संगीत निर्देशनातलं आनंद बक्षी यांनी लिहिलेलं हे गीत, आशा भोसले आणि किशोर कुमार यांचा गुलस्वर चित्रपट द ग्रेट गॅम्बलर.

0: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
1: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येताय आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
2: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे कोरे दालन. पुन्हा गाडगीळ आणि सन्स नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
1: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुन्हा गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन, अगदी कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे.
3: श्रोते हो, दररोज सकाळी 9:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा ऐकेर मर्मबंधातली ठेव. ही या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा ऐकेर, मिशन हेल्दी आईज.
4: रोज सकाळी 11-12 या वेळेत ऐकायला विसरू नका चंदूकाका सराफ ज्वेल्स, मधुमालती. प्रायोजक चंदूकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून परंपरा तीच, रूप नवे.
3: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:00 जरूर ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी.
5: अनिश्रद्धा यावेळी ऐका चंदूकाका सराफ मधुबालती हा लोकप्रिय हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आणि कार्यक्रमातलं यानंतरचं गीत. आवाज पुन्हा एकदा किशोर कुमार यांचा, रचना आनंद बक्षी यांची, संगीतकार राहुल देव बर्मन. चित्रपट डार्लिंग डार्लिंग.

0: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
1: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदूकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत, आजच भेट द्या चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999827.
2: सर्व प्रकारच्या स्कूल बॅग्स, ट्रॅव्हलर बॅग्स, छत्र्या, रेनकोट साठी एकच नाव, रमेश डाईंग.
3: रमेश डाईंग.
4: तेव्हा आजच नजीकच्या शोरूमला भेट द्या.
5: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा आय केअर सांज धारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर, मिशन हेल्दी आईज.
2: दररोज सायंकाळी 5:30 ते 6 या वेळेत जरूर ऐका सुमधुर मराठी गाण्यांचा कार्यक्रम सांज धारा. सहप्रायोजक जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक.
6: पुणे पीपल्स बँक प्रस्तुत गजर हरिनामाचा दररोज संध्याकाळी 7:30 ते 8 जरूर ऐका. प्रायोजक पुणे पीपल्स बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.
7: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.
8: दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम. डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल, प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार. दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम बेला के फूल. आणि या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घोडके सराफ,
7: कल रात 7 बजे सुनिए विशेष जयमाला. इस कार्यक्रम के पहले भाग के प्रायोजक देवदर्शन धूप अगरबत्ती, धूप स्टिक्स, कोन्स एवं हवन सामग्री.
9: श्रोतवण्याच्या चंदुका कसरा मधुबालत या लोकप्रिय हिंदी

चित्रपट गीतांच्या कार्यक्रमाचा समारोप करत आहोत. आशिक हो बहारो का चित्रपटाच्या या गीतानं लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांचा युगलस्वर, रचना आनंद बक्षी यांची, संगीत दिलंय लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी.

0: त्यांच्या कार्यक्रमात ज्या चित्रपटातली गीतं आपण ऐकली ते चित्रपट होते रागिनी जिस देश में गंगा बहती है. या दोन चित्रपटातली गीतं होती अभिनेत्री पद्मिनी यांच्यावरती चित्रित त्यांचा अभिनय असलेल्या चित्रपटातली. त्यानंतरचं गीत चालाक मक्कार अपनापन द ग्रेट गॅम्बलर डार्लिंग डार्लिंग आणि कार्यक्रमातलं हे शेवटचं गीत आपण ऐकताय ते आशिक हू बहारों का चित्रपटाचं होतं. गायक कलाकार किशोर कुमार आशा भोसले तसंच मन्ना डे आणि अन्य गीतांचे गायक कलाकार होते ते किशोर कुमार आशा भोसले लता मंगेशकर.
1: कितने हैं मौसम लेकिन ये रुत है एक सुहानी बरसों की जिंदगी में दो दिन की है जवानी.
0: गीतकार होते कमर जलालाबादी तसच शैलेंद्र हसरत जयपुरी अमित खन्ना आनंद बक्षी अंचा. संगीतकार ओ पी नय्यर शंकर जयकिशन राजेश रोशन लक्ष्मीकांत प्यारेलाल राहुल देवबर्मन तसच कल्याण चॅनर्जी.

0: चंदूकाका सराफ ज्वेल्स मधुमालती या कार्यक्रमाचे प्रायोजक होते चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून परंपरा तीच रूप नवे.
1: विविध भारतीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 11:58 होत आहेत. वेळ ठळक बातमीपत्राची. ठळक घडामोडी जाणून घेऊयात.
2: विविध भारती पुणे ठळक बातम्या. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अर्थात एसटी बस सेवेच्या प्रवासी सेवांमध्ये अधिक पारदर्शकता, सुलभता आणि डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी येत्या 1 ऑगस्टपासून महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिक या प्रवाशांसाठी NCMC स्मार्ट कार्ड बंधनकारक करण्यात येणार आहे. ही माहिती परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली. या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर राज्यभर NCMC स्मार्ट कार्ड नोंदणी आणि वितरण मोहिमेला वेग आला आहे. आतापर्यंत राज्यातील सुमारे 51 लाख नागरिकांनी NCMC कार्डासाठी नोंदणी केली असून त्यापैकी सुमारे 25 लाख स्मार्ट कार्ड कार्यान्वित करण्यात आली आहे. कार्ड वितरण प्रक्रिया अधिक सुलभ करण्यासाठी राज्यभरात 4000 अधिक वितरण केंद्र कार्यरत आहेत. सामाजिक कार्यकर्ते पद्मभूषण अण्णा हजारे यांच्या 90व्या वाढदिवसानिमित्त संरक्षण मंत्रालयानं त्यांना एक अनोखी भेट दिली आहे. 1965 आणि 1971 युद्धामध्ये त्यांनी प्रत्यक्ष लढलेला T-55 रणगाडा त्यांना भेट म्हणून देण्यात आला असून हा रणगाडा काल राळेगण सिद्धी इथं दाखल झाला. त्याचं अधिकृत अनावरण 15 जून रोजी होणार आहे. यावेळी अण्णा हजारे यांनी युद्धाच्या आठवणींना उजाळा दिला. आपापला व्यवसाय उच्च गुणवत्तेनं, नीतीनं आणि प्रामाणिकपणे करणं हीच उत्तम समाजसेवा आहे असा रोटरीचा विश्वास असून समाजातील अशा व्यक्तींचा गौरव केल्यानं इतरांना प्रेरणा मिळते असं प्रतिपादन रोटरी क्लब पुणे साऊथच्या अध्यक्ष मनीषा बेळगावकर यांनी केलं. वयाची 100 ओलांडलेल्या मराठी व्याकरण तज्ज्ञ आणि विदुषी प्राध्यापिका यास्मिन शेख यांना नुकताच रोटरी क्लब पुणे साऊथतर्फे व्यावसायिक उत्कृष्टता पुरस्कार ज्येष्ठ कर सल्लागार गोविंद पटवर्धन यांच्या हस्ते देऊन गौरवण्यात आलं. त्यावेळी त्या बोलत होत्या. ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ डॉक्टर रंजन केळकर, विश्वकर्मा इन्स्टिट्यूटच्या डॉक्टर तृप्ती अगरवाल आणि विशेष मुलांसाठी कार्य करणाऱ्या वर्षा काळे यांनाही विविध पुरस्कारांनी गौरवण्यात आलं. अखिल भारतीय आंतरविद्यापीठ भारत्तोलन स्पर्धेत मुंबई विद्यापीठाच्या महिला संघाला 2 सुवर्ण आणि 1 रौप्य पदकासह सांघिक उपविजेते पदानं सन्मानित करण्यात आलं. 3 ते 8 जून दरम्यान चेन्नई इथं या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धेत भारतातील 90 विद्यापीठांच्या मुलांच्या संघांनी तर 80 विद्यापीठातील मुलींच्या संघांनी भाग घेतला होता. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतर

0: या ठळक बातम्या उद्या सकाळी 8 वाजता.
1: शदो हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि पुढे ऐकताय पुणे विविध भारती 101 FM पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. यासोबत जगभरातल्या श्रोतांशी आम्ही जोडले गेले आहोत आमच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून. 12:01 आणि 12 सेकंद झाले.
2: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा. संद

0: डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: सर्व प्रकारच्या स्कूल बॅग, ट्रॅव्हलर बॅग, छत्र्या, रेनकोट साठी एकच नाव, रमेश डाईंग.
2: रमेश डाईंग.
0: तेव्हा आजच नजीकच्या शोरूमला भेट द्या.
3: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदूकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत. आजच भेट द्या चंदूकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999 1827.
4: शदो हे विविध भारतीचं पुणे केंद्र आहे. दुपारच्या 12:45 झालेत. आता हॅलो दिलो मे बस गीत हा कार्यक्रम ऐकूयात. सादर करते आहेत संजय भुजबळ. कार्यक्रम हॅलो दिलो मे बस गीत.
5: आपल्या आवडत्या हिंदी गीतांचा कार्यक्रम हॅलो दिलो मे बसे गीत. हॅलो दिलो मे बसे गीत.
6: दिल की बातें
7: दिल ही जाने.
8: हॅलो
9: हॅलो हॅलो
8: हॅलो दिलो मे बसे गीत कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. बोला.
9: हा हिंदी गाणं सांगायचंय का?
8: अगदी बरोबर.
9: हिंदी गाणं. अच्छा, मला मी संजय घोष बोलते पुणे कात्रजहून.
8: बोला.
9: आपण कोण बोलताय? संजय भुजबळ
8: बोलतोय.
9: हा नमस्कार सर.
8: नमस्कार.
9: मला एक संत ज्ञानेश्वरचं गाणं ऐकायचंय. 1 2 3 4 भैया बनो होशियार, सबका है कहना, पट्टी लिखना, पोथी न पढना, नहीं तो खाओगे रेतों की मार.
8: ओके.
9: हे आहे का? अवेलेबल आहे का? नाहीतर आणखीन एक गाणं आहे, मोहम्मद रफीचं गाणं आहे.
8: हा,
9: मोहम्मद रफीचं जुनं गाणं, एकदम जुनं गाणं. ते गाणं पण लावू शकता तुम्ही.
8: सांगा ना कुठलं.
9: पिक्चर अँड इव्हनिंग इन पॅरिस.
8: हो.
9: हा, ते जर संत ज्ञानेश्वर
8: टायटल सॉन्ग, अँड इव्हनिंग इन पॅरिस टायटल सॉन्ग.
9: हा, टायटल सॉन्ग. ओके
8: ओके ओके. नक्की दोन्ही पैकी एक ऐकवणार.
9: हो, चालेल चालेल. ओके, थँक्यू.
8: धन्यवाद.

0: हेलो
1: हॅलो, नमस्कार.
0: नमस्कार. हॅलो दिलो मी बसे गीत कार्यक्रमात आपलं स्वागत.
1: नमस्कार, मी संजय जाधव बोलते. कसे आहेत सर?
0: मस्त मजेत अगदी संजयजी, बोला.
1: पावसाळा पावसाळा काय म्हणतोय?
0: पावसाळा कुठे सुरू अजून? नाहीच, वाट बघावी लागणार.
1: संवाद होऊन
0: त्यात वाट बघावी लागणार. पेरण्याही पुढे ढकलण्याची सूचना विभागातर्फे शेतकऱ्यांना देण्यात आली आहे.
1: हो ना, तेच ना, खूप कंटाळा आलाय आता पावसाचा, उन्हाचा.
0: पण अगदीच जेवढ्या उन्हाळ्याची आपल्याला भीती वाटत होती, सुदैवानं तेवढं टेम्परेचर नाही वाढलं.
1: हो,
0: नाहीतर जिथे 40 वगैरे असेल तिथे 50 पर्यंत वाढण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली होती. नशिबानं अर्थात खूप जास्त ऊन होतच. आणि त्यात एक शब्द आणखी एक होता तुमचा लक्षात आला असेल तर, की टेम्परेचर हे आहे त्याच्यापेक्षा जास्त जाणवणार असणार आहे. म्हणजे जी इतर परिस्थिती आहे, कोरडेपणा आहे, हवेतील इतर घटक आहेत, हे त्या उष्णतेला जास्त उष्ण करणारे होते. म्हणूनचा पण हा प्रकार होता की टेम्परेचर दिसताना जरी कमी दिसलं तरी त्याचा उकाडा, त्याची धग ही जास्त होती.
1: अगदी बरोबर आहे सर. पालख्यांनी पण प्रस्थान ठेवलेले आता.
0: होय होय, हो. गावगावच्या ज्या छोट्या छोट्या पालख्या मुख्य पालख्यांना येऊन मिळतात त्यांनी प्रस्थान ठेवलेलं आहे नक्कीच.
1: आता पालख्यांमध्ये काय करतो, पाऊस काय करतो माहित नाही आता.
0: नाही, पालख्यांमध्ये तर त्याला यावंच लागतं ना.
1: हो, काय करतो माहित नाही.
0: विठ्ठलाचं त्याला बोलवणंच असतं.
1: कृपादृष्टी करावी
0: नक्की नक्कीच,
1: अशी अपेक्षा आहे.
0: नाही, आपण नेहमी एक वाक्य मी कॉमेंट्रीमध्ये नेहमी बोलतो, दरवर्षी बोलतो, की एक धार अशी घाटांमधून वर चढत असते.
1: हो,
0: भक्तीची धार, वारीच्या वारकऱ्यांची धार, आणि तिकडनं आशीर्वाद रूपानं पावसाची धार खाली उतरत असते, धबधब्याच्या रूपानं, पावसाच्या रूपानं.
1: काय कृपा करतो माहित नाही.
0: नाही, नक्की त्याच्यावर विश्वास आपला आहेच आहे.
1: शुभेच्छा.
0: नक्कीच तो चांगलंच करेल. गाणं कुठलं ऐकू आज?
1: आषाढी एकादशीच्या शुभेच्छा देतो पहिले.
0: तुम्हालाही खूप खूप शुभेच्छा अडवान्स मध्ये.
1: हो, आणि गाणं आपण ऐकूया, पावसावरच गाणं ऐकूया.
0: हा
1: हा. अभी तो अभी जिंदा है तो जीने ले दो, भरी बरसात में पी ले.

0: सुंदर असं गाणं आहे. चित्रपट माहित नाही पण गाणं छान आहे. सुंदा है तो जी लेने दो, बरी बरसात में पी लेने दो.
1: नक्कीच बरसातचं गाणं.
0: हो
1: धन्यवाद.
0: धन्यवाद.

0: हेलो हेलो, दिनों में बसे गीत कार्यक्रम आपका स्वागत।
1: बोलते
0: बोला
1: दे बोलते
0: स्वागत है बोला।
1: अरे वा,
0: खूप छान। पहिल्या फोन साठी तुमचं खूप खूप अभिनंदन। पाकिजाचं गाणं कुठलं म्हणालात?
1: मौसम है आशिकाना।
0: बस हा मौसम जो पावसाचा आहे, बरसाचा आहे, तो बस येऊ घातलाय, वाटच आपण बघतो आहोत। चला पहिला फोन आहे, परिचय करून द्या, काय करता आपण?
1: आम्ही वारंगे मध्ये कामाला आहे, ऑफिस मध्ये।
0: बर बर,
1: दिवसभर गाणी ऐकत असते।
0: अरे वा, काम करता करता गाणी ऐकता। चला ते बरं असतं। खूपशी कामं अशी असतात की आपल्याला गाणी ऐकता ऐकता ती करता येतात, उलट ती चांगल्या पद्धतीने करता येतात अशी आपली कामं असू शकतात। चला खूप चांगलं।

0: हो सांगा ना.
1: पूजा पूजा राऊत, अश्विनी गायकवाड, पल्लवी धनश्री,
0: ओके
1: संजनी.
0: सगळ्या मिळून ऐका पाकीचा चित्रपटाचं हे गीत. धन्यवाद.
1: धन्यवाद.

0: हॅलो
1: हॅलो. हा,
0: हॅलो दिलो मे बसी गीत कार्यक्रमात आपलं स्वागत.
1: मी धनंजय पवार बोलतोय. हा,
0: बोला.
1: मला मनोज कुमारांचं ह्याच्यातलं गाणं ऐकायचं, चल संन्यासी मंदिर
0: चल संन्यासी मंदिर मे, मेरा चिमटा तेरी चुडिया. नक्की नक्की नक्की ऐकता येईल. काय पहिला फोन आहे का तुमचा? मी कधी आवाज ऐकला नाही तुमचा.
1: करतच नाही ना मी 5-5-6-6 महिने
0: चला. चांगली गोष्ट आहे. आम्ही नेहमी विनंती करतो किमान 2 महिन्याची, 2-2 महिन्यात नक्की करा आणि ऐकत राहा तुमच्या आवडीची गाणी. हे गाणंही बऱ्याच दिवसानंतर कोणीतरी निवडलंय, चल संन्यासी मंदिर.
1: ऐकावं हे गाणं.
0: नक्की नक्की नक्की नक्की.
1: घरातले जे काय मेंबर आहेत, नारायण पवार, स्नेहल पवार,
0: हा
1: अनिता पवार, निलेश जगताप,
0: बर
1: रामदास नेमाने,
0: वा चला सगळे मिळून ऐका तुमच्या पसंतीचं हे गाणं.
1: नवनाथ शिंदे.
0: बर बर.
1: हा
0: धन्यवाद.
1: हा हा धन्यवाद.

0: हॅलो
1: हॅलो
0: हॅलो
1: फरमाइश.
0: हॅलो दिलो में बसे गीत कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. यात आपली
1: हा
0: फरमाइश तिचंही स्वागत आहे.
1: मी अंबिका चौक, महाराष्ट्र शहर अंबिका चौक बीड से जनार्दन वेद पाठक.
0: वा वा बोला, छान पत्ता आहे तुमचा.
1: काय नाही, मी रिटायरमेंट झालेलो, बरोबर 10 वर्ष झाले.
0: बर, कुठे सर्व्हिस केली?
1: इथं जिल्हा परिषद बीड च्या जनावर दवाखाना, ते जनावरांची सेवा करीत होतो मी.
0: बर बर, वेटरनरी.
1: औषध औषध पाणी देणं ते.
0: वा वा,
1: हा
0: ही खूप मोठी सेवा आहे.
1: हा,
0: मूक प्राण्याची सेवा खरंच खूप मोठी सेवा आहे.
1: हो, हॅलो, आमच्या घरचे.
0: हा,
1: अतुलबाई, भाग्यश्री नारायण.
0: बर,
1: छोटे बच्चे चिऊ माऊ पिऊ श्वेता बिटू आरुषी.
0: बर,
1: हा हमारे दोस्त तुमचे पुणेचे रेडूचे.
0: अच्छा,
1: धनंजय टौड.
0: बर,
1: सदाशिव थोरात. यांना सर्वांना एक मी फरमाइश गीत सांगणार आहे, ते गीत ऐकायचंय.
0: नक्की ऐकवतो, सांगा ना.
1: हा, त्या सोरगम मधलं लता मंगेशकरने गायलेलं.
0: बर,
1: कोयल बोले दुनिया डोले.
0: वा वा, छान गाणं.
1: हा, तुमचे मी पुणेचे कार्यक्रम सगळ्याच रेडूचे कार्यक्रम ऐकतो.
0: वा वा वा वा,
1: हो,
0: छान वाटलं तुमच्याशी बोलून.
1: हा, विविध भारती ऐकतो, धडकन रेडू ऐकतो, बीडच रेडू केंद्र ऐकतो,
0: आकाशवाणी बीड.
1: हा हा,
0: बीडला बरेच कार्यक्रम आपल्या इथल्या पुणे केंद्राचे पण प्रसारित होतात.
1: हो हो,
0: सकाळी 11 ते 12 दरम्यान.
1: हा हा हो,
0: 10:30 पण असतात बऱ्याचदा. आम्ही कार्यक्रम आणि विशेष गीत गंगा.
1: हा हा हो, ऐकतो ऐकतो, 11 वाजता गाणे ऐकतो.
0: ओके,
1: कारण मी

0: पुणे फोन लावायला होतो, फोन व्यंगीच लागायला, पुण्याचा नियमित स्रोत आहे.
1: वा चला हो, ही सरगम अशीच ऐकत राहा, तुमच्या आवडीनं ऐकत राहा. तूर्त सरगमचं तुम्ही निवडलेलं हे गाणं ऐका.
0: हा धन्यवाद साहेबला.
1: धन्यवाद धन्यवाद.

0: शतो हॅलो दिलमे बसे गीत हा कार्यक्रम अपरेकतात कार्यक्रमाचा उर्वरित भाग या व्यावसायिक विश्रांतीनंतर ऐकूयात.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.

0: परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: सर्व प्रकारच्या स्कूल बॅग्स, ट्रॅव्हलर बॅग्स, छत्र्या, रेनकोट साठी एकच नाव, रमेश डाईंग.
2: रमेश डाईंग.
0: तेव्हा आजच नजीकच्या शोरूमला भेट द्या.
3: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंतच. आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून. टोल फ्री नंबर 07

0: 9699 1827.
1: श्रोतो आता हॅलो दिलं पैसे गीत या कार्यक्रमाचा उर्वरित भाग सादर करते संजय भुजबळ.
2: हॅलो हॅलो हॅलो दिलो मे बसे गीत कार्यक्रमात आपलं स्वागत.
3: हॅलो
2: हा बोला. कुठलं गाणं देणार आहात?
3: माझा वाढदिवस आहे ना.
2: हा हा म्हणून शुभेच्छा तुम्हाला. गाणं सांगा कुठलं.
3: येतो सच आहे भगवान
2: है. येतो सच है भगवान है.
3: कधी लागेल ते?
2: उद्या दुपारी 12 वाजता 12 ते 1 दरम्यान विविध भारतीवरून. नाव सांगा आपलं.
3: चारुदत्त विनोद जाधव.
2: खूप खूप शुभेच्छा तुम्हाला वाढदिवसाच्या. तुमच्या पसंतीने हे गाणं. हा बोला ना.
3: येतो सगळे भगवान आहे माझा उद्या वाढदिवस आहे.
2: हो
3: उद्या किती वाजता लागेल?
2: 12 ते 1 म्हणाल ना. 12 ते 1 दरम्यान विविध भारतीवरून. बर बर
3: नातूबा
2: नक्की सगळे मिळून ऐका कारण गाणं तुम्ही सगळ्या कुटुंबासाठीच निवडलंय.
3: नक्की
2: सगळे कुटुंब मिळून ऐका. एन्जॉय करा तुमचा बर्थडे.
3: पण उद्या नक्की लावा म्हणलं.
2: हो लावणार लावणार. चला धन्यवाद आणि शुभेच्छा.

0: हेलो
1: हेलो।
0: हेलो, दिलों में बसे गीत कार्यक्रम का आपलं स्वागत।
1: हाँ नमस्ते सर, मी सारिका सुनील बोलते।
0: बोला,
1: हाँ मी नसरापूर बनेश्वर पॅराडाईज इथून बोलते।
0: स्वागत।
1: हाँ मला खूप म्हणजे जुनी गाणी खूप आवडतात ऐकायला। मी टेलरिंगचा व्यवसाय करते, दिवसभर माझा IPM चालू असतो
0: वा,
1: आणि मला गाणं ऐकायचंय।
0: सांगा सावकाश सावकाश।
1: अरे
0: हरकत नाही, टेलरिंग मध्ये काय काय काय नवे बदल, किती वर्षापासून करता टेलरिंग तुम्ही?
1: टेलरिंग आता 10-15 वर्ष झालं मी करते टेलरिंगचा व्यवसाय।
0: काय काय बदल झालेत, नव्या कुठल्या फॅशन आल्यात तुमच्या
1: फॅशन
0: क्षेत्रामध्ये?
1: आता भरपूर, आता कसं मॉडेल आताच्या मुलींना हे, त्याच्यामुळं जसं वर्ष बदलेल तसं ते फॅशन पण बदलतीये ना।
0: बरं, ही कशावरून बदलते हो फॅशन? कुणाला फॉलो करतात जास्त लोक?
1: बोला आता इंस्टाग्रामवर
0: इंस्टाग्रामवर।
1: मुली कसं आता फेसबुक बघणार हे बघणार, त्याच्यावरच त्यांची फॅशन चालते ना, त्याच्यामुळे तसं जसं सांगतील तसं आम्हाला पण बदलावं लागतंय।
0: बरोबर, एक काळ होता फक्त सिनेमा नाटक सेलिब्रिटी
1: हो
0: ज्या पद्धतीचे ड्रेस
1: हो
0: घालायचे त्या पद्धतीची फॅशन यायची, पण आता तुम्ही म्हणता त्याप्रमाणे इतके प्लॅटफॉर्म झालेत नव्या
1: हो
0: फॅशनला पुढे आणायला म्हणा, त्याचं प्रमोशन करायला म्हणा, त्याच्यामुळे तुम्ही
1: हाँ
0: स्वतःही जर एखादा नवीन काहीतरी पॅटर्न काढला आणि तो जर तुम्ही फेसबुकवर टाकला, तो जर तुम्ही
1: हाँ
0: इंस्टाग्रामवर टाकला, समाज माध्यमावर टाकला, तर तुमची एक नवी ओळख त्यात निर्माण होते, तुमचा पॅटर्न म्हणून तो खपला जातो, विकला जातो।
1: हो बरोबर आहे सर।
0: नक्की असाही कधी ट्राय करा।
1: हो चालेल चालेल सर। हा आणि गाणं सांगते, जन्म
0: हा
1: जन्म का साथ हो तुम्हारा हमारा।
0: बघा, गप्पा मारली की कसं गाणं आठवलं बरोबर।
1: हा मिस्टर पण आहेत बरोबर, CLIC मध्ये काम करतात, झोनल मॅनेजर आहेत ऑफिसर।
0: अरे वा,
1: हा
0: चला,
1: आणि
0: खूप
1: मला खूप म्हणजे खूप आवडतात जुनी गाणी।
0: खूप खूप आभार
1: हॅलो।
0: तुमचे या गाण्यासाठी आणि एकूण आकाशवाणीवरच्या प्रेमाबद्दल।
1: आणि पहिलं पण मी ट्राय केलेला पण ते मला कळलं नाही सर, माझा कॉल कधी मला ऐकायला भेटणार आहे ते,
0: बर, उद्या
1: त्याच्यामुळं मला कळेल।
0: उद्या दुपारी 12 वाजता आहे का? एकशे
1: चालेल।
0: एकला
1: ओके
0: हा
1: ओके, हा
0: एकशे एकला।
1: धन्यवाद।
0: चला,
1: आणि
0: मिस्टरांचं नाव नाही
1: सांगू
0: सांगितलं तुम्ही।
1: मिस्टरांचं नाव सुनील दत्तात्रय सणस,
0: ओके, चला दोघे मिळून
1: आणि
0: ऐका।
1: बहिणींची पण, हा बहिणींची सांगू सर नाव,
0: सांगा पटापट।
1: हा स्वाती सुरेश शिंदे, सीमा सागर लिमन, आणि भावाचं नाव राहुल पांडुरंग भिलारे आणि अमित पांडुरंग भिलारे। आम्ही अशी 5 भाऊ आहेत पण खूप एकत्र, म्हणजे असं जीव लावून असं, म्हणजे खूप म्हणजे एक असं आमचं नातं खूप छान आहे।
0: जनम
1: आणि
0: जनम का
1: आम्ही
0: साथ
1: जर
0: है, बाकी काय? जनम जनम
1: जनम
0: का
1: जनम
0: साथ
1: का
0: है।
1: साथ आहे। हा जनम जनम का साथ आहे आमच्या भाऊ भावांचं, आणि आई वडील पण खूप छान आहेत। चालते ओके
0: आई
1: सर, खूप
0: वडील
1: छान
0: खरंच
1: वाटलं,
0: छानच असतात।
1: कॉल खूप साधे आहेत आणि मस्त आहेत। कॉल ऐकल्या म्हणजे लागल्याबद्दल खूप
0: चला, खूप
1: छान
0: खूप
1: वाटते।
0: आभार, ऐकवतोय तुमचं गाणं।
1: चालते चालते ओके। हा

0: हॅलो
1: हॅलो
0: हॅलो, दिलो
1: हॅलो.
0: मी बसे गीत कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. बोला.
1: हा नमस्कार नमस्कार, बोलतो विडो मी.
0: बोला.
1: कॉलेज हिंदीत नाही का ते?
0: हिंदी नक्कीच सांगा.
1: तेरा साथ ना
0: काय काय
1: तिने आपलं का दम काय ते?
0: आज बरेच लोकांचं असं होतंय त्यांना गाणीच आठवत नाहीत. काय विश्वास नव्हता का फोन लागेल म्हणून?
1: नाही नाही लोला फोन आला मी लागणार लागणार.
0: बोला, शेवटचा लागलाय आता.
1: धनंजय मुले का भिडून? धनंजय पोळ नाही का? धनंजय पोळ.
0: धनंजय पोळ.
1: हा हा, त्यांनी नंबर दिला मला.
0: बर बर बर बर.
1: हा तुम्ही कोणी फोन लावत नाही म्हणले पुण्याला?
0: नाही नाही, अनेक लोक लावतात. तुमचं लागलं लकीली.
1: हा
0: नाहीतर
1: सांग म्हणलं. मेघारे
0: मेघारे मेघारे ऐकायचंय. बर, नक्की ऐकू.
1: कदम परिवार
0: नक्की. तुमच्या मागणीनुसार हे गाणं मी लावतोय आणि वाट बघतो आहोत आपण त्या मेघाची की जो बरसेल आणि सगळीकडे पुन्हा जीवन जिवंत होईल. आहे की नाही? सगळे वाट बघतोय की नाही आपण?
1: कदम आकाश कदम.
0: बर,
1: लक्ष्मी कदम.
0: बर,
1: कदम परिवार
0: ऐकवतोय. मेघारे मेघारे.

शदो हॅलो दिलो मे बसे गीता कार्यक्रम आपण ऐकलात. सादर करते होते संजय भुजबळ. FM बँड 101 मेगाहर्ट्झवर हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला. हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकताय पुणे विविध भारती 101 FM पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. याबरोबर जगभरातल्या श्रोत्यांशी आम्ही जोडले गेलो होतो आमच्या न्यूज ऑन AI

0: या मोबाईल ॲपवर लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा. संध्या.

0: परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: सर्व प्रकारच्या स्कूल बॅग, ट्रॅव्हलर बॅग, छत्र्या, रेनकोट साठी एकच नाव, रमेश डाईन.
2: रमेश डाईन.
0: तेव्हा आजच नजीकच्या शोरूमला भेट द्या.
3: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत. आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून. टोल फ्री नंबर 07 9 6 999 1827.

0: श्रोतो हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि पुढे ऐकताय पुणे विविध भारती 101 एफ एम पुण्यातलं पहिलं लोकप्रिय एफ एम चॅनल. याबरोबरच आम्ही आमच्या श्रोत्यांसोबत आहोत न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर लाईव्ह स्ट्रीमच्या माध्यमातून. दुपारचा 1:03 आणि 30 सेकंद होत आहेत. ऐकूयात
1: द नेक्स्ट वेव्ह. The next wave.
0: श्रोतो हा कार्यक्रम ऐकूयात कैलास शिंदेसोबत. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ए आर रहमान यांनी गायलेलं गुलजार यांचं गीत, संगीत ए आर रहमान यांचं, सहगाण्यातला श्रीनिधी व्यंकटेश यांचा आवाज, चित्रपट ओके जानू.

श्रोते हो, आपल्या रक्तातल्या लाल पेशी शरीराच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये प्राणवायू पोहोचवतात, पण जेव्हा या पेशींचा आकार सिकल सारखा होतो तेव्हा अनेक आरोग्य समस्यांना आपल्याला सामोरं जावं लागतं. सिकल सेल हा अनुवंशिक रक्तविकार आजही अनेक कुटुंबांसमोर मोठं आव्हान बनून उभा आहे. सिकल सेल म्हणजे नेमकं काय, त्याची लक्षणं, निदान आणि आधुनिक उपचार कोणते, आयुर्वेद या विकाराकडे कशा पद्धतीनं पाहतो, या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी सहभागी होऊया हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणात 16 जून रोजी दुपारी 3:30 ते 4 या वेळेत. सिकल सेल आणि आयुर्वेदाची साथ याविषयी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत तज्ज्ञ डॉक्टर गिरीश कुलकर्णी. फोन नंबर आपले नेहमीचेच 02025531705 किंवा 6. तेव्हा नक्की सहभागी होऊया आपल्या आवडीच्या कार्यक्रमात. हॅलो डॉक्टर.

0: माझा एक हट्टी शेजारी आहे. संपूर्ण कॉलनीने सोलर पॅनल बसवले पण तो काही केल्या मान्यच करत नव्हता की बिल खरंच शून्य येऊ शकत. मी म्हटलं, अरे बाबा, नावच आहे पीएम सूर्य घर मोफत वीज योजना. मग जेव्हा हळूहळू सगळ्यांचं वीज बिल शून्य यायला लागलं तेव्हा म्हणाला, आता बसवूनच घेतो. पीएम सूर्य घर मोफत वीज योजना. सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in. हर घर सूर्य
1: घर. जानते हैं वियतनाम देश की जनसंख्या कितनी होगी? यही कोई 10 करोड़. इससे भी ज्यादा घरों में हम उज्ज्वला गैस पहुंचा चुके हैं पिछले 12 सालों में. सोचो, जब करीब 11 करोड़ रसोई से लकड़ी का धुआं छटा होगा तब कितना कष्ट घटा होगा.
2: प्रधानमंत्री उज्ज्वला योजना अब सामाजिक परिवर्तन के माध्यम से देश के सतत विकास का एक बहुत बड़ा स्रोत बन चुकी है.
1: 12 साल विश्वास के, विकास के, जन कल्याण के.
3: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती,
4: भारत का गम एक्सपर्ट.
5: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत. प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य.
6: आणि
7: लग्न बस्त्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामिनी मध्ये, बिझलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे.
8: शतो व्यावसायिक विश्रांतीनंतर द नेक्स्ट वेव्ह या नवीन चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत. संगीतकार कृष्णा यांनी संगीतबद्ध केलेलं हे सुभाष कपूर यांच्या गीतासाठी मोहित चव्हाण, श्रेया घोषाल यांचा आवाज, चित्रपट जॉली LLB.

0: मोहित चव्हाण आणि श्रेया घोषाल यांचा आवाज चित्रपट जॉली LLB हे गीत आपण ऐकलात.
1: स्वरांजली जून महिन्याच्या प्रत्येक शनिवारी सकाळी 9:30 जरूर ऐका सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम स्वरांजली. जून महिन्याचं गीत आहे कवयित्री डॉक्टर प्रतिमा जगताप यांचं. संगीतकार आहेत आशुतोष कुलकर्णी आणि गायक कलाकार सावनी रवींद्र आणि धनंजय पवार.

जरूर ऐका सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम स्वरांजली, जून महिन्याच्या प्रत्येक शनिवारी सकाळी 9:30 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. सादरकर्ते आहेत गौरव शिंपी.

श्रोते, आमच्या कार्यक्रमाच्या निवेदनानंतर कार्यक्रमात ऐकूयात बाप्पी लहरी आणि कल्पना पदौरी यांच्या आवाजातलं मनोज यादव यांचं गीत. अभिषेक अक्षय यांनी सांगितलेला हा चित्रपट रनिंग शादी.

मैत्रिणींनो, येत्या 21 जूनला जागतिक योग दिनाला प्रसारित होणाऱ्या सखी संदेश या कार्यक्रमाचा विषय आहे आरोग्य योग। सख्यानो, मुलांचं आरोग्य, पतीचं स्वास्थ्य, घरातल्या ज्येष्ठांची काळजी हे सगळं करत असताना आपल्याला आपलं स्वतःचंही आरोग्य जपायला हवं, हो ना? मग येत्या मंगळवारी 16 जूनला सकाळी 11 ते 11:30 या वेळात नक्की सांगा तुम्ही तुमच्या आरोग्यासाठी काय करता। फोन नंबर आपले नेहमीचेच 02025537005 आणि 2553-1706। तेव्हा अवश्य फोन करा आरोग्य योग या सखी संदेश कार्यक्रमात येत्या मंगळवारी 16 तारखेला सकाळी 11 वाजता।

0: गीतकार समीर यांच्या गीतासाठी हा संगीताचा साज होता. संगीतकार नीरज श्रीधर यांचा. कौरबी आणि मास्टर सलीम यांनी गायलेलं गीत हे होतं इरादा चित्रपटाचं. आणि कार्यक्रमात यानंतरचं गीत आपण ऐकणार आहात ते रंगून चित्रपटासाठी सुखविंदर सिंग के कुणाल कांजाबाला आणि सहकार्यांच्या आवाजात. गुलजार यांच्या गीतासाठी संगीत आहे विशाल भारद्वाज यांचं. दरम्यान एक आमच्या कार्यक्रमाचं निवेदन आणि त्यानंतर रंगून चित्रपटाचं गीत.
1: तेजोमय नाद ब्रह्म हे.
2: शास्त्रीय संगीतातले राग, त्यांचा भाव आणि त्याचा आपल्या शारीरिक आणि मानसिक स्तरावर कसा संबंध आहे, आपल्यामध्ये असलेली ऊर्जा केंद्र आणि स्वर यांचा संबंध मी अनुभवायला लागले. या दररोजच्या अनुभवामुळे माझा अभ्यासही वाढायला लागला, त्यातली माझी गोडी वाढायला लागली आणि त्याची खोली हळूहळू समजून घेण्याचा मी अजूनही प्रयत्न करत.
3: श्रोतेहो, जागतिक योग दिन आणि जागतिक संगीत दिनाच्या अनुषंगानं 17 जूनला वनिता मंडळ कार्यक्रमात 12:00 अवश्य ऐका ध्यान संगीत आणि चक्र उपचार पद्धती याविषयी सुप्रसिद्ध गायिका धनश्री कुलकर्णी यांची यशश्री पुणेकर यांनी घेतलेली मुलाखत महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर.

सुखिंदर सिंग के कुणाल गाजन वाला निसर्गरंच्या आवाजातलं हे गुलजार यांचं गीत होतं. चित्रपट रंगून, संगीतकार विशाल भारद्वाज. नेक्स्ट वेव हा नवीन चित्रपट गीतांचा कार्यक्रम शोधतो. आपण ऐकताय FM बँड 101 मेगाहर्ट्झवर. हे आहे आकाशवाणी नेटवर्क. दुपारचा 1:30 वाजत आहे.

0: हे कस्टमर केअर कुठे? हा मॅडम
1: बोला.
0: हे केवायसी अपडेट साठी मला वारंवार मेसेज का येत आहे?
1: कारण बँकिंग सेवांसाठी निश्चित वेळेत केवायसी अपडेट करायला हवं.
0: पण हे होईल कसं?
1: जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा एटीएम मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डेंट म्हणजे बीसी कडे जा, किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याचं डिक्लेरेशन द्या.
0: अच्छा, आणि जर कोणताही बदल असेल तर?
1: तर अशा वेळी ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा देऊन केवायसी अपडेट करू शकता.
0: बस
1: बस
0: समजलं.
1: आपलं केवायसी अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्रामपंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा.
2: आरबीआय सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा.
4: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.
5: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल. किडनी तुमची, काळजी आमची.

0: रोज सकाळी 11 ते 12 या वेळेत ऐकायला विसरू नका चंदूकाका सराफ ज्वेल्स मधुमालती. प्रायोजक चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. परंपरा तीच, रूप नवे.
1: श्रोत्यांनो, व्यावसायिक विश्रांतीनंतर आमच्या नेक्स्ट वेव्ह या नवीन चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात श्रोत्यांचं पुन्हा एकदा स्वागत. पार्श्वगायक जावेद अलीने आकांक्षा भंडारी यांच्या आवाजातलं हे वेरे की वेडिंग चित्रपटाचं गीत आहे. संगीतकार फरजान फैज, गीतकार फैज अनवर.

0: यातली मजा तू ऐकूनच बघ. तुमच्या त्या ढ्यांढ्याव संगीतापेक्षा ना शास्त्रीय संगीत, वाद्य संगीत, भावगीतं, भक्तिगीतं, आणि एवढंच काय, तुमच्यासारख्या दोस्तांसाठी ना मस्त बालगीतांचा सुद्धा कार्यक्रम असतो. एकदा ऐकून बघ, चक्क माझ्यासारखा प्रेमात पडशील. हा
1: खरंच डाडू
0: खरं वाटत नाही ना, इकडे ऐक.
1: सांगतायत आकाशवाणीचे मान्यताप्राप्त कलाकार राजेंद्र कुलकर्णी.
2: अगदी न कळत्या वयापासून आकाशवाणी ऐकतोय. स्वरांचे छान संस्कार होत आहेत. आपली मराठी भावगीतं असतील, भक्तिगीतं असतील, अभंग असतील आणि शास्त्रीय संगीत अर्थातच माझे जे गुरु होते त्याच्या बरोबरीनं आकाशवाणी हा माझा तिसरा गुरु असं मानतो मी. त्यावेळेस आठवते मला अनरंजनी असेल किंवा संगीत सरिता असेल अशा वेगवेगळ्या माध्यमातून खूप खूप काही काही शिकायला मिळालं. आकाशवाणी कलाकार असं अभिमानाने मिरवायला खूप छान वाटायचं. आणि आकाशवाणी ही चिरायू हो 90 वर्ष होत आहे आणि त्याचं स्थान जे आहे आकाशवाणीचं हे आढळ आहे. गुरु आहे ती आकाशवाणी, श्रीयांचाच गुरु आहे प्रामाणिकपणे मानतो.

0: अरे चिकू, रेडिओचे कार्यक्रम आपल्याला गेली 9 दशक म्हणजे 90 वर्ष ऐकायला मिळत आहेत. निखळ मनोरंजन असतं याच्यात. म्हणजे गेल्या 90 वर्षांचा हा रेडिओ साक्षीदार आहे. समजलं का चिकू?
1: हो हो डॅडू, समजलं. आता मीही होणार बालश्रोता.

अमाल मलिक याच्या संगीत दिग्दर्शनातलं हे मनोज मुंताशिर यांचं गीत होतं, अरमान मलिक यानं गायलेलं. चित्रपट होता नूर आणि कार्यक्रम आपण गीत आहात द नेक्स्ट वेव्ह, हा नवीन चित्रपट गीतांचा कार्यक्रमातलं यानंतरचं गीत पुन्हा एकदा श्रोतो आपण ऐकणार आहात, ते आमच्या व्यावसायिक विश्रांतीनंतर ऐकूयात.

0: जरूर ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी. श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 जरूर ऐका कार्यक्रम पुना आय केअर सहंज धारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुना आय केअर मिशन हेल्दी आईज.
1: संगीतकार तनिष बागची यांनी संगीतबद्ध केलेलं आहे गीत आहे इराफत महमूद तनिष बागची यांनी लिहिलेलं. शाशा तिरुपती आणि ॲश किंग यांचा आवाज चित्रपट हब गर्लफ्रेंड.

0: परिगत द डेक्सवेव हा नवीन चित्रपटगीतांचा कार्यक्रम. श्रोता, आमच्या एका कार्यक्रमासंदर्भातलं हे निवेदन. आज दुपारी 2:30 आमच्या 7 संवाद या कार्यक्रमांतर्गत हिंदुस्थानी अभिजात संगीताचा इतिहास या 2 खंडातील ग्रंथांच्या लेखिका अंजली मालकर यांच्या गौरी लागू यांनी घेतलेल्या मुलाखतीचा पहिला भाग आज दुपारी 2:30 7 संवाद या कार्यक्रमांतर्गत प्रसारित केला जाईल. यातला हा छोटासा अंश आता ऐकूयात.
1: सगळ्यात पहिला प्रश्न की हा प्रकल्प मुळात तुमच्याकडे आला कसा आणि मूर्त रूपाला कसा गेला?
2: कसं आहे गौरीताई, की हा ग्रंथ यायच्या अगोदरच साधारण 2005 साली मराठवाड्यातील अभिजात संगीत हे माझं पहिलं पुस्तक प्रकाशित झालं, त्याला महाराष्ट्र साहित्य संस्कृती मंडळाने अनुदान दिलेलं होतं. तेव्हा पण मी अभ्यास करतच होते आणि मी त्यावेळेला औरंगाबादला, म्हणजे आजचं छत्रपती संभाजीनगर, तिथे मी होते. आणि वाचता वाचता माझ्या असं लक्षात आलं की हिंदुस्थानी संगीताची निर्मिती, त्याची बीज ही मराठवाड्यातील देवगिरी किल्ल्यात आहेत. आणि तिथे कोण होता? तर तिथे संगीत रत्नाकर करता शारंगदेव होता. तिथे प्रबंध गायक जो होता, जो पूर्ण भारतभर प्रसिद्ध होता, तो गोपाल नायक होता. तर मग मला असं तेव्हा प्रश्न पडला होता की ही मंडळी इथे सगळी असताना आता कुठे गेलं गाणं? मग त्यावेळेला त्या भागातला थोडासा धांडोळा घेतला मी शास्त्रीय संगीताचा, कारण संगीत खूपच व्यापक आहे. तर एक छोटासा भाग त्याच्यातला घेतला आणि त्यातनं ते पुस्तक तयार झालेलं होतं.
0: श्रोतो, आपल्याला ही मुलाखत ऐकता येईल आज दुपारी 2:30 7 संवाद या कार्यक्रमांतर्गत हिंदुस्थानी अभिजात संगीताचा इतिहास या 2 खंडातील ग्रंथाच्या लेखिका अंजली मालकर यांच्याशी गौरी लागू यांनी घेतलेल्या मुलाखतीचा पहिला भाग आज दुपारी 2:30 आम्ही आपल्यासाठी प्रसारित करू. आणि दरम्यान आता कार्यक्रमामध्ये द नेक्स्ट वेव या नवीन चित्रपटगीतांच्या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकण्यापूर्वी काही व्यावसायिक जाहिराती, आणि त्यानंतर आपण ऐकणार आहात ते जसवीर जस्सी आणि सोनिया शर्मा यांच्या आवाजातलं कुडी गुजरात की हे गीत.
3: जानते हो, बेल्जियम या ग्रीस की कुल आबादी भी इतनी नहीं है, जिससे ज्यादा महिलाएं हमारे देश में लखपति दीदी बनी हैं. 3 करोड़ से अधिक महिलाएं लखपति दीदी बनकर बनी हैं परिवार और देश का आर्थिक आधार.
4: लखपति दीदी बनाने का ये अभियान आने वाली पीढ़ियों को सशक्त करने का एक महाअभियान है.
3: 12 साल विश्वास के, विकास के, जन कल्याण के.
5: पुणे पीपल्स बँक प्रस्तुत गजर हरिनामाचा दररोज संध्याकाळी 7:30 ते 8 जरूर ऐका. प्रायोजक पुणे पीपल्स बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.
6: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.
7: कल रात 7 बजे सुनिए विशेष जयमाला. इस कार्यक्रम के पहले भाग के प्रायोजक देवदर्शन धूप अगरबत्ती, धूप स्टिक्स, कोन्स एवं हवन सामग्री.

श्रोतेहो शास्त्रीय संगीतासोबतच सिने संगीतानं संगीत रसिकांचं भावविश्व समृद्ध केलं. सैगल आणि मुकेशची अनुनासिकता, त्यातला दर्द, तलत आणि हेमंत कुमारच्या स्वरकंपनांनी त्या तरलतेला अतिउच्च नेलं. सुरैया, नूरजहाँ, झोराबाई, शमशाद बेगम, गीता दत्त, लता, आशा, उषा यांच्या कोकीळ कंठानं ते अधिक समृद्ध झालं. आणि मोहम्मद रफी, महेंद्र कपूर, किशोर कुमार ह्यासारख्या दिग्गजांमुळे ते अधिकच भारदस्त झालं.

देवेंद्र काफीर यांनी लिहिलेल्या या गीतासाठी संगीत आहे जयदेव कुमार यांचं, जसबीर जस्सी सोनिया शर्मा अक्कासा सिंग यांचा आवाज, चित्रपट स्वीटी वेड्स एनआरआय.

शुद्ध The Next Wave या नवीन चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं हे शेवटचं गीत. रिंकू गिरी आणि पूजा बसनेट आणि सहकाऱ्यांच्या आवाजातलं मुबारका चित्रपटासाठी हे गीत कुमार यांनी लिहिलं होतं. याबरोबर त्याचा नवीन चित्रपट गीतांचा नेक्स्ट वेव्ह हा कार्यक्रम समाप्त करण्याची कैलास शिंदेला अनुमती द्या. नमस्कार.

0: The next wave. The next wave.
1: हा कार्यक्रम आपण ऐकलात एफ एम बँड 101 MHz. हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि पुढे ऐकता पुढे विविध भारती 101 FM पुण्यातलं पहिलं लोकप्रिय एफ एम चॅनल.
2: ये नैना, ये काजल, ये जुल्फे, ये आंचल.
1: श्रोतो, याबरोबर जगभरातल्या श्रोत्यांशी आम्ही जोडले गेलो होतो आमच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून. दुपारचा 2:01 होत आहेत. जुनी हिंदी चित्रपट गीतं ऐकूयात. यामध्ये किशोर कुमार यांच्या आवाजातलं, गीतकार अमित खन्ना यांचं गीत, संगीत बप्पी लहरी यांचं, चित्रपट दिल से मिले दिल.

श्रोताओं आपको कह देते हैं इस फिल्म का नाम। एक बार कहो चितबड़ा सह गीत होता गायका ने, संगीतकार होते बापी लहरी, रचना होते कुलवंत जानी यांच्या। अच्छा जुन्या हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमाचा समारोप करत आहोत राजेश रोशन यांच्या संगीत दिदर्शनातल्या अंजान यांच्या गीताना। किशोर कुमार तसंच उषा मंगेशकर आणि सकरांचा आवाज, चित्रपट प्रियतमा।

0: संगीत, अरब संगीत एकमेकांमध्ये मिसळून जाण्याचा काळ त्या तपासतात, प्रेमानी मांडतात. 13व्या शतकापर्यंत संस्कृती किंवा अध्यात्म तत्वज्ञानाचा भाग असलेलं संगीत राजाश्रयाला गेल्यावर त्यात निर्माण झालेले प्रवाह, बंदिशी, कवी, वाद्य यांचा धांडोळाही त्या घेतात. राज्यांच्या राज्य सीमा जशा रुंदावल्या तसा संगीताचा प्रसार सरमिसळ कशी झाली याविषयीही त्या लिहितात. अगदी तानसेन ते विष्णू नारायण भातखंडे यांच्या दरम्यान असलेल्या असंख्य कलावंत त्यांची वैशिष्ट्य याबद्दल बोलतात, त्यांच्या वंशावळी या ग्रंथामध्ये मांडतात. म्हणजे अगदी अमीर खुसरो, संत मीराबाई, कबीर, गुरु नानक, तानसेन ते अगदी बी आर देवधर भातखंड्यांपर्यंत अनेकांची छोटी चरित्रही या ग्रंथामध्ये आपल्याला वाचायला मिळतात. संगीताच्या अंगाने केलेली आपल्याच देशाची ही सफर अतिशय रंजक आहे. राजकीय सामाजिक परिस्थितीनुसार संगीतात झालेल्या बदलांचाही ती धांडोळा घेते. अंजली, हा ग्रंथ मी चाळला, वाचला असं म्हणत नाही, पण तो ग्रंथ चाळताना माझा वेळ फार छान गेला आणि आपण जे शास्त्रीय संगीत म्हणा किंवा हिंदुस्थानी संगीत ऐकतो आहोत त्याच्या मागच्या अनेक गोष्टींची साखळी उलगडण्याला मला याचा फार उपयोग झाला आणि मी खरंच याच्यामध्ये गुंगून गेले. सगळ्यात पहिला प्रश्न की हा प्रकल्प मुळात तुमच्याकडे आला कसा आणि मूर्त रूपाला कसा गेला?
1: कसं आहे गौरीताई, की हा ग्रंथ यायच्या अगोदरच साधारण 2005 साली मराठवाड्यातील अभिजात संगीत हे माझं पहिलं पुस्तक प्रकाशित झालं, त्याला महाराष्ट्र साहित्य संस्कृती मंडळाने अनुदान दिलेलं होतं. तेव्हा पण मी अभ्यास करतच होते आणि मी त्यावेळेला औरंगाबादला, म्हणजे आजचं छत्रपती संभाजीनगर, तिथे मी होते आणि वाचता वाचता माझ्या असं लक्षात आलं की हिंदुस्थानी संगीताची निर्मिती, त्याची बीज ही मराठवाड्यातील देवगिरी किल्ल्यात आहेत. आणि तिथे कोण होता? तर तिथे संगीत रत्नाकर करता शारंगदेव होता. तिथे प्रबंध गायक जो होता, जो पूर्ण भारतभर प्रसिद्ध होता, तो गोपाल नायक होता. तर मग मला असं तेव्हा प्रश्न पडला होता की ही मंडळी इथे सगळी असताना आता कुठे गेलं गाणं? मग त्यावेळेला त्या भागातला थोडासा धांडोळा घेतला मी शास्त्रीय संगीताचा, कारण संगीत खूपच व्यापक आहे. तर एक छोटासा भाग त्याच्यातला घेतला आणि त्यातनं ते पुस्तक तयार झालेलं होतं. त्याच्यानंतर मुलांना शिकवताना मला नेहमी प्रश्न पडायचा की तानसेन नंतर एकदम भातखंडेच कसे काय, त्याच्यामध्ये कोणी नव्हतं का? किंवा आपल्या या परंपरा जेव्हा बदलत गेल्या तेव्हा त्या बदलांना सपोर्ट जो आहे तो संस्थानिकांनी दिलेला वेळोवेळी दिसलेला आहे, मग तो कशा प्रकारचा होता हे मला प्रश्न नेहमीच पडायचे शिकवताना. आणि एके दिवशी अचानक त्यावेळेला महाराष्ट्र साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष बाबा भांड यांनी हा प्रस्ताव मांडला की हिंदुस्थानी अभिजात संगीताचा इतिहास तुम्ही लिहाल का, मध्ययुगीन आणि आधुनिक काळापर्यंत, म्हणजे 1947 भारताच्या स्वातंत्र्यापर्यंत. तर मला निश्चितच आनंद झाला आणि मला असं वाटलं की ह्याची गरज आहे विद्यार्थ्यांना सुद्धा आणि आमच्यासारख्या शिक्षकांना सुद्धा की आपल्याला त्याची एक साखळी तयार करता येते का परंपरेची. आणि मी तो ॲक्सेप्ट केला आणि साधारण मला 4 वर्ष लागले, 4 वर्ष सतत रोज असं मी म्हणे.
0: ध्यास घेतल्याशिवाय या गोष्टी होत नसतात.
1: हो, आणि सुदैवाने काय झालं, कोविड आला, कोविडच्या काळात कुठे जायचं नव्हतं, यायचं नव्हतं, आणि मला पुस्तकं मिळत गेली, आपोआप मिळत गेली. पुस्तकं वाचता वाचता समजा मला एखादा मुद्दा राहिला की अरे या मुद्द्यावर कुठे काही आहे का, तर मला इंटरनेटचा अतिशय फायदा झालेला आहे. कारण त्या काळामध्ये सगळ्या लोकांचा सगळा भार इंटरनेटवर होता आणि अनेको संशोधनाचे आर्टिकल्स होते, पुस्तकं होती संशोधनात्मक. बाहेरच्या देशात ज्यांनी ज्यांनी संशोधन केलेलं आहे त्या लोकांनी आपले पेपर्स हे इंटरनेटवर टाकले होते आणि ते सगळे पेपर्स वाचायला मला मिळाली, अनेक चित्र मला त्याच्यात पाहायला मिळाली आणि त्यातनं हे पुस्तक घडलं असं मी म्हणू शकते.
0: पण तुम्ही स्वतः कलाकार आहात, गायिका आहात आणि अशा वेळेला त्याचा सामाजिक किंवा राजकीय धांडुळा घ्यावा हे कसं काय डोक्यात आलं?

0: कलाकार जरी असले तरी सुद्धा मी शिकवते ना गाणं, गाणं शिकवते म्हणजे मी लेक्चर्स घेते, इतिहास काय होता वगैरे असे असे लेक्चर्स घेते. पहिली गोष्ट अशी की मला स्वतःला गाण्याबरोबरच इतिहास सुद्धा विषय आवडतो, त्याच्यामुळे इतिहासाविषयी मी खूपच जागरूक असते. तर हे सगळं करताना गाणं तर मी अनेक वर्ष गातच होते, पण गाताना बंदिशी समोर येतात, मग बंदिशींचा अर्थ काय, मग बंदिशींच्या शब्दांना जर अर्थ नसेल तर मग बंदिशी कशाला गायच्या, मग तरणेच गायले पाहिजेत. असा सगळा वैचारिक माझी जी काही घडण आहे ती पण सायमल्टेनियसली गाण्याबरोबर होत गेलेली आहे.
1: हा अचानक आलेला विचार नाही, त्याच्या सोबतच तुम्ही मोठे झालात असं म्हणूया. कारण ही जीवनदृष्टी अशी
0: हो हो
1: केवळ आपला विषय असं नाही तर त्याच्या भोवताली असलेल्या गोष्टींचाही धांडोळा.
0: माझ्या घरामध्ये तीन विषय त्याच्यावर बोललं जातं, कारण आम्ही घरातली चौघही माणसं चार वेगळ्या क्षेत्रातली आहोत, त्याच्यामुळे घरी आलो की एक विषय नसतो, आम्हाला एक चार पाच विषय असतात बोलायला, आणि त्यातून सुद्धा मनाची एक घडण होते असं मला वाटतं.
1: आणि ती कलाकाराला किती आवश्यक,
0: ती अतिशय आवश्यक असते, आपण त्याच्याकडे फार सम्यक दृष्टीने बघू शकतो.
1: मुख्य सहाय्यभूत झालेले ग्रंथ याच्यासाठी कुठले म्हणाल तुम्ही?
0: सगळ्यात महत्वाचा ग्रंथ मला असा वाटला की तो म्हणजे कोड आर्ट्स, मनोहरलाल पब्लिकेशनचा हिंदुस्तानी म्युझिक 13th to 20th century हा ग्रंथ जो आहे हा मला फार महत्वाचा वाटला. ह्या ग्रंथामध्ये अनेक परदेशातले जे संशोधक आहेत हिंदुस्तानी संगीतावर संशोधन केलेले आहेत, त्या लोकांनी त्यांचे पेपर्स लिहिलेले आहेत, तर हा ग्रंथ एक अतिशय महत्वाचा ग्रंथ आहे. दुसरा ग्रंथ मला असं वाटला की लक्ष्मीनारायण गर्ग यांनी भारत के संगीतकार नावाचा एक अतिशय जाड मोठा असा ग्रंथ लिहिलेला आहे, की त्याच्यामध्ये त्यांनी जवळपास 200 वर्षापूर्वीपासून ज्या संगीतकार त्यांना जे जे काही आढळलेले आहेत त्यांचं चरित्र छोटेखानी त्यांनी लिहिलेलं आहे. तर हे दोन ग्रंथ आहेत. ह्याच्याशिवाय आपल्याकडे अनेको ग्रंथ आहेत की जे फार महत्वाचे होते. संगीत रत्नाकर आहेच आहे,
1: वारंवार उल्लेख संगीत रत्नाकरचा केला आहे त्याच्यात,
0: आणि बृहद्देशी ग्रंथ त्याच्या अगोदरचा होता. अहोबलांचं संगीत पारिजात आहे हा ग्रंथ फार महत्वाचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला मी आता सांगितला जो मुरक्का ए दिल्ली नावाचा जो ग्रंथ मोहम्मद शाह रंगीलेच्या काळामध्ये लिहिला गेला, त्या ग्रंथाचा सुद्धा उल्लेख करणं अगदी गरजेचं आहे. किताबे नवरस ह्या ध्रुपदाचे या कंपायलेशन असलेला ग्रंथ तो सुद्धा मला फार महत्वाचा वाटला. असे अनेक ग्रंथ आहेत.
1: ऐने अकबरीचा पण उल्लेख याच्यामध्ये,
0: ऐने अकबरी आहे, ऐने अकबरी पण नक्कीच आहे, कारण ऐने अकबरी मधनं अकबराच्या दरबारामध्ये किती प्रकारचे कलाकार होते किंवा अकबराची दिनचर्या संगीताने सुरू व्हायची ह्याचे पण उल्लेख त्याच्यामध्ये सापडतात. तर तानसेन विषयी आहे, म्हणजे स्पष्ट उल्लेख आहे की 1000 वर्ष ह्याच्या पुढेही असा कलाकार होणार नाही असं ऐने अकबरीमध्ये लिहिलेलं आहे.
1: आपल्याकडचं हिंदुस्तानी संगीत मौखिक परंपरेतनं पुढे पुढे जात राहिलं असं जर मानलं तर सगळ्यात पहिला हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताबद्दलचा लिखित स्वरूपातला उल्लेख कुठे सापडतो आज?
0: संगीत रत्नाकर. संगीत रत्नाकर हा ग्रंथ दोन्ही कर्नाटक संगीत आणि हिंदुस्तानी संगीत या दोघांचाही शेवटचा रेफरन्स बुक म्हणून वापरला जातो, आणि त्याच्यानंतर हिंदुस्तानी संगीत हे संकरातून निर्माण झालेलं आहे. तर त्याच्याविषयीच्या थोड्या थोड्या थोड्या थोड्या गोष्टी या नंतर इतर ग्रंथांमध्ये पर्क्युलेट व्हायला लागल्या. त्याच्यामध्ये राणा कुंभाचा संगीतराज नावाचा ग्रंथ आहे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचा जो ग्रंथ आहे की फारसीमध्ये लिहिलेला भारतीय संगीतावरचा ग्रंथ तो आहे गुनियात उल मुनिया. गुजरातमध्ये लिहिला गेलेला हा ग्रंथ आहे.
1: अच्छा.
0: साधारण 14व्या शतकाच्या उत्तरार्धात लिहिला गेलेला हा ग्रंथ आहे गुनियातुल मुनिया. या ग्रंथामध्ये आपल्याला लक्षात येतं की कव्वाल यांचा कसा प्रभाव पडत गेलेला आहे आणि कव्वालांना भारतीय संगीत शिकणं किती गरजेचं आहे असं त्याच्यामध्ये नमूद केलेलं आहे की तुम्हाला रागदारी संगीत आलं पाहिजे असं त्या गुन्ह्यातुल मुनियामध्ये लिहिलेलं आहे.
1: संकर हा शब्द मगाशी वापरला तर संकर हा दोन्ही बाजूनी घडणं अपेक्षित आहे, म्हणजे हिंदुस्तानी संगीतावरती जसा प्रभाव होता तसा

0: फारसी संगीताने पण हिंदुस्थानी संगीतातलं काही आत्मसात केलं आणि हा प्रवाह पुढे गेला असं म्हणूया.
1: संगीताच्या शंकराच्या बाबतीत मी म्हणेन तर तो काळ असतो. संगीत हे शेवटी एक घटक आहे समाजाचा, समाजाच्या सांस्कृतिक घटकातला एक घटक आहे. जेव्हा समाजाची उभारणी होते तेव्हा त्याचे चार खांब मानले गेलेले आहेत. एक तत्वज्ञान आहे, एक कला आहे, एक भाषा आहे आणि एक आरोग्याशी संबंधित गोष्टी. तर ह्या हे चार खांब असतात.

0: की ही सगळी लोक स्थिरावली होती हिंदुस्थानामध्ये आणि संकराचा काळ सुरू झालेला होता. म्हणजे याच्यामध्ये भाषेचा संकर दिसून येतो, आपल्याला कपड्यांचा संकर दिसून येतो, त्याच्यानंतर खाण्याच्या वस्तूंचा संकर दिसून येतो, विचार पद्धतीचा संकर दिसून येतो, राज्य पद्धतीचा संकर दिसून येतो आणि म्हणूनच संगीताचा सुद्धा संकर त्या काळामध्ये झालेला आपल्या लक्षात येतो. आणि ह्या संकराचा गाण्याच्या अर्थाने म्हणाल तर मुख्य पुरुष होता अमीर खुसरो. तर अमीर खुसरो हे एक विलक्षण व्यक्तिमत्व होतं. त्यांनी काय केलं की त्याची आई ही हिंदुस्थानी होती आणि वडील हे तुर्की होते, त्यामुळे त्याचा जो प्रवेश आहे तो दरबारापासून लोकांपर्यंत सगळीकडे त्याला प्रवेश मिळायचा. त्या काळामध्ये त्याचे आजोबा हे लष्करी अधिकारी होते, त्याच्यामुळे सुद्धा त्याचा एक मान होता दरबारामध्ये. तो अतिशय उत्तम शीघ्र कवी होता, त्याला गझल याविषयी प्रचंड आवड होती, तो स्वतः करायचा गझल आणि मुशायरे व्हायचे घरामध्ये, त्यामुळे संगीताशी त्याचा संबंध होता. दुसरी गोष्ट अशी की दरबारामध्ये त्या काळात खुरासन वगैरे या भागातून अनेक कलाकार यायचे. अल्लाउद्दीन खिलजी हा मुळात तुर्की होता, तो तिकडून आलेला होता, त्यामुळे इथल्या संगीत परंपरेमध्ये तो रमत नव्हता. मग अशा वेळेला त्या काळामध्ये जे परकीय राजकर्ते आपल्याकडे आले होते ते इराण आणि अरबस्तान इथून कलाकारांना मागवायचे आणि ते कलाकार यायचे इथे, त्यामुळे ते संगीत ऐकून अमीर खुसरो मोठा झालेला होता. दुसरं वैशिष्ट्य अमीर खुसरोचं की तो निजामुद्दीन औलिया चिश्ती संप्रदायाचे जे गुरु होते त्यांचा तो मुरीद म्हणजे शागिर्द होता. निजामुद्दीन औलिया यांना भारतीय संगीत विलक्षण आवडत होतं. त्यांनी तर अमीर खुसरोला म्हटलंय की तू जाऊन शोध घे की ये मौसिकी रूह को जलाता है. तर हे का घडतंय, आत्म्याला प्रज्वलित करणारं असं हे संगीत आहे असं निजामुद्दीन औलियानी म्हटलं होतं, आणि त्याचा शोध घे असं त्यांनी त्यांच्या आवडत्या शिष्याला सांगितलं. तर अमीर खुसरोने जेव्हा शोध घेतला तेव्हा त्याला सांगण्यात आलं की देवगिरीमध्ये गोपाल नायक नावाचा एक फार मोठा प्रबंध गायक आहे. असं म्हणतात की गोपाल नायकाची जी शिष्या होती जेठाई, ती जेठाई रामदेवराय यादवाची मुलगी होती आणि ती जेठाई जेव्हा अल्लाउद्दीन खिलजींनी आक्रमण केलं देवगिरीवर तेव्हा जेठाईला तिथे नेण्यात आलं आणि ती वीणा वाजवायची. आणि वीणा हे एकमेव वाद्य असं होतं की जे अल्लाउद्दीन खिलजीच्या दरबारामध्ये वाजवलं जात होतं असं अमीर खुसरोनी म्हटलेलं आहे त्याच्या पुस्तकामध्ये. तर अमीर खुसरो स्वतःला तृतीय हिंद म्हणून घ्यायचा. तृतीय हिंद म्हणजे मी हिंदुस्थानाचा पोपटे. आता पोपटे म्हणजे काय आहे, तर पोपटाचा अर्थ असा असतो की जे काय ऐकलेलं असतं ते तो बोलतो. त्याला हिंदुस्थानी संगीताविषयी अत्यंत अभिमान होता आणि हिंदुस्थानी परंपरेविषयी त्याला अभिमान होता, पण त्याला त्या कळत नव्हत्या. म्हणून त्यांनी गोपाल नायकाला देवगिरीवरून देवगिरीची जी तिसरी स्वारी झाली त्या काळात त्याला तो घेऊन गेला. असं म्हणतात की
1: दिल्लीला
0: गोपाल नायक आणि त्याच्या बरोबर 100 शिष्य त्याचे दिल्लीला गेले. आणि तिथे गेल्यानंतर आता अनेक जणांच्या अनेक कथा आहेत की गोपाल नायक गायले मग त्यांनी पडदे आडून ऐकलं, मग त्यांच्यात प्रतियोगिता झाली आणि मग स्पर्धा झाली आणि मग गोपाल नायकाचं गाणं अमीर खुसरोनी जसं तसं गायलं आणि तो जिंकला. अशा कथा आहेत, तेवढा त्यातला फक्त मी अर्थ असा घेते कारण मला या कथा तशाच घडल्या अशा वाटत नाही. कारण त्याच्या मागचं असं आहे की कुठलाही कलाकार आपल्या जवळची विद्या इतकी सहजासहजी कोणालाही देत नाही, तो शिष्याला पारखून घेत असतो मगच तो देतो. तर असं मी म्हणू शकेल की अमीर खुसरोचं डोकं जे होतं ते टीप कागदासारखं होतं. त्यांनी ते गाणं ऐकलं आणि त्यांनी ते मांडलं, पण ऐकून नुसतं मांडणं म्हणजे गाणं येणं नव्हे, तर गाणं येण्यासाठी तुम्हाला त्याचं मर्म कळावं लागतं. मग ते मर्म त्याला कळलं असं मी म्हणणार नाही, कारण मर्म कळण्यासाठी आपलं आयुष्य घालवावं लागतं.

0: तर त्यांनी गोपाल नायकाकडून हिंदुस्थानी गायन पद्धतीचा एक स्वस्थान नियम पद्धत म्हणतात त्याला, ती विचार पद्धती घेतली, आलापचारी करण्याची स्वस्थान नियम पद्धती ती घेतली. तुर्की अरबी फारसी संगीतातनं त्यांनी ते सेहतार नावाचं वाद्य होतं तेव्हा, म्हणजे सतारीचं मूळ स्वरूप असं मानलं जातं. त्याच्यावर 12 पडदे असायचे,
1: बर,
0: तर 12 पडद्यातून 12 स्वरांची निर्मिती झालेली आहे असं म्हटलं जातं. म्हणजे हा संकर कसा होतो तर आपल्याकडे 7 शुद्ध स्वर आणि 5 कोमल आणि तीव्र स्वर मानले जातात, त्याला विकृत स्वर म्हणतात. तर हे 12 स्वर त्या वाद्यावर वाजायचे, त्याला 12 पडदे होते. तर याच्यातनं ह्या 12 स्वरांची निर्मिती झाली असं म्हटलं जातं. ह्याचे पुरावे आपल्याकडे मिळत नाही, कारण संगीत ही मौखिक परंपरेतनं आलेलं आहे आणि श्राव्य कला आहे ही. श्राव्य कला काही क्षणभरच राहत असते, ती नंतर भूतकाळात जाते. त्याच्यामुळे असा दोन्हीचा संकर झाला आणि हिंदुस्थानी संगीत पद्धतीचा जन्म झाला. जन्म म्हणजे असं काही लगेच होत नसतं, तर त्याची बीज रोवली गेली. ही नंतरच्या काळामध्ये कव्वालांनी ह्या बीजांचा प्रसार संपूर्ण भारतामध्ये केला, कर्नाटकापर्यंत, असं मला वाटतं.
1: हिंदुस्थानी संगीताच्या बाबतीत नेहमी वापरले जाणारे दोन शब्द म्हणजे मार्गी संगीत आणि देशी संगीत, याच्या इतिहासाबद्दल काय सांगाल?
0: मार्गी संगीत म्हणजे जे पूजेसाठी वापरलं जातं, ज्याच्यामध्ये भौतिक फळाची कुठेच अपेक्षा नाही, याला मार्गी संगीत म्हणतात. म्हणजे सामवेदाच्या ऋचा आपण म्हणू शकतो की त्या मार्गी संगीतातल्या होत्या. पण देशी संगीता संगीत जे आहे, हे संगीत 7व्या 8व्या शतकात सुरू झालं. राग ही संकल्पना देशी संगीतातून आलेली आहे. त्याच्या अगोदर आपल्याकडे मूर्छना होत्या, जाती गायन होतं, ते वेगळ्या पद्धतीचं होतं, त्याचा उद्देश वेगळा होता. उद्देशाशी मार्गी आणि देशी जोडलं गेलेलं आहे,
1: त्याच्यावरनं हा फरक केला जातो.
0: हो, म्हणजे मार्गी संगीत म्हणताना ते ईश्वराशी निगडित संगीत असतं, ते अपरिवर्तनीय असतं, त्याच्यामध्ये बदल करणं अपेक्षित नसतं. म्हणजे जसं आपल्याकडे कुलदैवत असते आपले, तर ती बदलत नाही. आपण कुठेही जगभर गेलोत, अमेरिकेत जरी राहायला गेलोत, तरी आपली कुलदैवता जर अंबेजोगाईची देवी असेल तर ते तिथून देवीचं दर्शन करायला येतात. तसं त्याच्या धुना बदलत नाहीत, त्या धुना तशाच राहतात आणि परंपरेने त्या धुना एका गुरुकडनं त्याच्या शिष्याकडे हस्तांतरित केल्या जातात आणि त्याला निक्षून सांगितलं जातं की याच्यात बदल अपेक्षित नाही, हे जसं आहे तसंच गायचं आहे, कारण हे देवाचं गाणं आहे. पण देशी संगीतामध्ये मनोरंजन हा एक महत्वाचा फॅक्टर त्याच्यामध्ये तयार होतो
1: आणि विस्ताराची मुभा त्या कलाकाराला,
0: मग विस्ताराची मुभा त्या कलाकाराला येते. म्हणजे काय होतं तर प्रबंध गायकीमध्ये 13व्या शतकात आपण असं म्हणूया की शुद्ध प्रबंध, सूड प्रबंध नावाचा एक प्रबंध होता. हा शुद्ध प्रबंध केवळ देवालयात गायला जायचा आणि त्याची प्रोसेस ठरलेली असायची. यानंतर हे, यानंतर हे, यानंतर हे, एक ताली नंतर तुम्हाला गौंडाली नृत्य करायचं आहे. हा सगळा क्रम ठरलेला आहे. या क्रमामध्ये काहीही बदल होणार नाही. पण तुम्ही आली प्रबंध घेतला, तुम्ही विप्रकिरण प्रबंध घेतला, ह्या प्रबंधांमध्ये मात्र विस्ताराला वाव होता. तिथे तुमच्या कल्पनाचा वापर करण्याला तिथे परवानगी होती. त्याच्यामुळे ते मनोरंजनात्मक होतं. त्याचा उद्देश हा लोकरंजनाचा होता, त्याचा उद्देश हा राजाच्या स्तुतीचा होता, त्याचा उद्देश हा बौद्धिकही असू शकतो, हा भावनिकही असू शकतो. पण मार्गी संगीतात बौद्धिकता भावनिकतेला कुठेही थारा नाही. तुम्हाला ईश्वरासाठी करायचं, त्यामुळे ते काही गोड असलं पाहिजे अजिबात नाही. आवाज गोड आहे का? जरुरी नाही. त्याच्यात भावदर्शीपणा असला आला पाहिजे का? जरुरी नाही. सूर्य स्तुती करता आहात, वरुण स्तुती करता आहात, तिथे तुमच्या भावनांना काही अर्थ नाही, असा त्या दोन मधला फरक आहे.
1: पण हे संगीत मग सर्वसामान्य माणसापर्यंत पोचलेलं होतं आणि अगदी तुम्ही मगाशी उल्लेख केला की रस्त्यावरती हे संगीत होतं
0: अगदी,
1: आणि राजदरबारात ते पोचणं आणि सामान्य माणूस त्याच्यापासून लांब जाणं, ही प्रक्रिया, तो काळ कुठला?
0: हा कालांतराने घडत गेलेली गोष्ट आहे. म्हणजे 13व्या शतकामध्ये माहीम भटाचं आपण जर वाचलंय

0: किंवा चक्रधर स्वामींचं वाचलं त्याच्या लीळा चरित्रांमध्ये वगैरे, तर त्याच्यामध्ये असं दिसतो की तो रस्त्यावरचा गोसावी हा शुद्ध प्रबंध गात चाललेला आहे आणि तो प्रबंध ऐकून चक्रधर स्वामींना आनंद झाला आणि त्याला एक रुपया दिधला असं त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे. तर म्हणजे तो रस्त्यापर्यंत आलेला होता. हे प्रबंध सगळे आपल्याकडे विप्रकीर्ण प्रबंधामध्ये ओवी प्रबंध आहे, तर हे ओव्या तर घरोघरी गायल्या जात होत्या. त्यामुळे संगीत हे आपल्या आयुष्यातला अविभाज्य घटक आहे, ते तेव्हाही होतो. आणि नंतरच्या काळामध्ये जेव्हा परिष्कृतता आली संगीतामध्ये, म्हणजे हा काळ मी म्हणेन मानसिंग तोमराच्या काळ म्हणू शकतो, ध्रुपद गायकीचा काळ. ध्रुपदाच्या अगोदर विष्णुपद होती. विष्णुपद म्हणजे भक्ती काव्यातनं आलेली जी पदं होती त्यांनाही रागदारी संगीताचाच वापर केलेला होता. नानकांनी तर त्यांचा जो ग्रंथ आहे गुरुग्रंथ साहेब जो आहे हा रागांवर लिहिलेला आहे. पहिला महिला जो आहे तो श्री महिला म्हणून म्हटलं जातं आणि त्याच्यामध्ये श्रीरागापासून त्यांनी त्या महिलातलं गायन सुरू केलेलं आहे. त्याच्यामध्येही त्यांनी पाहिलं असेल तर तुम्ही पाहिलं असेल तर अनेक कवींचे संतांचे त्यांनी पद त्याच्यामध्ये अंतर्भूत केले. नामदेवांचा तर आहेच आहे, पिपा आहे त्याच्यामध्ये, कबीर आहे. तर भक्ती परंपरेतनं सुद्धा संगीत पुढे गेलं, पण ते भक्ती परंपरेतलं संगीत हे समाजामध्ये रुजलेलं होतं. जेव्हा दरबारामध्ये संगीत जातं तेव्हा त्याच्यामध्ये बौद्धिकता, त्याच्यामधला एस्थेटिक व्हॅल्यू, सौंदर्यशास्त्र हे अधिक प्रगल्भ होत जातं. कारण दरबारामधले सगळे दरबारी हे अतिशय बुद्धिमान, चतुर आणि राज्य शासनाच्या अर्थाने त्यांचा माइंडसेट तयार असतो. त्यामुळे सौंदर्याची जी काही भूमिका असते, सौंदर्यशास्त्र म्हणता येईल, त्याचा वापर दरबारामध्ये केला जातो. जे भावकाव्य इथे असतं संत परंपरेमध्ये, तिथे ते काव्य नागर काव्य होतं, त्याच्यामध्ये सौंदर्यशास्त्राचा वापर अधिक केला जातो. त्यामुळे विष्णुपदाकडनं ध्रुपदाकडे येताना जे बदल घडले ते बदल ह्या अर्थानेच घडलेले आहेत.
1: आणि ख्याल गायकी आमिर खुसरोंपासून सुरू झाली असं म्हणूया, किंवा तुम्ही या ग्रंथामध्ये त्याबद्दल काय लिहिलं?
0: असं आहेच आहे, म्हणजे म्हटलं आहे की ख्याल गायकी आमिर खुसरोंनी सुरू केलेली आहे, पण तसं ते खरं नाहीये. कारण कोणी एक माणूस एक फॉर्म नाही तयार करू शकत. फॉर्म करताना जसं गंगेमध्ये अनेको प्रवाह एकत्रित येऊन गंगा होते, तसंच संगीताच्या बाबतीमध्ये एखादा कुठला तरी गायन प्रकार एखाद्या माणसाने केलेला आहे असं म्हणणं जरा धाडसाचं वाटतं मला. कारण ख्याल हा काव्य प्रकार होता आणि हा काव्य प्रकार सुफी कव्वाल गायचे, जसा तराणा हा आमिर खुसरोंनी तयार केला असं होत नाही. आमिर खुसरोंनी त्याला लोकप्रिय केलं असं पण म्हणूया, त्याला दरबारामध्ये राजाश्रय दिला गेला. कुठलाही काव्य प्रकार हा आश्रयाशिवाय, राजाश्रयाशिवाय किंवा लोकाश्रयाशिवाय पॉप्युलर होऊ शकत नाही. तर आमिर खुसरोचं कॉन्ट्रीब्युशन असं म्हणेन की त्यांनी त्याला राजाश्रय दिला, त्यांनी त्याला पॉप्युलर करण्याच्या नवीन टेक्निक्स डेव्हलप केल्या असं आपण म्हणू शकतो.
1: याला जोडूनच मला एक प्रश्न विचारायचा की जेव्हा समाज स्थिरावतो किंवा सुखवस्तू असतो, थोडक्यात युद्ध नसतात, असा जो काळ असतो तेव्हा संगीत बहरतं किंवा कला बहरतात, याबद्दल काय म्हणाल? तुमच्या इतक्या सगळ्या संशोधनात तुम्हाला लक्षात आलेली
0: हो, म्हणजे स्थिरता असेल तर मनुष्य कलेकडे वळतो, म्हणजे त्याला खूप अँगल्स आहेत. स्थिर असताना आपण
1: सुरक्षित असणं,
0: मन सुरक्षित असेल तर तुम्ही कलेकडे वळता, म्हणजे आधी पोटोबा आणि मग विठोबा आपल्याकडे फार पॉप्युलर अशी म्हण आहे. तर तुमचं आधी पोट भरलेलं असेल, स्थिर असाल, मग तुम्ही काव्याचा आनंद घ्याल, मग तुम्ही संगीताचा आनंद घ्याल, नृत्याचा घ्याल. हा आनंद तुम्ही स्थिर असाल तरच होऊ शकतो. दुसरी गोष्ट इकॉनॉमिक दृष्टिकोनात, अर्थकारणाच्या अर्थाने पाहिलं आपण, तर समाज स्थिर असेल तरच राजा कलेला आश्रय देऊ शकतो. जर युद्ध चालू असतील तर कलेला आश्रय देणं अवघड जातं, कारण सगळा जो पैसा असतो तो आपण युद्ध करण्यासाठी वापरत असतो. कलेसाठी वापरायला स्थिरता पाहिजे, तुम्हाला त्याची साधना करण्यासाठी मन स्थिर पाहिजे, समाज स्थिर पाहिजे तुमची साधना ऐकण्यासाठी. जर सगळीकडे धावपळ असेल, गोंधळ असेल, तर तुमचं ऐकायला कोणीच नाहीये. त्याच्यामुळे स्थिर

0: समाज हा कुठलीही कला बहरायला अतिशय आवश्यक आहे.
1: आणि हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या बाबतीत असा काळ कुठला होतो जेव्हा ती कला बहरली असं म्हणाल?
0: अकबराचा काळ, मुघल काळ. कारण मुघल काळामध्ये अकबरानंतर जहांगीर नंतर शहाजहा ह्या औरंगजेबाच्या काळापर्यंत युद्ध कमी झालेली आहेत. झाली आहेत ते ती बारीक बारीक युद्ध झालेली आहेत, मोठी युद्ध झाली नाही आहेत. पहिलं जे मोठं युद्ध म्हणू तर आपण परकीय आक्रमण हे जे आहे ही एक हा पहिला आघात होता. पण 16व्या शतकापर्यंत बाबरच्या पर्यंत सुद्धा युद्ध चाललेली होती. पण अकबराचा काळ जो होता हा अतिशय स्थिर काळ इतिहासकारांनी मानलेला आहे. आणि त्या काळामध्ये तुम्हाला दिसेल की सगळ्याच कला बहरलेल्या आहेत.
1: श्रोते हो, हिंदुस्थानी अभिजात संगीताचा इतिहास अंजलीताईंनी दोन खंडात लिहिला आहे. तशी ही मुलाखत पण आपली दोन भागात होणार आहे. पुढच्या गुरुवारी आपण अंजलीताईंना पुन्हा भेटणार आहोत याच विषयासह. आज इथेच थांबूया. अंजलीताई, पुढच्या भागात आपण श्रोत्यांना या विषयाबद्दल आणखीन गप्पा त्यांच्याशी करूया.
0: नक्कीच गौरीताई, खूप मजा येते आहे.
2: श्रोतो, साथ संवाद या कार्यक्रम मालिकेअंतर्गत हिंदुस्थानी अभिजात संगीताचा इतिहास या दोन खंडातील ग्रंथांच्या लेखिका अंजली मालकर यांच्या गौरी लागू यांनी घेतलेल्या मुलाखतीचा पहिला भाग श्रोतो आत्ताचा पण ऐकलात. निर्मिती सहाय्य होतं वैशाली जाधव यांचा. FM band 101 MHz हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला. श्रोतो, हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि पुढे ऐकताय पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. याबरोबर जगभरातल्या श्रोत्यांशी आम्ही जोडले गेले आहोत आमच्या न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून. आता या सभेतल्या कार्यक्रमात मी कैलास शिंदे रसिकांचा निरोप घेतोय. नमस्कार. श्रोतो, ये है देश के सर विधरकर विविध भारती. अब दोपहर के 3 बज चुके हैं. जुड़ जाते हैं हमारे राष्ट्रीय प्रसारण के साथ कार्यक्रम सखी सहेली के साथ. कार्यक्रम सुनने से पहले व्यावसायिक विज्ञापन.
3: इस कार्यक्रम के पहले भाग के प्रायोजक हैं देवदर्शन धूप अगरबत्ती धूप स्टिक्स कोन्स एवं हवन सामग्री.

0: आप सुन रहे हैं विविध भारती।
1: सखियों के दिल की जुबान। हेलो सहेली।

0: गीतों भरी कहानी इस श्रृंखला में आप सुन रहे थे अरकवान रब्बही की लिखी कहानी अंजलि, वाचन स्वर नेहा शर्मा का, संपादन सहयोग काजल भदरगे, कार्यक्रम के प्रस्तुतकर्ता जुबैर खान। अगले सप्ताह किसी नई कहानी के साथ होंगे हाजिर, तब तक दीजिए इजाजत, नमस्कार।
1: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल। आमचे कार्यक्रम न्यूज ऑन AIR या मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवर सुद्धा आपण जगात सर्वत्र कुठेही केव्हाही कधीही ऐकू शकता। श्रोते हो, संध्याकाळचे 5 वाजलेत, ऐकूया कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल, संध्याकाळची गोष्ट।
2: देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल। असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी।
3: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया। अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया।
4: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू।
3: संपर्क 89 29 30 41 42।

नमस्कार श्रोते हो, देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, दत्ताराम मारुती उर्फ द मा मिराजदार यांची भूताचा जन्म आणि इतर कथा या कथा संग्रहातली कंटाळा हीच विनोदी कथा आपण ऐकणार आहोत. हा कथा संग्रह कॉन्टिनेंटल प्रकाशनने प्रकाशित केला. मिश्किल कथा लिहिण्याचा मूळ स्वभाव असलेल्या दमांनी बहुतेक कथा ग्रामीण जीवनावर लिहिलेल्या आहेत. ग्रामीण जीवनातलं विक्षिप्तपणाचं इरसालपणाचं दर्शन या कथांमधून आपल्याला घडतं. चिवी जोशी, आचार्य अत्रे, पु ल देशपांडे यांनी जोपासलेली विनोदी लेखनाची परंपरा द मा मिराजदार यांनी पुढे सुरू ठेवली. तेव्हा आज ऐकूया द मा मिराजदार यांची विनोदी कथा भूताचा जन्म. मारुती चव्हाण हा दिसायला गोरा गोमटा आणि दांडगा दुंडगा होता. त्याचं नाक चांगलं तरतरीत होतं, पण नाका इतका तो स्वतः काही तरतरीत नव्हता. म्हणजे त्याच्या खांद्यावरचा भाग अगदीच निकामी होता असं नव्हे, तसा तो हुशार होता. वेळी अवेळी त्याच्या डोक्यात नाना कल्पनाही येत असत. एखाद्याला ज्या कामाला दिवस लागेल ते तो मनात आणल्यास 2 तासातही करून दाखवायचा. पण हे सगळं मनात आणलं तर, आणि मनात तर तो कधीच आणत नव्हता. शहरात राहून शाळेतली विद्या 4-2 वर्षापूर्वी त्यांनी मिळवलेली होती. पण नंतर कंटाळा येऊन तो जो घरी गेला तो घरीच राहिला. घरी वडिलार्जित घर होतं, 50 पाऊंडशे एकरांचा मळा होता आणि इतर बारदानाही बापानं पुष्कळ जमवून ठेवला होता. बापाच्या पश्चात कष्ट करण्याची गरज त्याला कधीच पडली नाही, त्यामुळे त्याचा निवांतपणा वाढला होता. सकाळ दुपार रात्र केव्हाही पाहावं तो घरी निवांत पडलेला असे. शक्य असेल तितका वेळ झोपावं आणि बाकीचा वेळ उगाच पडून राहावं, फार तर आल्या गेल्याशी गप्पा माराव्यात, असा त्याचा रोजचा भरगच्च कार्यक्रम असे. सकाळी उठल्यानंतर जेवणाची वेळ होईपर्यंत त्याच्या अंगात आळस भरलेलाच असे. जेवण झाल्यानंतर त्याला बराच वेळ सुस्ती येत असे आणि ही

0: सुस्ती उतरल्यानंतर त्याला इतका कंटाळा येई की मग कुठलंही काम त्याला करवतच नसे. लोक म्हणत की तो फार आळशी आहे, काम अजिबात करत नाही. पण आता तुम्ही सांगा, या गोष्टींना त्यांनी काय करावं? अशा या सगळ्या अडचणी आल्यावर त्यांनी काम केव्हा करावं? त्यामुळे त्याची पुष्कळ कामं खोळंबून राहत, मारुतीची वाट बघून बघून थकत आणि आपापल्या वाटेने निघून जात, ही गोष्ट खरी होती. पण त्याला आता त्याचा काय इलाज होता? लोक मात्र त्याच्या या अडचणी समजवून घेत नसत, ते त्याच्यावर टीका करत असत. चार चौघात त्याचा विषय निघाला म्हणजे कोणीतरी म्हणे, हा मारत्याचं डोसकं आगेन गाडीवानी पळत. पण यो कंटाळा नावाचं बिरेक येऊन समधी घाण झाली बघा. दुसरा एखादा म्हणत असे, लय हाय गय करतो कामाची, कुठलं काम येळेवर नाही करायची. का झोपायची टाईम येळेवर साधत नाही का? आवय तेवढं काम करतो येळेवर, हा त्यात मात्र काय हाय गाय नाही. हा काय काम करतो, लेट करतो. हो गाडी आईन पॉइंटावर आली की इकडं झोपला हा गडी. अशी काहीतरी बोलणी होत आणि लोक त्याची टिंगल करत, चेष्टा करत आणि आपला वेळ आनंदाने घालवत असत. लोकांचं हे बोलणं हळूहळू मारुतीच्या कानावरही जात असे. नंतर चार दोन दिवस मोठ्या नेटाने तो कामाला लागत असे. पण चार दोन दिवसांच्या कामानेच त्याला इतका ताण पडे की आपला पहिला ठरलेला कार्यक्रम पार पडण्यात त्याला पूर्वीपेक्षाही उत्साह वाटे. एकदा लोक असंच काहीतरी बोलले तेव्हा तो मनात चिडला. आता लोकांच्या बरोबरीने एखादं काम करून दाखवावं आणि त्यांचं नाक चांगलं ठेचावं असं त्याला वाटलं. तरा तरा उठून तो यशवंत देशमुखाकडे गेला आणि म्हणाला, हा सांगा सांगा काय करू. अरे तू म्हणशील तो उद्योग करतोय, बोल. हे बघ, बोलण्यात हायगय करू नकोस मात्र. हा यशवंत देशमुख आश्चर्याने म्हणाला, अरे पर मर्दा बसशील तर खरं. हा होव्या होव्या काय चाललंय? हे बघा, मला बसायला टाइम नाही, लय तापलो मी आता. हा
1: हार तर पण अरे
0: तू बोल मर्दा फकस्त. यशवंताने त्याला हाताला धरून खाली बसवलं आणि विचारपूस केली. मारुती खरंच शेतीमध्ये स्वतः लक्ष घालण्याच्या गोष्टी बोलतोय हे बघून यशवंताला आनंद झाला. त्यांनी त्याला नाना गोष्टी सुचवल्या. सध्या गोळ्याला तेजी आहे तेव्हा 1-2 एकर ऊस करायला काय हरकत नाही असं सुचवलं. हे कलम मारुतीला एकदम पसंत पडलं. अरे करून करून मग 1-2 एकर कशाला, चांगला 4 एकर लावतो की, असं म्हणून मारुती उठला आणि घरी आला. तिथून मग त्यांनी अगदी विद्युत वेगाने हालचाली केल्या, खांदणी केली, सल्फेट आणून टाकलं, तालुक्याच्या गावाला जाऊन उत्तमपैकी 419 बेण आणलं आणि मळ्यात 4 एकर ऊस धडाक्याने लावून टाकला. पुढे एक पाणीही अगदी इमानाने दिलं. पण तिकडे मळ्यात ऊस तरारून आला आणि इकडे मारुतीला एकंदरीतच फार कंटाळा आला. लोकांनी बोलावं काय आणि आपण चिडून जाऊन काहीतरी करावं काय, सगळ्याच मूर्खपणाचा बाजार असं त्याला पडल्या पडल्या वाटायला लागलं. हा नसता उद्योग आपण अंगाशी लावून घेतला नसता तर बरं झालं असतं असं त्याच्या मनात सारखं यायला लागलं. आणि मग महिनाभर त्यांनी उसाला पाणीच दिलं नाही. हे कळल्यावर यशवंत भेटला आणि म्हणाला, अरे मारुती अरे मर्दा पाणी दे या टायमाला, हा अशी का हायगय करायला लागला तू. हे ऐकल्यावर मारुतीने पुन्हा पाणी द्यायचं ठरवलं. काम करून कडेला न्यायचंच असं मनातल्या मनात ठरवून टाकलं. मग तो यशवंताला आज डापरून म्हणाला, अरे हायगय कशा पाहिजे, नीट ध्यान आहे माझं. हा हाय का, हा तर आता 8-15 दिवसात येळ झाला नाही, ही गोष्ट कबूल आहे. मग काय पाणी काय एका दमात देऊन टाकतो, त्याला काय उशीर होत नाही. हा अरे उशीर नाही तर मग दे की. हे बघ, उद्या विंजन आणतो देगावच्या पाटलाचं, गाडीवर घालून आणतो, हिरीवर बसवतो, भासा भासा भासा पाणी काय, हा उशीर आहे का त्याला. हा ते बघतो आता काय ते, आम्ही आपलं सांगितलं तुला, असं म्हणून यशवंता उठून गेला आणि आपला कामाला लागला. देगावचा पाटील मारुतीचा पाहुणा होता. त्याच्याजवळ विहिरीवर चालणारं फिरतं इंजन होतं. हे इंजन पाटलाकडून उद्याच्याला आणतो असं मारुती म्हणाला खरा, पण दुसऱ्या दिवशी त्याला देगावला जाणं झालंच नाही. बाहेर पडावं पडावं म्हणून त्यांनी तिसऱ्या दिवशी मात्र खूप विचार केला. पण त्या दिवशी दुपारी ऊन इतकं कडक पडलं की मारुतीचा अगदी निरुपाय झाला. अशा या उन्हा पावसात मैलाचा तकाडा घेणं हे काय खरं नाही असं त्याला वाटायला लागलं. घ्यायचे हॅ, उद्या गेलो म्हणून काय बिघडणार आहे, एका दिवसानं काय ऊस काय रुसत नाही, हा आणि वाळत पण नाही, इतके दिवस राहिलाच की नाही पाण्या वाचून. हा मग आणखी एक दिवस फार फार तर, मारुतीने असा विचार केला आणि तो घरी आराम करत पडला. दुसऱ्या दिवशी सकाळी तो उठला. छा काल सकाळच्याला जायलाच पाहिजे होतं देगावला, उगीच हायगय केली ते काय नाही. हा

0: आज निघायचंच. हा, पण त्या दिवशी आणखीन काहीतरी महत्वाचं काम निघालं आणि तो त्याही दिवशी राहिला. एवी तेवी 2 दिवस गेलेच आहेत असं म्हटल्यामुळे पुढचेही 2 दिवस असेच गेले. आणि मग नंतर तो भराभरा उठला आणि देगावला गेला. पाटलाला भेटून इंजिन आणायचं काम त्यांनी पक्क केलं. तो पाटलाकडे गेला आणि आजच्या आज इंजिन देतो असं म्हणू लागल्यावर पाटलानं त्यात मोडता घातला. पाटील म्हणाला,
1: अहो मारुती नाना, अहो आले आले, हे जायचं काय काढलंय हा? अहो आल्यासारखं राहावा की 2 दिवस आणि मग जावा हा? पुन्हा काही येणं होतं व तुमचं?
0: मारुती कुरकुर करत बोलला, नाही अहो पण.
1: अहो पण काय?
0: नाही हो, राहिलो असतो. तिकडं पाण्याचं काम तटलंय हा, नुकसान होते हो.
1: अरा तिच्या नुकसानीचं काय हो? काय 2 दिवसांनी ऊस मरतोय का? पील पाणी जरा सावकाशी काय?
0: पाटलाचं हे बोलणं खरं होतं. आता इतके दिवस गेल्यानंतर 2 दिवसांनी आणखीन काहीच बिघडण्यासारखं नव्हतं. शिवाय पाटील पाहुणा माणूस होता, त्याचा आग्रह कसा काय मोडायचा? आणि आता काळजी करायचं कारणच उरलेलं नव्हतं. इंजिनाचं काम झालेलं होतं. भाग भाग भाग एकदा पाणी सुरू झाल्यावर भरणं काय एका दिवसाचं काम. आल्या आल्या लगेच निघायचं म्हणजे मारुतीच्याही जरा जीवावरच आलेलं होतं. आता पाटलाने आग्रहच केला होता तेव्हा काही प्रश्नच राहिला नव्हता. 2 दिवस राहून गप्पा टप्पा जेवणखाणं आटोपून मग इंजिन घेऊनच मारुती गावाकडे आला. तो आला तेव्हा गडी वाटच बघत बसलेला होता. मारुती आल्यावर ते म्हणाले,
1: मालक अहो निम उजळला की व, पाणी दिलं तर राहिलेलं नीट होईल हा, नाहीतर समजा चाललाय बाग बघा.
0: हे ऐकल्यावर मारुती बोलला, अरे इंजिन घेऊन आलेलं दिसत नाही का हा? आता दुपारचं जेवणखाणं आटोपतं आणि आलंच मळ्याकडे, चल. दुपारी म्हणता म्हणता निघायला मारुतीला संध्याकाळ झाली. इंजिन अखेरीला बसवलं पण त्यांनी पाणी द्यायला सुरुवात केली आणि काहीतरी बिघडलं आणि ते इंजिन बंद पडलं. अंधार इतका पडला होता की इंजिनाची दुरुस्ती करायची म्हटलं तर ते शक्य नव्हतं. तिरिमिरीनी मारुतीने 1,00,000 शिवी इंजिनाला मोजली. मग तो म्हणाला, हा आमच्या पाहुण्याचं कामच हे असलं, नेहमी हाय गय. कंदील हातात वर धरून गडी बराच वेळ अवघडून उभा होता. तो म्हणाला,
1: हा वाय की
0: हे बघ, आता अंधार झालाय, कस काय दुरुस्त होणार? उद्याच्याला सकाळी येऊन करून टाकू आपण हा. गड्याला मारुती ही काय वस्तू आहे याची पूर्ण कल्पना होती. तो भीत म्हणाला,
1: आम्ही काय म्हणतो आताच करा ना हा, काय बिघडलंय?
0: हा, अरे अंधारात कसं काम करतात का लेगा हा?
1: आपण ले खोळंबा झालाय पाण्याचा.
0: आता एका रात्रीन काय होते, उद्या फाटचा येतो आणि माशी उठायच्या आत काम करून टाकतो काय? आणि गड्यानी काही म्हणायच्या आत मारुती रस्त्याला लागला सुद्धा. पण रात्री थंडी फार पडली आणि पहाटे तर असा गारवा सुटला की मारुती काही जागाच झाला नाही. त्याला अगदी ऐटबाज झोप लागली. साखरेच्या पाकात आवळा ठेवावा तसा तो उबदार पांघरून आणि झोप यात गुरफटून गेला. सकाळी उन्हं तोंडावर आल्यावर जागा झाला, म्हणजे सकाळ अशी गेली. दुपार विनाकारण गेली आणि मग घरी बसल्या बसल्याच मारुतीला इतकी महत्वाची कामं निघाली की 2 दिवस त्याला मळ्याकडे फिरकताच आलं नाही. दिवस दीड दिवस असाच गेला आणि मग शेवटाला एकदाचा तो मळ्यात पोहोचला. तेव्हा ऊस चांगलाच कडंग झालेला होता. गडी म्हणाला,
1: आता काय पाण्याचा उपयोग नाही, अहो समज सरमाड झाले, आता केव्हा इंजिन दुरुस्त करणार आणि केव्हा पाणी मिळणार?
0: बाया मागे सरून मिशीला पिळ भरत मारुती म्हणाला, अरे हाय काय त्यात हा, घंट्या दीड घंट्यात इंजिनाला बोलायला लावतो, तू बघ तर खरं. असं बोलून हुशार मारुती कामाला लागला. तास दीड तास मेहनत करून त्यांनी खरोखरच इंजिन नीटनेटकं केलं. एखाद्या धंदेवाल्या माणसाला जेवढा वेळ लागला असता तेवढ्याच वेळात त्यांनी दुरुस्ती केली आणि इंजिन चालू केलं. भसाभसा पाणी वर यायला लागलं पण या पाण्याचा काही उपयोगच आता राहिलेला नव्हता. उसाची निव्वळ लाकडं झालेली होती आणि तो सुधारण्याचं कसलंही चिन्ह राहिलेलं नव्हतं. 2 दिवस पाणी सोडून सोडून दमल्यावर मग मारुतीच्या लक्षात आलं की आता पाणी देऊन काय उपयोग नाही. मग इंजिन काढून टाकून ते त्यांनी घरी आणून टाकलं. बायली हा, या उसाचं कामच आडमाप, जरा थांब, मला सवड देत नाही माणसाला. त्यापेक्षा पान मळा नाही तर फळबाग करावी माणसानं हा. आणि नंतर कुठल्या तरी फॅक्टरीत जळणाला भाव जास्त आहे हे बघून मारुतींनी सगळा ऊस जळण म्हणून विकून टाकला. गावात पुष्कळ जणांनी ऊस केला होता, गुळाला भाव होता, शिवाय फॅक्टऱ्या जवळ होत्या, त्यामुळे कुणी घरी घुराळ घातलं, कुणी ऊस विकून टाकला, एकूण सगळ्यांना फायदा झाला. मारुती चव्हाण हा इसम सोडून बाकी कुणालाही त्यात तोटा झाला नाही. 4 मंडळीत मारुती बसला असताना यशवंतांनी मुद्दा

0: हा विषय काढला. तो म्हणाला, अभग लेखा, समध्या गावावरनं गंगा येऊन गेली, पण तू लेखा कोरडा ठणठणीत राहिला. ते ऐकून मारुती बोलला, हा असं झालं खरं. काय ना काहीतरी निघालं, पाणी द्यायचं राहूनच गेलं बाहेर. रामा रोंगे स्पष्टपणे म्हणाला, ये बघ, अरे तुझी हायगय कारण आहे त्याला. बाकी काही असो, पण हायगयीचा आरोप मारुती बिलकुल ऐकून घेत नसे, त्यामुळे तो चिडला. माझी हायगय? हा कशी? अरे मग कुणाची? हा कौसानं स्वतः हायगय केली म्हणायचंय. हे बघा, मी मस्त येळेवर करायची खटपट केली, पण सुधरलं नाही त्याला, मी काय करू? असं म्हणून मारुतीने सगळा इतिहास पहिल्यापासून सगळ्यांना ऐकवला. आपणच कसे बरोबर होतो आणि आपल्याकडून कुठेही कशी चूक झालेली नाही हे तो तासभर घसा खरवडून सगळ्यांना सांगत बसला. लोकांनी त्याला खूप समजावून सांगितलं की अरे बाबा, या चूक सगळी तुझीच आहे. अंग मेहनतीने स्वतः झपाझप कामं केली असतीस तर तुझं नुकसान झालं नसतं, पण तुला कामाचा भयंकर कंटाळा, वेळेवर कुठलीही गोष्ट करायची नाही, या सवयीनंच सगळं वाटोळं झालेलं आहे. आणि असा स्वभाव ठेवशील तर खाली खालीच जाशील. पण हे बोलणं मारुतीला मुळीच पटलं नाही. तो आरडाओरडा करून म्हणाला, पुन्हा मला दाखवून द्या कामात कंटाळा केला म्हणून. हा हा. रामा पुढे सरसावून म्हणाला, मी दाखवून देईन. हा शे 50 वेळा दाखवून देईन. आता घर दुरुस्त करायचं म्हणलं होतंस ना? हा बघूया काय करतोस. घर दुरुस्त करणारेस ना? बघू बघू. रामानं बरोबर मुद्दा काढला होता. मारुतीचं जुनं वडलारजीत घर आता पडायला आलं होतं. घराच्या भिंती फुगल्या होत्या, माळोदावरची पेंड खाली गळत होती, घेरे डगडगत होते. एकंदरीतच घर थोडंफार पाडून दुरुस्त करायला पाहिजे होतं. ही गोष्ट मारुतीलाही कबूल होती. आपण ऐकत आहोत कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल, संध्याकाळची गोष्ट. पुस्तकांच्या विश्वात हरवताना डोळ्यांना मिळते नवी दृष्टी, अक्षरांच्या या सुंदर प्रवासात उलगडते अनोखी सृष्टी. या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
1: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
2: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
1: संपर्क 89 29 30 41 42.
0: गेल्या पावसाळ्यात गावात एक दोघांची घर ढासळली, तेव्हाच मारुतीने यंदा आपलं घर पाडायचा निश्चय जाहीर करून टाकलेला होता. पण त्या गोष्टीला आता पुष्कळ दिवस गेलेले होते आणि पावसाळा तर 2 महिन्यांवर आलेला होता. हे सगळं मनात ठेवून मारुती म्हणाला, बर मग ऐकायचं आता अवघड. अरे 8-15 दिवसाचं तर काम आहे, काय मोठी दुनिया इकडची तिकडे करायची काय? हे बघ, अरे कर म्हणजे झालं, आणि केलं तर मग. अरे बाबा, खडी साखरेचा एक खडा ठेवन मारुती पुढं मी. हा म्हणजे तुझ्या पुढं नाही, देवळात मारुती समोर. हे ऐकून बसलेले लोक हसले, तेव्हा मारुती जास्तच चिडला. पाऊस काळ यायच्या आत काम पूर्ण करतो आणि सगळ्यांना दाखवून देतो असं त्यांनी सगळ्यांना बजावून बजावून सांगितलं आणि तो घराकडे परत फिरला. हिरिरिणी कामाला लागला. गवंडी, सुतार, मजूर सगळ्यांना त्यांनी धडाक्यांनी बोलवून घेतलं आणि त्यांच्याशी बोली करून टाकली. नुसती बोली केली नाही तर इशाराही दिला आणि कामाला लवकर सुरुवात करायची असं सगळ्यांना फिरून फिरून सांगितलं. एवढी हाती घेतलेली कामं संपली की येतोच असं सगळ्यांनी कबूल केलं तेव्हा त्याला निम्मं काम झाल्यासारखंच वाटायला लागलं. तो सगळ्यांना म्हणाला, आहो तुम्ही बघा तर खरं, महिन्याच्या आत घर कम्प्लीट. हा मी एकदा ठरवलं म्हणजे शिमिट काँक्रीटचं काम, हा त्यात बदल होणार नाही. मारुतींनी पहिल्यांदा पुष्कळ नेट धरला, पण गवंड्या सुतारांनी तितकाच धरायला पाहिजे होता ना. त्यांची पहिली कामं लवकर पुरी झालीच नाहीत आणि महिनाभराच्या आत काम सुरू करायची बोली खरी झाली नाही. पुढे ते रिकामे झाले आणि मारुतीकडे आले तेव्हा मारुती फ्लूनी आजारी पडला होता, त्यामुळे पुन्हा 8-15 दिवस गेले. सगळ्यांची आजारपणं संपवून हाताखालची माणसं घेऊन गवंडी पुन्हा मारुतीकडे आला तेव्हा मारुती नुकताच हिंडू फिरू लागला होता. गवंडी जेव्हा म्हणाला, ए भिंती पाडून कामाला सुरुवात करू द्या की आता, हा तेव्हाच त्याला डाफरून मारुती म्हणला, अरे चुना नाही, इटा नाही, हा आणि घर पाडायला निघालं होय, निस्तं घर पाडून ठेवू, काय उन्हात बशवतोस काय मला? हा गवंडी चाचरत म्हणाला, मग सांगून नाही ठेवलं वय विटा आणचू ना. अरे लेखा, आत्ता आठवण करतोय मला, हा 4-8 रोज आधी येऊन का नाही धडपडला माझ्यासाठी?

0: हा मारुतीनी मग अशी सरबती लावली आणि गवंड्यांचा उद्धार केला की तो गप्पच बसला. काहीतरी इकडे तिकडे बोलून निसटला आणि मग पुन्हा बरेच दिवस मारुतीकडे फिरकलाच नाही. मारुतीनं मग विटा चुना इत्यादी सगळ्या गोष्टींची चौकशी केली. तेवढ्याच सुतार भेटून गेला. त्यांनी सांगितलं,
1: हे बघा मालक, मी मोकळा आहे बरं का. हा रानातलं लाकूड आणून टाका, म्हणजे माझं काम मी करून टाकेल. पुन्हा तुमची तक्रार नको मागणं.
0: मग मारुती म्हणाला, अरे लेखा घर पाडायला पत्ता नाही अजून आणि तुझ्या लाकडाचं काय दसकट मधीच. हा अजून मोप टाइम आहे त्याला, थांब जरा.
1: ते बघा तुम्ही.
0: अरे गवंडी तर कामाला लागू दे का, लग इकडं झाडं तोडून सुतार मेटावर टाकलीच म्हणून समज. पण सुतारांनी फारच आग्रह धरला तेव्हा मारुती आधी झाडं तोडायच्या मागे लागला. दुपारचं ऊन, रात्रीची थंडी याची सगळी पथ्य सांभाळून लाकूड गावात यायला 8-10 दिवस लागले. या भानगडीत चुना आणि विटा सांगायच्या तशाच राहून गेल्या. त्यामुळे पुन्हा मजूर आणि गवंडी खोळंबून राहिले. अखेरीला सगळं जेव्हा व्यवस्थित जमलं तेव्हा कुठे मारुतीने फक्त 4 दिवस कंटाळा केला आणि मग एकाएकी रोहिणीचा पाऊस लागला. 4 दिवस उगीच वाया घालवले असं कोणीतरी मारुतीवर ठपका ठेवला तेव्हा तो म्हणाला,
2: हा 4 दिवस गेले म्हणून काय झालं. अरे जरा रेस्ट नको का माणसाला. हा कंटाळा आला म्हणून बसलो 4 दिवस निवांत, काय बिघडते. आता मृगाच्या आत करून टाकू काम, चाट चाट. मृग काही एवढा पडत नाही आपल्याकडं.
0: पण यावेळी मात्र मारुतीचा अंदाज चुकला. रोहिणी संपून मृगाच्या पहिल्या चरणातच पावसाने असा धुमकूळ मांडला की काही विचारूच नका. जोराची वावटळ आणि मुसळधार पाऊस. पहिल्याच दिवशी दोघांनी रात्रभर धिंगाणा घातला. घरावरचे पत्रे उडून गेले, झाडं मोडून पडली, जुनी घरं धडाधडा खाली आली आणि जिकडे तिकडे पाणीच पाणी झालं. त्याच रात्रीला मारुतीच्या घराच्या 2 भिंती धडाड करून कोसळल्याचा आवाज सगळ्या गावात ऐकू गेला. भिंती पडल्या त्या पडल्या, वर पडत माळवट पडद्या खांब घेऊन पडल्या. त्यामुळे तर हा आवाज फारच मोठा निघाला. लोक घाबरून उठले आणि म्हणाले, चव्हाणाचं घर पाक बसलं, मेली माणसं समधी. अंधार गुडूप झाला होता, काही म्हटल्या काहीही दिसत नव्हतं आणि वारा भणाना सुटला होता. वरनं परत पाऊस मुसळधार कोसळत होता. तरीसुद्धा घराघरातनं कंदील लावून माणसं धावली चव्हाणांच्या घराकडे. तशा त्या ढिगाऱ्याच्या खालून त्यांनी मारुतीची बायको आणि पोरं बाहेर ओढून काढली. घरी नेऊन त्यांच्या जखमांवर पालापाचोळा बांधला. पण मारुतीचा काही पत्ता लागला नाही. अखेर सकाळ झाली, ऊन चांगली पडली. तेव्हा लोकांनी मातीचा सगळ्याच्या सगळा ढिगारा उपसून काढला. खाली एकमेकांवर वेडीवाकडी पडलेली 2-3 खांड त्यांनी उचलून बाजूला काढली तेव्हा अस्ताव्यस्त स्थितीत पडलेला मारुती त्यांना आढळला. ते बघून मारुतीच्या बायकोनी गहिवरच घातला. तिनं मोठ्यांदा गळा काढला. आई रडते हे बघून पोरांनीही भोकाड पसरलं. ती रडारड ऐकून लोकांनाही वाटलं की मारुती नक्की गेला. पण मारुती गेलेला नव्हता, जिवंत होता. तो फक्त बेशुद्ध होऊन पडला होता. रामानं छातीला कान लावून पाहिलं, श्वास पाहिला तेव्हा त्याला ही गोष्ट कळली. तो ओरडून म्हणाला,
1: अरे जिता यो, अरे जिताय. घाबरायचं काही कारण नाही, उचला त्याला आधी, उचला.
0: मारुतीला उचलून शेजारच्या घरात नेलं. नाना उपचार केले तेव्हा तो सावध झाला आणि विवळू लागला. यशवंतानी त्याचा डावा हात हलवून त्याला शुद्धीवर आणण्याची खटपट केली तेव्हा तो मोठ्यांदा ओरडला, अगदी गुरासारखा ओरडला. आणि यशवंताला कळलं की त्याचा डावा हात बराच मोडलेला आहे. खांड बरोबर हातावरच पडल्यामुळे हाताचा तुकडाच पडलेला आहे. मारुती चांगला सावध झाल्यावर यशवंत त्याला म्हणाला,
1: मारुतराव ओ चला आता तालुक्याच्या गावाला चला, सरकारी दवाखान्यात जाऊ. हाताचं कलम इथं काय बरं होण्यापैकी नाही. हा
0: मारुती बिचारा विवळतच होता. डोळे उघडून कणक कणतच तो बोलला,
1: हा बरे आजच्याच
2: होय,
1: नाहीतर म्हणशील जाऊ त्यांच्याला, काय गडबड आहे.
0: मारुती पुन्हा कणत कणत म्हणाला,
2: आहो तसं का होईना शेवट, जाऊ की उद्यांच्याला.
1: हा तुझी बाबा.
0: असं म्हणून यशवंतानी गाडी केली. त्याच्यात मारुतीला आदबशीर निजवलं आणि संध्याकाळपर्यंत तालुक्याच्या सरकारी दवाखान्यात त्याला दाखल करून टाकलं. तिथे त्याचा हात प्लॅस्टरमध्ये बांधला गेला. मग 8-15 दिवस त्याला तिथेच पडून राहावं लागलं. या 8-15 दिवसात त्याला भेटायला गावातल्या माणसांची रीग लागली. कुणी ना कुणी रोज दवाखान्यात येऊन गेलं. माणसं भेटायला येत, विचारपूस करत आणि घटकाभर बसून परत जात. हळूहळू त्याला बरं वाटायला लागलं. थोडंसं बसता येऊ लागल्यावर तो खुशीत आला. आल्या गेल्याशी गप्पा मारायला लागला. यशवंत देशमुख 1 दिवसाआड त्याला भेटायला येत होता. एक दिवस गप्पा मारता

मारता यशवंतानं मागला सगळा भाग उकरून काढला आणि मारुतीला नाना प्रकारे त्याची चूक समजावून सांगितली. शेवटी तो म्हणाला, हा बघितलंस, जरा काटाळा सोडला असतास आणि केलं असतंस काम येळेवर तर ह्यो प्रसंग आला असता का बाबा. हा वैकी, अरे नशीब वाचलास, नाहीतर जीवच गेला असता तुझा. हाय, अगदी खरे, यो स्वभावच नाडला मला, असं म्हणून मारुती गप्प बसला. एरवी तो भांड भांड भांडला असता आपलंच म्हणणं कसं बरोबर होतं हे त्यांनी पटवून दिलं असतं, पण आज तो गप्प बसला. थोडा वेळ गप्प राहून विचार करत राहिला आणि मग एकाएकी त्यांनी यशवंताला विचारलं, यशवंता, अरे तुला सुंदरी आठवती का डोंबाऱ्याची? आता हे काय मध्येच काढलं? हा, अशा अर्थाचा चेहरा करून यशवंता मारुतीकडे बघायला लागला. आश्चर्याने म्हणाला, आवय, अरे गेल्या साली ती पळून गेली ना. हा तीच. पण आता तिचं काय? आता एक सुस्कारा सोडून मारुती बोलला, अरे काय सांगायचं बाबा, ती माझ्यावर लय खुश होती. बाजारला मी तिच्या गावी गेलतो 2-5 वेळाला, तिथं ओळख झाली, ती पुढं वाढली, जवळजवळ म्हणजे जुळलंच म्हण की आमचं. डोंबाऱ्याची सुंदरी म्हणजे लाखात एक बाई होती. पण या सुंदरीसाठी काही काळ झुणाऱ्या यशवंताला हे काही खरं वाटेना. पण मारुती उगाच थापा मारणाऱ्यांपैकी नव्हता. या बाबतीतही तो कधीच खोटं सांगणार नाही अशी त्याला खात्री होती. म्हणून त्यांनी आश्चर्याने डोळे विस्फारले आणि विचारलं, अरे काय म्हणतोस काय मारुती? हा, अरे देवा शपथ खरे, खोटं सांगत नाही मी. आपण कधी बोलला नाही तुम्हाला? अरे बोलण्यासारखं काय झालंच नाही ना. म्हणजे? मारुती म्हणाला, अरे म्हणजे काय, पुढं जुळलं आमचं, मनोमन गाठ पडली, शेवटाला तिने बोली केली की आज रातच्याला 10 गावाबाहेर वाडाच्या झाडाखाली यायचं, मी कायम तिथं आहे. मी व्हय म्हणालो आणि घरी आलो. यशवंताचं मस्तक अगदी गरम होऊन गेलं, कांचीलं तापली, त्याची उत्सुकता कळसाला पोचली आणि अधीर होऊन तो म्हणाला, मग मग काय झालं त्या दिवशी रातच्याला? मारुती मान खाली घालून बसला आणि बराच वेळ काही बोललाच नाही. मग अवघडलेला डावा हात अधांतरी वर धरत धडपडत तो उठून बसला, पलंगाला टेकला, खिन्नपणाने मान हलवत अगदी सावकाश आवाजात तो म्हणाला, हा त्या दिवशी भय म्हणालो तिला आणि घरी आलो, रातच्याला जोरदार जेवण झालं, पोटगच्च झालं आणि मग जो कंटाळा आला म्हणतोस त्या कंटाळापायी गेलोच नाही मी सुंदरीकडं अजिबात. श्रुतीहो दत्ताराम मारुती उर्फ द मा मिराजदार यांची भूताचा जन्म आणि इतर कथा या कथा संग्रहातली कंटाळा ही विनोदी कथा आपण ऐकली. मी प्रसाद कुलकर्णी या कार्यक्रमात इथेच निरोप घेतो. देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट या कार्यक्रमाचे सादरकर्ते प्रवीण कुलकर्णी.

0: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
1: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
0: संपर्क 89 39 41 42.
2: देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट या कार्यक्रमाचे प्रायोजक होते देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी.
3: आजच्या कार्यक्रमात आपण द मा मिराजदार यांची कंटाळा ही कथा ऐकली. वाचक स्वर होता प्रसाद कुलकर्णी यांचा, तर सादरकर्ते होते सुमित श्रीबाद. हा कार्यक्रम आपण ऐकला विविध भारतीच्या 101 FM मेगाहर्ट्सवर, पुण्यातल्या पहिल्या लोकप्रिय चॅनलवर.

यामध्ये प्राणवायू पोहोचवतात, पण जेव्हा या पेशींचा आकार सिकल सारखा होतो तेव्हा अनेक आरोग्य समस्यांना आपल्याला सामोरं जावं लागतं. सिकल सेल हा अनुवंशिक रक्तविकार आजही अनेक कुटुंबांसमोर मोठं आव्हान बनून उभा आहे. सिकल सेल म्हणजे नेमकं काय, त्याची लक्षणं, निदान आणि आधुनिक उपचार कोणते, आयुर्वेद या विकाराकडे कशा पद्धतीनं पाहतो, या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी सहभागी होऊया हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रण 16 जून रोजी दुपारी 3:30 ते 4 या वेळेत. सिकल सेल आणि आयुर्वेदाची साथ याविषयी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत तज्ज्ञ डॉक्टर गिरीश कुलकर्णी. फोन नंबर आपले नेहमीचेच 0202553 1705 किंवा 6. तेव्हा नक्की सहभागी होऊया आपल्या आवडीच्या कार्यक्रमात. हॅलो डॉक्टर.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहोत आकाशवाणी नेटवर्क पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. आमचे कार्यक्रम न्यूज ऑन AIR या मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवर सुद्धा आपण कधीही कुठेही सर्वत्र ऐकू शकता. संध्याकाळचे 5:30 वाजलेत. आता ऐकणार आहोत पुना आय केअर सांजधारा.
1: पुना आय केअर सांजधारा या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुना आय केअर मिशन हेल्दी आईज.
2: सांजधारा या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक.
3: स्वतःचं घर म्हणजे आपुलकी, आधार आणि आपलं स्वप्न.
2: जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे घेऊन आली आहे गृह कर्जाची खास योजना.
3: फक्त 7.75% व्याजदरापासून तेही 3 कोटी रुपयांपर्यंत.
2: तसंच तुमच्या वेगवान स्वप्नाला आता जनता बँकेचं पाठबळ.
3: चारचाकी वाहनासाठी कर्ज फक्त 8.40%
2: तर दुचाकीसाठी फक्त 10% व्याजदरापासून.
3: आमच्या सर्व कर्ज योजनांमध्ये कमीत कमी व्याजदर, कमीत कमी कागदपत्र, कमीत कमी प्रोसेसिंग फी, त्वरित मंजुरी आणि गतिमान वितरण.
2: आजच आपलं स्वतःचं घर आणि वाहन घेण्याचं स्वप्न साकार करा.
3: अधिक माहितीसाठी आजच भेट द्या आपल्या जवळच्या शाखेला.
2: सहकार्यम यशोधनम जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक.
3: विश्वास आणि सुविधा दोन्ही तुमच्या सेवेत.
0: पुना आय केअर सांजधरा या मिश्र संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकणार आहोत आशा भोसले यांनी गायलेलं चौकट राजा या चित्रपटातलं गीत. शब्द आहेत सुधीर मोघे यांचे आणि संगीत दिले आनंद मोडक यांनी.

0: आपण ऐकत आहात पुना आय केअर प्रस्तुत सांजधारा.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.

0: लुना आयकेअर मध्ये FDA अप्रूव्ड झाई स्माइल प्रो प्रोसिजर मुळे 10 सेकंदापेक्षा कमी लेजर एक्सपोजर न फास्टर रिकव्हरी सह तुम्ही तुमचा चष्मा सहज घालवू शकता. पुना आयकेअर कर्वे रोड आणि आकांक्षा पुना आयकेअर वानवडी इथं. संपर्क 73-502-77-77-9.
1: श्री स्वामी स्नेह डायनिंग हॉल.
2: घरी पाहुणे आले मग स्वामी स्नेह डायनिंग हॉल आहे ना.
1: चांदीच्या ताटात पेशवाई थाटात अस्सल महाराष्ट्रीयन जेवणाचा आस्वाद घ्यायला नक्की भेट द्या.
2: केळवण असो वा व्याही भोजन किंवा असो स्नेह भोजन फक्त स्वामी स्नेह डायनिंग हॉल मध्येच.
1: स्वामी स्नेह डायनिंग हॉल मोरया गोसावी मंदिराजवळ चिंचवडगाव चिंचवड पुणे. संपर्क 94-22-311-106.
3: तुम्ही लक्ष्मी रोड नारायण पेठ शनिवार पेठ सदाशिव पेठ कसबा पेठ नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येत आहे आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे तर मग
4: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे खोरे दालन. पुना गाडगीळ आणि सन्स नवनवीन दागिनांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
3: म्हणूनच सांगते नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुना गाडगीळ आणि सन्स सरस्वती सदन अगदी कुंटे चौकात सिग्नलच्या मागे लक्ष्मी रोड पुणे.
5: सर्व प्रकारच्या स्कूल बॅग्स ट्रॅव्हलर बॅग्स छत्र्या रेनकोट साठी एकच नाव रमेश डाईंग.
6: रमेश डाईंग.
7: तेव्हा आजच नजीकच्या शोरूमला भेट द्या.

0: पूना आय केअर प्रस्तुत सांज धारा या कार्यक्रमात आत्ता आपण लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत ऐकलं, जगदीश खेबुडकरांचं. संगीत होतं आनंद घन यांचं आणि हे गीत होतं मोहित यांची मंजुळा या चित्रपटातलं. आपण ऐकत आहात पूना आय केअर प्रस्तुत सांज धारा.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कार्यक्रम पुन्हा आय केअर सांज धारा.
3: कधी असले कधी गेले कधी पाणी लागले.
4: अशा अमूल्य डोळ्यांची तपासणी तुम्ही यापूर्वी कधी केली होती? नसेल केली तर आजच करून घ्या पुन्हा आय केअर मधून. पुन्हा आय केअर कर्वे रोड आणि आकांक्षा पुन्हा आय केअर वानवडी इथे. संपर्क 73 502 77 77 9. पुन्हा आय केअर, मिशन हेल्दी आईज.

0: अशा घराचं जे तुम्ही पाहिलेलं स्वप्न आहे ते साकारायचं काम मी राजेंद्र भोसले करतोय आणि हे घर तुमच्या साऱ्या अपेक्षांची पूर्तता करेल असा मला विश्वास आहे. कारण आम्ही फक्त घर बांधत नाही तर नाती जोडतो.
1: राजेंद्र भोसले इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड, निगडी प्राधिकरण, पिंपरी चिंचवड. संपर्क 9130089221. प्रिया, सगळे उपचार करून झाले पण मी आई नाही ग होऊ शकले.
2: मधु, तू एकदा भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर मध्ये जा ना. त्यांच्याकडे उत्तम सक्सेस रेट, अनुभवी डॉक्टर्सची टीम, पारदर्शक उपचार आणि सर्व अद्ययावत IVF ट्रीटमेंट्स एकाच छताखाली आहेत.
1: हो,
2: आम्हाला तर खूप चांगला अनुभव आलाय.
1: ए मग आम्ही एकदा प्रयत्न करतो. मला भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटरचा नंबर दे ना.
2: घे ना, 8800551878. भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, नवी पेठ, पुणे.

बी रजिस्टर्ड क्रिसेंट म्यूचुअल फंड डिस्ट्रीब्यूटर्स प्राइवेट लिमिटेड. कॉन्टैक्ट नंबर 9764125533. कन्वर्ट युअर लाइफ इनटू सेलिब्रेशन. क्रिसेंट म्यूचुअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. सर्व योजना संबंधित कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावी.

0: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: अहो, रिझल्ट लागले. आपल्या रुपालीच्या पुढील शिक्षणाविषयी काही विचार केलाय का तुम्ही?
2: अगं, महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचं श्री सिद्धिविनायक महिला महाविद्यालय असताना काळजीच नाही. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न नॅक ए ग्रेड प्रमाणित श्री सिद्धिविनायक महिला कॉलेजमध्ये अगदी 11वी कॉमर्स पासून बीकॉम, एमकॉम, बीए, एमए, बीएससी, बीबीए, बीएससी, सीएस अशा व्यवसाय विमुख अभ्यासक्रमांसाठी ऍडमिशन जोरात सुरू.
1: संपर्क 940-598-93-75.
2: वेबसाइट सिद्धिविनायक कॉलेज.org.
3: मंगल नात्यांच्या स्नेहबंधांना परंपरेचा सुवास लाभला. अधिक महिन्याच्या शुभक्षणी जावयाच्या मानाचा सोहळा खुलला. अधिक महिन्याच्या निमित्ताने श्री विष्णुरूप जावयाला दिल्या जाणाऱ्या वाणाचा मंगल समारंभ साजरा करा. रुचकर भोजन आणि खास आदरातिथ्यासह दुर्वांकूर डायनिंग हॉलमध्ये आमरसासह 2 स्वीट्स आणि चौरस आहाराने सजलेली लज्जतदार मेजवानी. जिव्हा तृप्त करणारा जिव्हाळा दुर्वांकूर डायनिंग हॉल, हत्ती गणपती चौक, टिळक रोड, पुणे.

0: पुना आय केअर प्रस्तुत सांजधारा या कार्यक्रमात आत्ता आपण आशा भोसले आणि वसंतराव देशपांडे यांच्या युगुलस्वरात ग. दि. माडगुळकर यांचं गीत ऐकलं. संगीत होता पु. ल. देशपांडे यांचं. आज त्यांच्या स्मृती या गीतातून आपण जागवल्या. आपण ऐकतोय पुना आय केअर प्रस्तुत सांजधारा.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्या

0: प्रत्येकीलाच प्रतिमा मध्ये जायची घाई झाली आहे,
1: कारण प्रतिमा मध्ये सर्व तऱ्हेच्या साड्या, ड्रेस मटेरियल्स आणि सलवार कमीजच्या फ्रेश स्टॉक वर आहे 60% डिस्काउंट.
2: आपली प्रतिमा आता आणखीनच एक्सक्लुसिव्ह. प्रतिमा एक्सक्लुसिव्ह, चळक रोड पुणे.
3: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदूकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत, आजच भेट द्या चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999182.
4: पता है, दुनिया के कई विकसित देश ऐसे भी हैं जहां मुफ्त इलाज एक सपना है, और हमारे यहां वो आम नागरिक का अधिकार. आयुष्मान भारत से 60 करोड़ से अधिक लोगों को मिल रहा है 5 लाख तक का मुफ्त इलाज, और 19,000 जन औषधि केंद्रों पर 90% तक सस्ती दवाइयां.
5: किसी एक व्यक्ति की जमीन, घर, गहने या दूसरा कोई सामान बीमारी के खर्च में बिकने से बचा है, गिरवी रखने से बचा है, तो ये आयुष्मान भारत की बहुत बड़ी सफलता है.
4: 12 साल विश्वास के, विकास के, जन कल्याण के.
6: आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. पुणा आय केअर प्रस्तुत सांजधारा या कार्यक्रमात ऐकणार आहोत सुरेश वाडकर आणि अनुराधा पौडवाल यांचं युगुलगीत. गीत आहे शांताराम नांदगावकर यांचं, संगीत दिलंय अरुण पौडवाल यांनी.

0: आय केअर, सहंसधारा या कार्यक्रमाचे प्रायोजक होते पुना आय केअर, मिशन हेल्दी आईज.
1: सहंसधारा या कार्यक्रमाचे सहप्रायोजक होते जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक.
2: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM. न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आमचे कार्यक्रम आपण सर्वत्र कुठेही केव्हाही ऐकू शकता. संध्याकाळचे 6 वाजलेत, ऐकणार आहोत पुणे वृत्तांत.
3: विविध भारती पुणे, प्रशांत जाधव सादर करत आहे पुणे वृत्तांत. येत्या 21 जून रोजी होणाऱ्या नीट UG फेरपरीक्षेचा कालावधी 15 मिनिटांनी वाढवण्यात आला आहे. ही परीक्षा सुरक्षित आणि गैरप्रकारमुक्त वातावरणात व्हावी याकरता राष्ट्रीय चाचणी संस्थेनं माजी परीक्षार्थींकडून सूचना घेऊन विविध उपाययोजना केल्या आहेत. त्यानुसार आता परीक्षेचा कालावधी 195 मिनिटांचा केला असून ती दुपारी 2 ते संध्याकाळी 4:15 या वेळेत होईल. विद्यार्थ्यांची हजेरी पत्रकावर सही करणं, ओळखपत्र आणि इतर दस्तऐवजांची छाननी करणं या कामांसाठी वेळ त्यात अंतर्भूत राहील. कांद्याची खरेदी क्विंटल मागे 1,650 रुपये दराने करायचा निर्णय काल केंद्रीय ग्राहक व्यवहार आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाच्या बैठकीत घेण्यात आला. कांदा खरेदीचं प्रमाण वाढवण्याबाबत तसंच शेतकऱ्यांना अधिक लाभ देण्याच्या उद्देशानं केंद्रीय ग्राहक व्यवहार आणि सार्वजनिक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाल्याची माहिती जोशी यांनी समाज माध्यमावरच्या संदेशातून दिली आहे. बाजारपेठेच्या परिस्थितीनुसार अधिक कांदा खरेदी व्हावी याप्रकारे कांद्याचं मूल्य ठरवण्याच्या पद्धती सुधारणा केल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन अर्थात ST महामंडळाच्या प्रवासी सेवांमध्ये अधिक पारदर्शकता, सुलभता आणि डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी येत्या 1 ऑगस्टपासून महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिक प्रवाशांसाठी नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड हे स्मार्ट कार्ड बंधनकारक केलं जाणार आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ही माहिती दिली. आज अखेर नोंदणी केलेल्या 51 लाख नागरिकांपैकी 25 लाख स्मार्ट कार्ड कार्यान्वित केले आहेत. पुढील वर्षी आयोजित होणाऱ्या पुणे ग्रँड टूर 2027 सायकल स्पर्धेचा दर्जा, व्याप्ती आणि प्रभाव अधिक उंचावण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयानं काम करण्याचं आवाहन उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी केलं आहे. त्या आज विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित पुणे ग्रँड टूर सायकल स्पर्धेच्या आढावा बैठकीत बोलत होत्या. यंदा स्पर्धेचे 6 टप्पे आणि 1,099 किलोमीटर अंतर असेल. या ग्रँड टूरची संकल्पना, त्यामागील दूरदृष्टी आणि उपक्रम प्रत्यक्षात आणण्या पाया तत्कालीन उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजित पवार यांनी रचला. पुणे हे केवळ शैक्षणिक, औद्योगिक आणि सांस्कृतिक केंद्र न राहता जागतिक दर्जाच्या क्रीडा स्पर्धांचं केंद्र बनावं, महाराष्ट्रातील युवकांना सायकलिंग सारख्या उत्कृष्ट क्रीडा प्रकारांसाठी व्यासपीठ मिळावं आणि पुण्याचं आंतरराष्ट्रीय क्रीडा नकाशावर असलेलं वेगळं स्थान निर्माण व्हावं ही त्यांची दूरदृष्टी होती असंही त्या म्हणाल्या. बारामती तालुक्यातील कटफळ इथं 20 एकर जागेत आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा सुविधा विकसित करण्यात येत आहेत. क्रीडा सुविधा विकसित करताना सर्व क्रीडा प्रकारांचा समावेश करण्यात यावा, या ठिकाणी राष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा स्पर्धा आयोजित होतील या दृष्टीनं कामं करावीत असे निर्देश राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिले आहेत. विधानभवन इथं जिल्हा क्रीडा संकुल समितीच्या आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वीरधवल जगदाळे, आमदार शंकर मांडेकर, क्रीडा उपसंचालक युवराज नाईक, जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे आदी उपस्थित होते. येत्या काळात पर्जन्यमान राष्ट्रीय तसंच आंतरराष्ट्रीय स्पर्धा तसंच पालखी सोहळ्याचा विचार करून स्पर्धा आयोजनाबाबत तारीख निश्चित करावी असंही त्यांनी यावेळी सुचवलं. पुण्यातील केंद्रीय जल आणि विद्युत संशोधन केंद्र 14 जून रोजी 110वा स्थापना दिवस साजरा करत असून केंद्राच्या वतीनं ओपन डेचं आयोजन करण्यात आलं आहे. खडकवासला येथील केंद्राच्या आवारात देशातील लहान मोठ्या धरणांचे अभ्यास नमुने, जलविद्युत प्रकल्पांचे आराखडे नागरिकांना पाहता येणार आहेत. पुणे महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांच्या हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यात येणार असल्याचं केंद्राचे प्रभारी संचालक अनिल पुरोहित यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.

0: पुरंदर इथल्या प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पासाठी जमीन अधिग्रहण आणि मोबदला स्वीकारण्याची मुदत शेतकरी आणि सरपंचांच्या मागणीनुसार 30 जूनपर्यंत वाढवण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी दिली आहे. विमानतळासाठी आवश्यक असलेल्या 1216 हेक्टर क्षेत्रापैकी 851 हेक्टर जमिनीचं संपादन पूर्ण झालं असून सुमारे 70% करारनामे जमा झाल्याची माहिती डूडी यांनी दिली आहे. काही शेतकऱ्यांचं जमिनीचं मूल्यांकन, न्यायालयीन दावे, महसूल विभागातील प्रकरणे यांसह असलेल्या इतर अडचणी दूर करण्यासाठी ही मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मध्य रेल्वेच्या पुणे विभागांतर्गत पुणे यार्डमध्ये DCS कार्यासाठी विशेष ब्लॉक घेण्यात आल्यामुळे 13 आणि 14 जून रोजी नागपूर पुणे पुणे नागपूर एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांना आता इतर पर्यायी वाहनाचा वापर करावा लागणार आहे. तर अमरावती पुणे एक्सप्रेस 13 जून रोजी अमरावतीहून निघाल्यानंतर पुण्यात न जाता हडपसर इथं थांबणार आहे. हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू संध्याकाळी 6 वाजता विविध भारती पुणे केंद्रावर ताज्या पुणे वृत्तांतमध्ये. नमस्कार.
1: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. आता ऐकूया देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्समधून.
2: देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्समधून या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.

मंडळी, आज आपण बोलणार आहोत 1960 मध्ये प्रदर्शित झालेल्या अवघाचे संसार या चित्रपटाबद्दल. आशा भोसले आणि सुधीर फडके यांच्या स्वरातलं, वसंत पवार यांनी संगीतबद्ध केलेलं, गीतकार वसंत अवसरे यांचं युगुल गीत आत्ताच आपण ऐकलं, जे होतं अवघाचे संसार या चित्रपटातलं. अवघाचे संसार हा अनंत माने दिग्दर्शित एक गाजलेला सामाजिक पण विनोदी चित्रपट बरं का. या चित्रपटात

0: जयश्री गडकर, राजा गोसावी आणि रमेश देव यांच्या मुख्य भूमिका होत्या आणि विनोदी शैलीमुळे हा चित्रपट त्या काळात खूप लोकप्रिय झाला. एका श्रीमंत व्यक्तीच्या घरात चोरी करण्यासाठी एका चोराने प्रवेश केल्यानंतर घडणाऱ्या घटनांचं मजेशीर, मनोरंजक आणि नाट्यमय असं कथानक या चित्रपटात गुंफलेलं बघायला मिळतं. आणि याच चित्रपटातून राजा गोसावी आणि शरद तळवलकर या प्रतिष्ठित विनोदी जोडीच्या कारकिर्दीची सुरुवात झाली. चित्रपटातली पडद्यावरची त्यांची केमिस्ट्री इतकी गाजली की यानंतर सुद्धा अनेक चित्रपटांमध्ये दोघांनी एकत्र काम केलं. तुम्हाला माहितीये मंडळी, खर तर शरद तळवलकर हे रंगभूमीवर त्या काळी प्रचंड लोकप्रिय होते, पण तरी सुद्धा चित्रपटामध्ये येण्यासाठी त्यांना बराच कालावधी द्यावा लागला आणि अवघाची संसार हा त्यांचा पहिला चित्रपट ठरला. मंडळी, या चित्रपटाबद्दलच्या अजूनही गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे, पण या छोट्याशा ब्रेक नंतर.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगूट आणि देहू.
2: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
0: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
3: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगूट आणि देहू.
0: संपर्क 89 29 30 41 42. मंडळी, देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत.

0: जाहली रोमांचित ही तनु जाहली रोमांचित ही तनु।
1: मंडळी, अवघाची संसार या चित्रपटातलं गीतकार वसंत अवसरे यांचं वसंत पवार यांनी संगीतबद्ध केलेलं आणि आशा भोसले यांनी गायलेलं हे किती गोड गीत आहे ना। अवघाची संसार या चित्रपटाची आणखीन एक गंमत म्हणजे 2000 मध्ये बॉलिवूडमध्ये लोकप्रिय अभिनेता गोविंदा आणि अभिनेत्री ट्विंकल खन्ना यांच्यावर चित्रित झालेला जोरू का गुलाम हा चित्रपट तुम्हाला आठवतोय? अहो, हा चित्रपट म्हणजे अवघाची संसार या चित्रपटाचा अधिकृत रिमेक असं म्हणतात। अवघाची संसार या चित्रपटातले कलाकार रमेश देव यांनी मराठी चित्रपटाबरोबरच नंतर आनंद सारख्या क्लासिक हिंदी चित्रपटांमध्ये सुद्धा काम केलं आणि असंही म्हणतात की चित्रपटातल्या अभिनेत्री जयश्री गडकर या चित्रपटांमध्ये काम करण्यापूर्वी व्ही शांताराम यांच्या चित्रपटात समूह नृत्यांगना म्हणून काम करत होत्या। नंतर रामानंद सागर यांच्या रामायण या महाकाव्य टीव्ही मालिकेतून प्रभू रामाची आई कौसल्या यांची भूमिका त्यांनी साकारली आणि ही अभिनेत्री घराघरात पोहोचली। अवघाची संसार या चित्रपटातलं जे वेड मजला लागले आणि रूपास भाळलो मी ही त्या काळातली गीत आजही शब्दांसकट लोकांच्या मनात येत। मग आता ऐकूयात गीतकार वसंत अवसरे यांचं वसंत पवार यांनी संगीतबद्ध केलेलं आणि आशा भोसले सुधीर फडके यांनी गायलेलं हे युगुल गीत आणि चित्रपटाची अशीच माहिती जाणून घेऊयात उद्याच्या भागात देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून या

0: देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्समधून या कार्यक्रमाचे प्रायोजक होते देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड पिरंगुट आणि देहू.
1: आता ऐकूया सिद्धिविनायक क्लिनिक गीतांजली.
2: डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.

0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे, सिद्धिविनायक क्लिनिक, गीतांजली.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: गुडघेदुखीसाठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 9595249159. स्वतःचा घर म्हणजे आपुलकी, आधार आणि आपलं स्वप्न.
3: जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे घेऊन आली आहे गृह कर्जाची खास योजना.
2: फक्त 7.75% व्याजदरापासून, तेही 3 कोटी रुपयांपर्यंत.
3: तसंच तुमच्या वेगवान स्वप्नाला आता जनता बँकेचं पाठबळ.
2: चारचाकी वाहनासाठी कर्ज फक्त 8.40%
3: तर दुचाकीसाठी फक्त 10% व्याजदरापासून.
2: आमच्या सर्व कर्ज योजनांमध्ये कमीत कमी व्याजदर, कमीत कमी कागदपत्र, कमीत कमी प्रोसेसिंग फी, त्वरित मंजुरी आणि गतिमान वितरण.
3: आजच आपलं स्वतःचं घर आणि वाहन घेण्याचं स्वप्न साकार करा. जनता सहकारी बँक लिमिटेड.
4: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदूकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत. आजच भेट द्या चंदूकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999187.
5: मॅथ्सची भीती वाटते, पाढे पाठच होत नाहीत.
6: मग आता ही भीती घालवूया.
7: 99 पर्यंतचे पाढे अगदी सहज येतात.
6: ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन चुटकी सरशी होतात.
7: कॉन्सन्ट्रेशन आणि मेमरी होते एकदम स्ट्रॉंग.
6: मुलं होतात कॅल्क्युलेटर सारखी फास्ट.
7: स्पर्धा परीक्षांमध्ये देतात उत्तम परफॉर्मन्स.
6: यातूनच तर वाढतो मुलांचा कॉन्फिडन्स.
7: म्हणूनच आजच आपल्या मुलांना शिकवा अबॅकस.
6: सक्सेस अबॅकसच्या उन्हाळी सुट्टीतल्या बॅचेसचा प्रवेश सुरू.
7: आजच ऍडमिशन घ्या आणि मुलांना बनवा गणितात सुपर फास्ट.
6: ऑनलाईन आणि ऑफलाईन क्लासेस साठी संपर्क सक्सेस अबॅकस, 88 88 56 00 11,
7: 8888 56 00 11.

0: हे गीत होतं लता मंगेशकर यांनी गायलेलं सुरेश भट यांचं, संगीत होतं हृदयनाथ मंगेशकर यांचं. आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे, सिद्धिविनायक क्लिनिक, गीतांजली.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: मणके दुखीसाठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59.

0: अशा घराचं जे तुम्ही पाहिलेलं स्वप्न आहे ते साकारायचं काम मी राजेंद्र भोसले करतोय आणि हे घर तुमच्या साऱ्या अपेक्षांची पूर्तता करेल असा मला विश्वास आहे. कारण आम्ही फक्त घर बांधत नाही तर नाती जोडतो.
1: राजेंद्र भोसले इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड, निगडी प्राधिकरण, पिंपरी चिंचवड. संपर्क 9130089221.

0: हे गीत शांता शेळके यांचं होतं. जयवंत कुलकर्णी यांनी गायलेल्या या गीताचे शब्द शांता शेळके यांचे आणि संगीत देवदत्त साबळे यांचं होतं. आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे, सिद्धिविनायक क्लिनिक, गीतांजली.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: सांधेदुखीसाठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59.
3: पता है, दुनिया के कई विकसित देश ऐसे भी हैं जहां मुफ्त इलाज एक सपना है, और हमारे यहां वो आम नागरिक का अधिकार. आयुष्मान भारत से 60 करोड़ से अधिक लोगों को मिल रहा है 5 लाख तक का मुफ्त इलाज, और 19,000 जन औषधि केंद्रों पर 90% तक सस्ती दवाइयां.
4: किसी एक व्यक्ति की जमीन, घर, गहने या दूसरा कोई सामान बीमारी के खर्च में बिकने से बचा है, गिरवी रखने से बचा है, तो ये आयुष्मान भारत की बहुत बड़ी सफलता है.
3: 12 साल विश्वास के, विकास के, जन कल्याण के.

0: हे गीत आशा भोसले यांनी गायलं होतं. शांता शेळके यांचे शब्द संगीतबद्ध केले होते हेमंत भोसले यांनी. आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे सिद्धिविनायक क्लिनिक गीतांजली.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: या अशा आवाजाने तुमचंही घर भरून जाईल,
3: कारण आता अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि योग्य मार्गदर्शनानं बाळ होऊ शकतं.
2: तुम्ही आई बाबा होऊ शकता.
3: सौजन्य डॉक्टर मृण्मयी धर्माधिकारी यांचं सिल्वर लाइनिंग IVF सेंटर, हडपसर, पुणे.
2: संपर्क 78 23 84 11 20
3: 7823 84 1120.

0: हे गीत होतं शांताराम नांदगावकर यांचं. आशा भोसले यांनी गायलेलं हे गीत संगीतबद्ध केलं होतं अनिल अरुण यांनी. श्रोते हो, आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे, सिद्धिविनायक क्लिनिक, गीतांजली.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: पॅरालिसिससाठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59.
3: हर घर में एक ही बात एक ही नाम गूंजेगा.
4: रमेश डाइंग

हे गीत जावई विकत घेणे आहे या चित्रपटातलं होतं. सुधीर फडके आणि आशा भोसले यांच्या युगुलस्वरात हे गीत आपण ऐकलं. संगीत सुधीर फडके यांचं होतं आणि शब्द होते ग. दि. माडगुळकर यांचे. आपण ऐकत होता डॉक्टर परीक्षित फेगडे, सिद्धिविनायक क्लिनिक, गीतांजली.

डॉक्टर परीक्षित भेगडे गीतांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक होते डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर

0: रामबाण उपचार।
1: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल। आमचे कार्यक्रम न्यूज ऑन AIR या मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवर सुद्धा आपण ऐकू शकता।

0: श्रोते हो, आता ऐकणार आहोत यानंतरचा कार्यक्रम.
1: श्रोते हो, ओंकार आयुर्वेद अमृत सरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर सत्यन गुजर यांचे ओंकार आयुर्वेद, व्याधीमुक्त आनंदी जीवनासाठी. स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम आतुरस्य विकार प्रशमनम च, म्हणजेच आयुर्वेद ही फक्त चिकित्सा पद्धती नाही तर निरोगी जीवनासाठीची जीवन पद्धती आहे.
2: म्हणूनच

0: श्रोते हो, आता ऐकणार आहोत यानंतरचा कार्यक्रम.
1: श्रोते हो, ओंकार आयुर्वेद अमृत सरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर सत्यन गुजर यांचे ओंकार आयुर्वेद, व्याधीमुक्त आनंदी जीवनासाठी. स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम, आतुरस्य विकार प्रशमनम च, म्हणजेच आयुर्वेद ही फक्त चिकित्सा पद्धती नाही तर निरोगी जीवनासाठीची जीवन पद्धती आहे.
2: म्हणूनच सर्व प्रकारच्या व्याधींवरील परिपूर्ण शास्त्रोक्त आयुर्वेदिक उपचारांसाठी आणि निरोगी आयुष्यासाठी वैद्य सत्यन गुजर यांचे ओंकार आयुर्वेद, व्याधीमुक्त आनंदी जीवनासाठी.
1: संपर्क 98221 99 851.

ओंकार आयुर्वेद अमृत सरिता गीता या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. आजच्या भागात ऐकूया श्रीमद भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायातील 71वा श्लोक आणि त्याचं विवरण. विवरण लेखन केलं आहे विनया मेहेंदळे यांनी. श्लोक गायन केलं आहे शैलजा भानेगावकर यांनी. निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी.

0: शांतीमधिगच्छती.
1: श्रीमद भगवद्गीतेतल्या दुसऱ्या अध्यायातला हा 71वा श्लोक. याचा अर्थ असा, जो पुरुष सर्व वासनांचा त्याग करून या संसारात निर्ममत्वानी म्हणजे हे माझं ते माझं अशी अभिलाष बुद्धी सोडून निरहंकारांनी निस्पृहतेने वागतो त्यालाच चित्ताची अखंड शांती प्राप्त होते. तो कधी मी हे केलं किंवा मी ते केलं असला अभिमान बाळगत नाही आणि कसलीही फलाशा त्याच्या मनात नसते. त्यालाच शांतीचा लाभ होतो. आचार्य विनोबा भावे यांनी केलेला अनुवाद असा आहे, सोडूनी कामना सर्व फिरे होऊन निस्पृह अहंता ममता गेली झाला तो शांतीरूपची. हे स्थितप्रज्ञ लक्षणाचं उपसंहाराचं वाक्य आहे. स्थितप्रज्ञ लक्षणांचा प्रारंभ आणि उपसंहारही कामना त्यागाचाच आहे. मनुष्याला सतत मी आणि माझ याचा मोह असतो. मी दुखावला की अहम दुखावतो. मी किंवा माझ म्हणून आपण जे जे म्हणतो त्या सर्व व्यक्ती आणि वस्तूंविषयी आपल्या मनात ममता जागृत होत असते. ती ममता किंवा माया वेगवेगळ्या मोहपाशात गुरफटवून टाकते. त्यामुळे मी आणि माझेचे पाश जेव्हा गळून पडतील तेव्हाच याचं चित्त विचलित होणार नाही. सुखदुःखाचे आवेग त्रास देणार नाहीत. त्याचं अंतःकरण सदैव प्रसन्न राहील. त्याला अखंड शांती मिळेल. याबद्दल माऊली ज्ञानेश्वर म्हणतात, ऐसा आत्मबोधे तोषला जो परमानंदे पोखला तोच स्थिरप्रज्ञ भला ओळखतो. जे अहंकाराने दंडुनी सकळ काम सांडोनी विचरे विश्व होऊनी विश्वची माझी. स्थितप्रज्ञाच्या लक्षणांमध्ये उल्लेख झालाय तो कामनांच्या उच्चाटनांचा. आत्म्याच्या ठिकाणी मन स्थिर व्हायचं असेल तर ते प्रथम वासनांच्या मोहातून बाहेर पडायला हवं. या कामना म्हणजे पुत्रेच्छा वित्तेच्छा लोकेच्छा यांच्याप्रमाणे मनोराज्य विषय वासना यांचा समावेश होतो. अशा भोगाविषयी आसक्ती असणाऱ्यांना शांती मिळणं दुरापास्तच असतं, कारण त्यांचं मन आणि बुद्धी सतत विषयांकडे धाव घेतं. ही अस्थिरता शांती लाभू देत नाही. शांती नसल्याने त्याला निर्णयही घेता येत नाहीत. कुठल्याही परिस्थितीत शांत राहणं हे साधणं इतकं सोपं नाही. या कामना सुटण्यासाठी साधकाला दोन गुणांची आवश्यकता असते. तो निर्मम असायला हवा आणि निरहंग

कार्य असायला हवा, कारण ममत्व आणि अहंकार हे परस्परावलंबी आहेत. ममत्वाने अहंकार आणि अहंकाराने ममत्व वाढत असतं. मला हे पाहिजे मग ते कसंही मिळवीन यातला मीपणा घालवणं हे आवश्यक असतं. माझी हाव कमी व्हायला हवी. प्रत्येक गोष्टीत इतरांना डावलून ते मलाच मिळायला हवं ही भावना जायला हवी. मी एकटाच नसून इतरांसाठी देखील आपण कष्ट करावेत, झिजावं असं वाटणं ही मीपणा कमी करण्याची पहिली पायरी आहे. दुसऱ्यासाठी काही केल्यावरही निखळ आनंद मिळू शकतो याची जाणीव झाली की आपोआप मीपणा गळून पडायला मदत होते. हे माझं ते माझं यात मी कोणीतरी मोठा या भावनेवर मात करायची असेल तर आपण सर्वच परमेश्वराची लेकर आहोत, त्याचा अंश आपणा सर्वांच्यातच आहे ही जाणीव हवी. मग आपोआपच आपण सर्व समान आहोत या भावनेमुळे द्वेष, स्पर्धा, चढाओढ बाजूला पडतात. अहंकार गळाला की आसक्ती जाते. मनाची तगमग उद्वेग गेल्यामुळे आपोआप शांतीचा अनुभव येऊ लागतो. मीपणा आणि अहंकार गेल्याने समाजाभिमुख राहून त्या समाजाकडून उत्तमात उत्तम कर्म कसं करून घेता येईल याचा तो विचार करायला लागतो. स्वामी रंगनाथानंद म्हणतात, ही जर एकत्वाची भावना निर्माण झाली आणि वाढायला लागली की आपोआपच जे काही आहे ते देणं ईश्वराचं आहे असं वाटून हाव कमी होईल, अपपरभाव दूर होईल. ज्ञानेश्वरांचीच एक प्रसिद्ध ओवी आहे, हे विश्वची माझे घर ऐसी मती तयाची स्थिर. ही ज्ञानपूर्ण सहजावस्था वर्णन करणारी ओवी आहे. सर्व तऱ्हेच्या सर्व माणसांबरोबर वावरताना कसल्याही भावभावनांच्या चक्रात न अडकणाऱ्याची ही स्थिर मती आहे. उमाश चरती यात बऱ्याच वेळा भिक्षा मागत हिंडतो असा अर्थ काढला जातो, परंतु लोकमान्य टिळक सांगतात इथे चरती म्हणजे वागतो, जगाचे व्यवहार करतो असा अर्थ घ्यायला हवा. शरीर जीवन यात्रा चालावी ही मूलभूत अशी स्पृहा इच्छा जाणं हा या मार्गातला अखेरचा टप्पा आहे. जीवनाभिलाषा किंवा जगण्याची इच्छा सुद्धा हा सोडतो याचा अर्थ मरावं असा नाही. जगण्याची इच्छा जाते त्याबरोबरच मरणातून सुटका करून घेणं नव्हे तर मरणाचीही पर्वा नसणं हा आहे. एखाद्या ध्येयासाठी झटणारा मरणाचीही पर्वा न करता कार्यरत राहतो. इथे आठवण येते ती स्वातंत्र्य चळवळीत मरणाला सामोरं गेलेल्या क्रांतिकारकांची. फासावर आनंदाने चढून गेलेले भगतसिंग, राजगुरु सुखदेव तसंच चाफेकर बंधू. चाफेकरांनी तर फासावर जाण्यापूर्वी लोकमान्य टिळकांकडूनच त्यांची भगवद्गीतेची प्रत मागून घेतली होती. ती हातात घेऊन ते आनंदाने मृत्यूला सामोरे गेले. याच क्षेत्रात नव्हे तर सामाजिक क्षेत्रातही अशी मरणाची पर्वा न केलेली कितीतरी माणसं डोळ्यापुढे येतात. कुष्ठरोगाविषयी समाजात असलेली भीती, त्याची पर्वा न करता आयुष्य वाहून घेतलेले जीवनव्रती, कोरोनाच्या काळात जीवाची पर्वा न करता कोरोना पीडितांसाठी काम करणारे डॉक्टर्स, हॉस्पिटलचे सेवक, इतर मदत करणारे समाजसेवक, ही सगळी निस्पृहतेची उदाहरणं आहेत. जीवनाभिलाषा नाही आणि मरणाची पर्वा नाही अशांच्या बाबतीत संत तुकाराम महाराजांनी म्हटलंय त्याची आठवण येते. तुकार म्हणे आता उरलो उपकारापुरता. पण या श्लोकात निस्पृहतेबरोबरच निर्मम, निरहंकार या तीन गुणांचा उल्लेख केलेला आहे. स्थितप्रज्ञ व्यक्तीमध्ये या तीन गुणांचा समावेश असल्यामुळेच त्याला परमशांती मिळू शकते, कारण स्थितप्रज्ञता ही पूर्णावस्था आहे. त्याचे निस्पृह, निर्मम आणि निरहंकार हे तीन प्रकाश किरण आहेत. त्याला ज्ञानाचं अधिष्ठान हवं. ज्ञानप्राप्ती झाली की हे गुण आपोआपच यायला लागतील. स्थितप्रज्ञाची लक्षणं असतील तर विचारे विश्व होऊन विश्वामाजी ही अवस्था येईल. आजच्या परिस्थितीत सर्वसामान्य माणूस मी आणि माझं यातून बाहेर पडून आसपासच्या इतर माणसांचा, समाजाचा विचार करायला लागला तर त्याची उद्विग्नता कमी होईल. शांतीचा अनुभव येण्यासाठी मन स्थिर व्हायला लागेल आणि आपसातले दुरावे, मतभेद दूर व्हायला मदत होईल. पर्यायाने सामाजिक समरसतेकडे वाटचाल होईल. आजच्या संदर्भात हा श्लोक स्थिर, शांत आणि अथांग मन तयार करण्याच्या दिशेने प्रवास कसा असावा, कोणत्या अडचणींना तोंड देत करावा लागेल हे सांगतो. एक म्हणजे मनात इच्छा असणं वेगळं आणि त्याचं लोढणं, गळ्यात बांधून जगणं वेगळं. दुसरं म्हणजे अतिअपेक्षा ठेवणं घातक. मी हे केलं तर हे मिळालंच पाहिजे हा अट्टहास त्रासदायक ठरू शकतो. तिसरं म्हणजे ममत्वाचा कळस. ही वस्तू, ही व्यक्ती फक्त माझीच आहे, यावर फक्त माझाच

हक्क आहे हा विचार घातक ठरू शकतो. अहंकार हा मोठा शत्रू आहे. जोपर्यंत मीपणा विरघळत नाही तोपर्यंत मनाला विश्रांती आणि शांतता नाही. आपणच आपल्याला आटी घालतो आणि आपलंच मन अशांत अस्वस्थ ठेवतो. एकदा स्वतःला सांगूया, मनाला बजावूया की मी प्रामाणिकपणे काम करीन, अहंकार बाजूला ठेवीन, त्याच दिवशी आपल्याला खूप हलकफुलकं वाटेल आणि आत्मिक आनंद मिळेल.

0: सशांतीमधिगच्छती। श्री कृष्णार्पणमस्तु।
1: श्रोते हो, ओंकार आयुर्वेद अमृत सरिता गीता या कार्यक्रम मालिकेच्या आजच्या भागात आपण श्रीमद भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायातील 71वा श्लोक आणि त्याचं विवरण ऐकलं. विवरण लेखन केलं होतं विनया मेहेंदळे यांनी. श्लोक गायन केलं होतं शैलजा भानेगावकर यांनी. निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी. श्रोते हो, हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा. prasaran.pune@gmail.com या ईमेल ॲड्रेसवर, किंवा आपण आम्हाला पत्रही पाठवू शकता. केंद्र संचालक, आकाशवाणी पुणे, शिवाजीनगर, पुणे 411005 या पत्त्यावर.
2: मना तुझी

0: श्रोते हो, ओंकार आयुर्वेद अमृत सरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक होते डॉक्टर सत्यन गुजर यांचे ओंकार आयुर्वेद व्याधीमुक्त आनंदी जीवनासाठी.
1: आपण ऐकत आहात आकाशवाणी नेटवर्क पुणे विविध भारती 101 FM पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. आमचे कार्यक्रम न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण कुठेही जगात सर्वत्र केव्हाही

0: जयमाला कार्यक्रम में अब वक्त है एक अंतराल का।
1: आपण ऐकत होता कार्यक्रम जयमाला। श्रोते हो, हे आहे आकाशवाणी नेटवर्क। आपण ऐकतोय पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल। तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवर सुद्धा आमचे कार्यक्रम जगात कुठेही सर्वत्र कधीही आपण ऐकू शकता। संध्याकाळचे 7:30 वाजलेत, ऐकूया पुणे पीपल्स बँक गजर हरिनामाचा।
2: गजर हरिनामाचा या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुणे पीपल्स बँक। विश्वासाचा हात आणि मोलाची साथ।
3: पीपल्स बँक आम्ही सतत बदलत आहोत, आधुनिक तंत्रज्ञान आणलं, पण पारंपरिक जिव्हाळा मात्र तसाच आहे। नव्या पिढीला हव्या असलेल्या सर्व सुविधा देखील आम्ही देत आहोत। पुणे पीपल्स बँक, मल्टी स्टेट बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ।
1: आरंभी ऐकूया आशा भोसले यांच्या स्वरात सुधीर मोघे यांची ही भक्ती रचना, संगीत सुधीर फडके यांचं।

0: संत तुकाराम महाराजांचा अभंग विदुषी अश्विनी भिडे देशपांडे यांच्या स्वरात आपण ऐकला. संगीत होतं वर्षा आंबेकर यांचं.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात पुणे पीपल्स बँक प्रस्तुत कार्यक्रम गजर हरिनामाचा.
2: पीपल्स बँक आम्ही सतत बदलत आहोत. आधुनिक तंत्रज्ञान आणलं पण पारंपरिक जिव्हाळा मात्र तसाच आहे. नव्या पिढीला हव्या असलेल्या सर्व सुविधा देखील आम्ही देत आहोत. पुणे पीपल्स बँक मल्टीस्टेट बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.
3: सर्व प्रकारच्या स्कूल बॅग्स, ट्रॅव्हलर बॅग्स, छत्र्या, रेनकोट साठी एकच नाव, रमेश डाईंग.
4: रमेश डाईंग.
2: तेव्हा आजच नजीकच्या शोरूमला भेट द्या.

संत जनाबाईंचा अभंग आपण ऐकला. स्वर आणि संगीत विदुषी किशोरी आमोणकर यांचं होतं. पुणे पीपल्स बँक गजर हरिनामाचा या कार्यक्रमाची सांगता या गजराने.

0: गजर हरी नामाचा या कार्यक्रमाचे प्रायोजक होते पुणे पीपल्स बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.
1: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. न्यूज ऑन AIR या मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवर आमचे कार्यक्रम जगात सर्वत्र कुठेही कधीही आणि केव्हाही आपण ऐकू शकता. रात्रीचे 8 वाजतायत. यानंतरचा कार्यक्रम हवा महल थोड्याच वेळात.
2: इंद्रधनुष के तहत कार्यक्रम गुलदस्ता संपन्न हुआ.

0: किस्मत हमसे खुद से हम।
1: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत। इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट।
2: दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल। प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार। दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम बेला के फूल। आणि या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र।

0: वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट।
1: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत। इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती,
2: भारत का गम एक्सपर्ट।
3: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत। प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य।
4: आणि लग्न बसत्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामींनी मध्ये बिझलँड बिल्डिंग कुंठेकर रोड पुणे।
5: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली। या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध।

0: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5 वाजता जरूर ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी. श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 वाजता जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा आय केअर सांज धारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर मिशन हेल्दी आईज.
1: दररोज सायंकाळी 5:30 ते 6 या वेळेत जरूर ऐका सुमधुर मराठी गाण्यांचा कार्यक्रम सांज धारा. सहप्रायोजक जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्यूल्ड बँक.
2: दररोज संध्याकाळी 6:15 जरूर ऐका सुमधुर गीतांचा कार्यक्रम. डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
3: पुणे पीपल्स बँक प्रस्तुत गजर हरी नामाचा दररोज संध्याकाळी 7:30 ते 8 जरूर ऐका. प्रायोजक पुणे पीपल्स बँक. विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.

0: ये था विविध भारती का नजराना।
1: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल। आमचे कार्यक्रम न्यूज ऑन AIR या मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवर सुद्धा आपण कुठेही केव्हाही कधीही ऐकू शकता। रात्रीचे 11 वाजलेत, आता ऐकणार आहोत डॉक्टर परीक्षित फेगडे, बेला के फूल।
2: डॉक्टर परीक्षित फेगडे, बेला के फूल या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, आरोग्यम नमोस्तुते, सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार। या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घोडके सराफ,

0: खानदान या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं, आशा भोसले आणि मोहम्मद रफी यांच्या सहस्वरात. गीतरचना राजेंद्र कृष्णे यांची होती आणि संगीत होतं रवी यांचं. आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे, सिद्धिविनायक क्लिनिक, बेला के फूल.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: गुडघेदुखीसाठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59.
3: श्री गजानत लक्ष्मी अंगठी तुम्हाला मिळू शकते, त्यामुळे त्वरा करा. आपल्या परिवाराच्या सुख समृद्धीसाठी ही अंगठी तुम्ही जरूर वापराच. या अंगठ्या मिळण्याचे ठिकाण जितेंद्र घोडके सराफ, विझी लँड बिल्डिंग, विश्रामबाग वाड्याजवळ, चितळी बंधूंच्या मागच्या लेन मध्ये.

0: लता मंगेशकर यांनी गायलेलं हे गीत, पंडित रवी शंकर यांनी संगीतबद्ध केलं होतं. शैलेंद्र यांची ही गीतरचना होती अनुराधा या चित्रपटातली. आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे सिद्धिविनायक क्लिनिक बेला के फूल.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: मणके दुखीसाठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59.
3: श्री गजानत लक्ष्मी अंगठी तुम्हाला मिळू शकते, त्यामुळे त्वरा करा. आपल्या परिवाराच्या सुख समृद्धीसाठी ही अंगठी तुम्ही जरूर वापराच. या अंगठ्या मिळण्याचे ठिकाण जितेंद्र घोडके सराफ बिझी लँड बिल्डिंग विश्रामबाग वाड्याजवळ चितळी बंधूंच्या मागच्या लेन मध्ये.
4: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदूकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंतच. आजच भेट द्या चंदूकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999 1827.

0: आशा भोसले यांनी गायलेलं हे गीत फागुन या चित्रपटातलं होतं. कमार जलालाबादी यांची शब्दरचना होती आणि संगीत रचना ओ पी नय्यर यांची होती. आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. आणि आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे सिद्धिविनायक क्लिनिक बेला के फूल.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: सांधेदुखीसाठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 9595924259. स्वतःचं घर म्हणजे आपुलकी, आधार आणि आपलं स्वप्न.
3: जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे घेऊन आली आहे गृह कर्जाची खास योजना.
2: फक्त 7.75% व्याजदरापासून, तेही 3 कोटी रुपयांपर्यंत.
3: तसंच तुमच्या वेगवान स्वप्नाला आता जनता बँकेचं पाठबळ.
2: 4-चाकी वाहनासाठी कर्ज फक्त 8.40%
3: तर दुचाकीसाठी फक्त 10% व्याजदरापासून.
2: आमच्या सर्व कर्ज योजनांमध्ये कमीत कमी व्याजदर, कमीत कमी कागदपत्र, कमीत कमी प्रोसेसिंग फी, त्वरित मंजुरी आणि गतिमान वितरण.
3: आजच आपलं स्वतःचं घर आणि वाहन घेण्याचं स्वप्न साकार करा. जनता सहकारी बँक लिमिटेड.
4: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येत आहे आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
5: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे खोरे दालन. पुन्हा गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
4: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुन्हा गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन, अगदी कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे.

0: दस्तक या चित्रपटातलं गीत लता मंगेशकर यांच्या स्वरात आपण ऐकलं. गीतकार संगीतकार होते मजरूह सुलतानपुरी आणि मदन मोहन. श्रोते हो, आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे, सिद्धिविनायक क्लिनिक, बेला केफुल, पुणे विविध भारती 101 FM. तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवर सुद्धा.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: पॅरालिसिससाठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59.
3: श्री गजांत लक्ष्मी अंगठी तुम्हाला मिळू शकते, त्यामुळे त्वरा करा. आपल्या परिवाराच्या सुख समृद्धीसाठी ही अंगठी तुम्ही जरूर वापराच. या अंगठ्या मिळण्याचे ठिकाण जितेंद्र घोडके सराफ, बिझी लँड बिल्डिंग, विश्रामबाग वाड्याजवळ, चितळी बंधूंच्या मागच्या लेन मध्ये.
4: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येत आहे आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
5: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे खोरे दालन. पुन्हा गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
4: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुन्हा गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन, अगदी कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे.

0: हकीकत या चित्रपटातलं गीत कैफी आझमी यांचं होतं. मदन मोहन यांची संगीतरचना आणि स्वर होता लता मंगेशकर यांचा. आपण ऐकतोय डॉक्टर परीक्षित फेगडे, सिद्धिविनायक क्लिनिक, बेला केफुल, पुणे विविध भारती 101 FM.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: सर्व प्रकारच्या स्कूल बॅग, ट्रॅव्हलर बॅग, छत्र्या, रेनकोट साठी एकच नाव, रमेश डाईंग.
3: रमेश डाईंग.
4: तेव्हा आजच नजीकच्या शोरूमला भेट द्या.

0: मेरी सुरत तेरी आंखें या चित्रपटातल्या गीताने, मन्नाडे यांनी गायलेल्या गीताने आपण आजच्या कार्यक्रमाची सांगता केली.
1: डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल या कार्यक्रमाचे प्रायोजक होते डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार. या कार्यक्रमाचे सहप्रायोजक जितेंद्र घोडके सराफ.
0: आकाशवाणीच्या विविध भारती सेवेचं हे पुणे केंद्र आहे. रात्रीचे 11:30 वाजलेत. आमचे आजचे कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. 101 मेगाहर्ट्सवर पुन्हा आपली भेट होईल उद्या 5:50 वाजून. शुभरात्री. जय हिंद.